नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद, शके 1948, अर्थात 2 सप्टेंबर 2026. श्रोतेहो सुप्रभात. सकाळचे 5:58 झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. श्रोते हो, आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गदी माडगुळकर यांच्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. संगीत आहे राम कदम यांचं, आवाज सुमन कल्याणपूर यांचा.

यांची ही रचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता संत तुकाराम महाराज यांची रचना, प्रभाकर पंडित यांचं संगीत आणि शिवानंद पाटील यांचा आवाज.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. सकाळचे 6:26 आणि 45 सेकंद झाली आहेत. श्रोते होता जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा आवाज, शांताराम नांदगावकर यांची रचना, मधुर यांचं संगीत.

श्रोता लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्तीपर रचना. याबरोबरच आजच्या अमृतधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. श्रोत्यांना आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी या रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये आज ऐकूया भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयीची माहिती. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये आज राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुंबरे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. यामध्ये आज पर्यावरणपूरक आहार याविषयी श्रीमती संगीता खरात यांच्याशी रोशन जाधव यांनी केलेली बातचीत. 7:00 ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये उमा देशपांडे लिखित ललितबंध आनंद उत्सव. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली. 7:45 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर दर्पण. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीत. 8:40 ऐकूया चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 नाट्यसंगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 ऐकूया आमच्या संग्रहातून. या अंतर्गत आज ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आमच्या संग्रही असलेली प्रवीण चिपळूणकर यांनी केलेली बातचीत. 11:00 गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:40 वी स खांडेकर स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ आमच्या सख्यांसाठीच्या या कार्यक्रमात आज सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक लाख मुलाचं जगणं. लेखन आहे डॉक्टर वंदना बोकील यांचं. एक वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम.

0: युववाणी यामध्ये आज स्टे ट्यून्ड या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका 6 वाजता लोकसंगीत 7:15 अर्थविशेष संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार यामध्ये औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया उद्योग याविषयी प्रगतिशील शेतकरी कुलदीप खोत यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत याशिवाय अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि नेहमीच्या जुळी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभर कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. सकाळचे 6:41 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा.
2: भात पिकाला सतत पाण्याखाली ठेवणं आवश्यक असतं असा अनेक वर्षांपासून प्रचलित समज आहे. मात्र प्रत्यक्षात भाताच्या मुळांना योग्य वाढीसाठी ऑक्सिजनचीही गरज असते. सतत पाणी साचून राहिलं तर मातीतली हवा कमी होते आणि मुळांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉईंग पद्धतीत ठराविक कालावधीनंतर जमीन काही दिवस कोरडी राहिल्यामुळं मुळांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होतो. त्यामुळं मुळांची वाढ अधिक चांगली होते आणि अन्नद्रव्यांचं शोषण सुधारतं. याचबरोबर जमिनीतील सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळं नत्रासह इतर पोषक द्रव्यांचा वापर अधिक परिणामकारक होतो. सतत पाण्याखाली राहणाऱ्या शेतांमध्ये निर्माण होणारं मिथेन वायूचं उत्सर्जन देखील या तंत्रज्ञानामुळं लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतं. त्यामुळं ही पद्धत हवामान बदलाच्या दृष्टीनं पर्यावरणपूरक मानली जाते. भात लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात रोपांची स्थापना व्यवस्थित होण्यासाठी शेतात पुरेसं पाणी राखणं आवश्यक असतं. त्यामुळं रोप लागवडीनंतर साधारणत 2 ते 3 आठवडे किंवा रोपं पूर्णपणे स्थिर होईपर्यंत पारंपरिक पद्धतीनं सिंचन करावं. त्यानंतर अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉईंग पद्धतीची अंमलबजावणी सुरू करता येते. ज्या भागात थेट पेरणी केली जाते तिथं रोपं साधारणपणे 10 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर या पद्धतीचा अवलंब करण्याची शिफारस केली जाते. हे तंत्रज्ञान फक्त पाणी वाचवणारी पद्धत नाही तर ती शेतात पाणी व्यवस्थापित करण्याची प्रभावी पद्धत आहे. पिकाला गरज असेल तेव्हाच सिंचन दिलं जातं, त्यामुळं पाणी वाचतं. तसंच भूजलातील पाण्याचं अवलंबित्व कमी होतं आणि उत्पादनात बदल न करता जल कार्यक्षमतेत वाढ होते. मात्र योग्य अंमलबजावणी अनिवार्य आहे. अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉईंग तंत्रज्ञानामध्ये सिंचनासाठी भविष्यातील निर्णयासाठी शेतात पाण्याची पातळी मोजणं आवश्यक असतं. यासाठी शेतात फील्ड वॉटर ट्यूब बसवली जाते जी जमिनीतल्या पाण्याची वास्तविक पातळी दर्शवत असते. मंडळी, भाताच्या जीवनचक्रात फुलोरा येण्याचा कालावधी अत्यंत संवेदनशील असतो. या अवस्थेत पाण्याचा ताण आला तर दाणे भरण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं फुलोरा येण्याच्या सुमारे 1 आठवडा आधी तसंच फुलोरा आल्यानंतर 1 आठवडा या कालावधीत शेतात सुमारे 5 सेंटीमीटर पाणी कायम ठेवावं. या अवस्थेनंतर पुन्हा अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉईंग पद्धतीनुसार पाण्याची पातळी 15 सेंटीमीटर खाली गेल्यावरच सिंचन सुरू ठेवता येतं. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण येता कामा नये. फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची कमतरता आपण टाळायला हवी. जमिनीमध्ये अतिशय मोठे तडे पडू देऊ नयेत. हलक्या जमिनीत पाण्याची पातळी अधिक वारंवार तपासावी. त्याचबरोबर सिंचनाचा निर्णय अंदाजावर नव्हे तर पाणी पाईपमधील पातळीच्या निरीक्षणावर आधारित असावा. शेतीचं नियमित निरीक्षण करावं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 7:15 कार्यक्रम प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेटचा डोसा, मिलेटचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश तांदूळ, मैदा, रिफाईन फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत, पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही, कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे, त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात सध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डायट मधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.

0: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल. तसं काय नाही, आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे. फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात. त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण निदर्शन करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 6:50 आणि 45 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो पर्यावरण पूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
3: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः 5 गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच 4-5 गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे 5 ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे आणि असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचा सुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्या जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन जे आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या

0: चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.
2: परिसर परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
2: श्रोते हो, आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. दिलखुलास सकाळी 7:25, श्वास हेल्थकेअर सांगली सकाळी 7:40 आणि चिंतन हाच चिंतामणी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. आता आजचे काही ठळक दिनविशेष. मराठी साहित्यातील एक थोर कादंबरीकार, कथाकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक वी स खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचाही आज स्मृतिदिन आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या ज्येष्ठ पत्रकार लेखिका कवयित्री शिरीष पै यांचा आज स्मृतिदिन. हायकू हा जापानी काव्यप्रकार त्यांनी मराठीत आणला. अभिनेत्री साधना यांचा आज जन्मदिन. त्यावर चित्रित काही गीत आपण ऐकणार आहोत आज सकाळी 9 आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. आणि आता श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची ही रचना.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM 101.9 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. शुक्रवार सकाळी 10:30 आमच्या संग्रहातून या अंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिसंग्रहांविषयी डॉ सुनील कुमार लवटे यांच्याशी प्रवीण चिपळूणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकतो. आणि आता सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये उमा देशपांडे लिखित ललितबंध ऐकूया, आनंद उत्सव.
1: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सज्ज, अशी बातमी आकाशवाणीवर ऐकली, वर्तमानपत्रात वाचली की घराघरात सुरू होते ती सणांची लगबग. आधी गणेश उत्सव, मग नवरात्र उत्सव, मग दीपोत्सव. एकूणच हा श्रावण आनंद उत्साह घेऊन येतो. सण उत्सव म्हणजे आनंदाचा ऋतू, भक्तीचा उत्सव आणि नात्यांना नव्यानं जपण्याचा काळ. श्रोते हो, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, पोळा, एकामागून एक असे हे सण येत राहतात आणि या सगळ्या सणांच्या केंद्रस्थानी असते हसत मुखानं या सगळ्याचं स्वागत करणार.

0: ती स्त्री. सणाची चाहूल लागली की तिच्या मनात आधीच एक यादी तयार होते. उद्या काय करायचं, काय फराळ करायचा, काय नैवेद्य ठेवायचा, पूजेचं सामान आणायचं आहे, मुलांसाठी कपडे घ्यायचे आहेत, घरची साफसफाई करायची आहे. आणि या यादीचा शेवट तो बहुतेक कधीच होत नाही, कारण स्त्री म्हणजे घराची व्यवस्थापक, जो जे वांछिल तो तेला हो असं म्हणणारी अष्टभुजा. स्वतःच्या ऑफिसच्या लगबगीबरोबरच कुणाला फराळाचं खाणं, कुणाला साधा डबा, तर कुणाला गोडधोड करत असताना स्वतःच्या वेशभूषेची आणि छान दिसण्याची तयारीही करायची असते. घरात सणाचं वातावरण असतं, म्हणजेच उत्साहाचं आनंदाचं वातावरण. मग सण कोणताही असो, ही सगळी प्रतीकं निसर्गपूजेची आणि नात्यातला गोडवा जपण्याची. दुरावलेल्यांनी एकत्र यावं यासाठीची ही सोय. बघा ना, सण म्हणला की लेकी सुनांचा गजबजाट, स्वयंपाकघरातून सुगंध दरवळत असतो, मुलं नवीन कपड्यांमध्ये आनंदानं इकडं तिकडं फिरत असतात, माणसांनी भरलेलं, सणांनी गजबजलेलं आपल्या सर्वांच्या घरातलं हे चित्र पाहताना पुन्हा पुन्हा वाटतं की सणवार हे तर आनंद साजरा करण्याचं एक निमित्त. खरं तर सण म्हणजे फक्त नवीन कपडे, गोडधोड पदार्थ किंवा पूजा नाही. सण म्हणजे एकत्र येणं. या निमित्तानं भूतकाळातल्या आठवणींना उजाळा मिळतो, नात्यातला गोडवा दूर करणारे अहंकार गळून पडतात, पै पाहुणे, भाऊ बहीण यांची भेट होते, नातेवाईकांची चौकशी होते, घरात गप्पा रंगतात, हर्षा ऐकू येतो, कुणी नाराज असेल तर त्याची नाराजी दूर करणं, जाणते अजाणतेपणी झालेले गैरसमज खोडून काढणं, कुणी थकलं असेल तर त्याची काळजी घेणं, असं सर्व मानसिक आणि शारीरिक दुरावलेपण या निमित्तानं गळून पडतं. निसर्गाला, आपल्या सर्वांच्या घराला आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनाला प्रसन्न करणारे हे सण आणि हे रीतिरिवाज. फक्त हे सणवार, उत्सव, रीतिरिवाज याचं आवडंबर न माजवता आनंदानं साजरे करता आले पाहिजेत, इतकंच. म्हणजे नेहमी म्हणता येईल की हर्ष दाटे चोहीकडे. आणि हाच तर मुख्य हेतू आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या सर्व सणावारांच्या मुळाशी. आधुनिकता आणि परंपरा यांचा मेळ घालत आजकालची तरुण पिढी खूप छान सण साजरे करताना दिसते. पर्यावरणाचा विचार करत शाडूच्या मूर्ती किंवा कागदाच्या लगद्याच्या मूर्ती आणणं, घरच्या घरी विसर्जन करणं, सणावाराच्या निमित्तानं शक्य तेवढं समाजकार्य करणं, असं समाजभान जपत सण साजरा करण्याकडं आत्ताची पिढी वळताना दिसते. आता त्यांचे ज्येष्ठ म्हणून वा छानच विचार आहे तुमचा, अवश्य करा हं, असं म्हणण्याचं, विचारांचं ज्येष्ठत्व आपणही बाळगायला हवं, बरोबर ना? श्रोते हो, एखाद्या पथदर्शकाप्रमाणे आपण फक्त वाट दाखवण्याचं काम करत राहावं. आपल्याच दाखवलेल्या रस्त्यावरून मुलांनी चाललं पाहिजे असा हट्ट आपल्या ज्येष्ठत्वाला शोभत नाही. मुळात आमच्या घरी अमुक पद्धत, तमुक पद्धत असं न म्हणता आपल्या घरी एवढा छोटासा बदल केला तरी खूपशी सकारात्मकता येते. आपलं या शब्दाबरोबर स्वेच्छेनं घेतलेली जबाबदारी येते आणि मग कोणालाच कशाचंही ओझं वाटू लागत नाही. चला, घराच्या स्वच्छतेबरोबरच विचारांची आणि मनाचीही स्वच्छता करूया. नव्या पिढीच्या नव्या कल्पनांना आनंदानं होकार देत येणाऱ्या आनंद उत्सवासाठी सज्ज होऊया.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये श्रोते हो, आज आपण उमा देशपांडे लिखित ललितबंध ऐकला, आनंद उत्सव. वाचन केलं होतं अमृता खानोलकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना.

0: निवड तुमची, फायदा तुमचा.
1: शिव समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे. श्रोते हो, सोमवार 8 वाजता कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 वाजता ऐकूया गीत बहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10 वाजता नाट्य संगीत. 10:30 वाजता आमच्या संग्रहातून, यामध्ये आज ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीसंग्रहाविषयी डॉ सुनील कुमार लवटे यांच्याशी प्रवीण चिपळूणकर यांनी केलेली बातचीत. 11 वाजता गात रहे मेरा दिल, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. आणि आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या

0: सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात भारताच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचं स्थान मिळालं आहे, तसंच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेचा जाहीरनाम्यात पुनरुच्चार करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या GDP वाढीबाबत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आत्मनिर्भरतेवर भर देताना परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. समाज माध्यमावरील एका दृकश्राव्य संदेशात पंतप्रधान म्हणाले,
3: देशवासियों को बहुत बहुत बधाई. 7.8% ग्रोथ, देश खुशियों से भर गया है. लेकिन देशवासियों को मैं बधाई देता हूं उनके संकल्प शक्ति के लिए, उनके पुरुषार्थ के लिए. एक सामूहिक शक्ति का एक प्रतिबिंब है. दुनिया युद्ध में डूबी हुई है, चारों तरफ युद्ध की खबरें आ रही है. 2020 में कोविड काल से लेकर अब तक कहीं पर भी स्थिरता नजर नहीं आ रही है. उसके बावजूद भी भारत तेज गति से प्रगति कर रहा है. हमें इस गति को बनाए रखना है, हमें बढ़ना भी है और इसके लिए आत्मनिर्भर भारत बनना बहुत जरूरी है. स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए. हम जितना ज्यादा स्वदेशी पर बल देंगे, जितना आत्मनिर्भर पर बल देंगे, मुझे पक्का विश्वास है जब आजादी के 100 साल होंगे, हम हमारी युवा पीढ़ी को विकसित भारत सुप्रत करेंगे.
2: उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान काल मायदेशी परतले. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्रामीण पातळीपासून ते जिल्हा, विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत विविध विभागांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थांच्या जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी 4थी सुधारित प्रशासकीय मान्यता कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे. सोलापूर शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या 4 पदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. शासकीय, निमशासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमादरम्यान तसंच शासकीय उपाहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र सरकारनं साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी असलेल्या साखरेच्या साठ्याची मर्यादा 4,000 क्विंटल्सवरून 2,000 क्विंटल इतकी कमी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी साखर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी

साठी तसंच साखरेची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा निर्णय लागू केला आहे. दरम्यान केंद्रीय अन्न मंत्रालयानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यासाठी 13 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. परिणामी घाऊक बाजारातील साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपयांनी घट झाली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा पाठपुरावा किंवा तपास केला जाऊ नये असंही खंडपीठानं आदेशात नमूद केलं आहे. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे. याच कालावधीत झालेल्या आंदोलनाच्या घटनांबाबत कोणत्याही राज्यानं किंवा केंद्रशासित प्रदेशानं नवीन FIR दाखल करू नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र जंतरमंतर इथल्या आंदोलनात उपस्थित असलेल्या 2873 व्यक्तींची पार्श्वभूमी गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे त्या FIRचा तपास पुढे चालू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं 5 सप्टेंबरचं नियोजित आंदोलन रद्द केल्याची घोषणा CJP केली आहे. राज्यात सॉइल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी गाव पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणं शक्य होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्राम म्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातल्या इतर गावांपर्यंत पोहोचवण्यात येईल. यातून राज्यात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती सावकारे यांनी दिली. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकी हक्काबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. गणेशोत्सवातली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं कोकणातील विविध स्थानकांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर इथून एकंदर 262 विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये 200 आरक्षित आणि 62 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान अर्थात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटच्या वापराला मनाईचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. या आदेशांचा भंग केलेला आढळून आल्यास संबंधित व्यक्ती, संस्था तसंच मंडळांवर न्यायालयीन तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असं या आदेशात म्हटलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पॅटर्न तयार करण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी राहिलं आहे. शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 50%, नागपूरमध्ये 46% आणि नाशिकमध्ये 43% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या 29%, तर अमरावती विभागात 21% पाऊस झाला. बीड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे. तर लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं पिंपळफाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन.
2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्व

0: समावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: साहित्य क्षेत्रातील एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे.
2: आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन.
3: आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती पाखरांसारखी, क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही, दिशाहीन पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली.
1: बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

0: श्रोते हो, आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम असे दिलखुलास आज सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर सांगली आज सकाळी 7:40 चिंतन हाच चिंतामणी सकाळी 8:40 अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलकुलाच्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने कार्यक्षम आणि गरजेनुसार वापर करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. जलसंपत्तीचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि पाण्याची किंमत व त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च यामध्ये योग्य समतोल राहावा यासाठी जलप्रशुल्काची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पाण्यावर कर निश्चित करताना कोणते घटक विचारात घेतले जातात? शेती, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी या शुल्काची भूमिका काय आहे आणि जलप्रशुल्काच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर कसा प्रोत्साहित करता येतो याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे आजही आपल्या बरोबर आहेत. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: मॅम, पाणी हकदारीचे निकष किंवा पाणी वापर करणाऱ्या संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर उद्योग, तर या घटकांची मते प्राधिकरण कशा पद्धतीने विचारात घेतं?
2: आम्ही जेव्हा एंटायटलमेंट आपण निकष जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे आपण टॅरिफ मध्ये तर त्यांचे लोकसहभागातून त्यांचे जे मत आहे ते जाणून घेतले आणि ते अडॅप्ट सुद्धा केले. तसंच एंटायटलमेंट इश्यू करताना सुद्धा आपण सगळ्या ज्या कॉर्पोरेशन असतात, सगळ्या ज्या ग्रामपंचायती असतात, त्यांचे सुद्धा मत आपण जाणून घेत असतो.
1: म्हणजे जसे जशा इतर ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा निकष तुम्हाला विचारात घ्यावे लागत असते.
2: आपण मंत्रालयामध्ये, युडीडी मध्ये, नंतर महानगरपालिका झाल्यात, ग्रामपंचायती झाल्यात, त्यानंतर सगळ्या संस्था झाल्यात, जसं शुगरशी रिलेटेड त्यांची जी मुख्य संस्था आहे त्यांच्याकडनं पण आपण विचारणा करतो की एक्झॅक्टली हे जे निकष येणार आहेत त्याच्याबद्दल जर तुमचं काही मत असेल किंवा हरकती असतील तर ते तुम्ही आम्हाला द्यावेत. म्हणून थोडस तुम्ही पण विचार करता येईल की काही गोष्टी त्यांच्या मान्य करण्याजोग्या असतात आणि काही गोष्टी तर बायस असतीलच आहे. तर पण आपल्याला पाण्याचे दर आणि आपल्याला एंटायटलमेंट ज्युडिशियसली आणि इक्विटेबली द्यायची असल्यामुळे ज्यावेळेस मी एकाचा फायदा करत असते तर तो इक्वली सगळ्यांना पास ऑन झाला पाहिजे ही सुद्धा महत्वाची बाब असते. आणि त्यामुळे फक्त एका व्यक्तीचा घेऊन किंवा असा बायस निर्णय प्राधिकरणाने आजपर्यंत कधीच दिलेला नाही आणि तो देणार पण नाही असं मला शाश्वती आहे.
1: म्हणजे सगळ्यांसाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे त्याच पद्धतीने प्राधिकरण कार्य निर्णय घेतं. याचमध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत आम्हाला जरा काय समजावून सांगाल. आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापनाच एंटायटलमेंट साठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता. त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे पण सोबतच तिथे ऍग्रीकल्चरिस्ट पण आहे त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही. पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एंटायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एंटायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एंटायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक मला एवढं पाणी हवं. पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एंटायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे. मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग

0: किती आहे तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एंटायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा, की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तर मला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तर मला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यात मधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पडे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एंटायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एंटायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण, की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर हे जे 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एंटायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एंटायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एंटायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाहीये, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDCला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एंटायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एंटायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती, तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्ला मसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि काय

0: कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझाय ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या आयडीसी मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो, पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे, तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोते, आजच्या भागात आपण या जल प्रशुल्काची संकल्पना, त्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्याची भूमिका या सगळ्यांविषयी जाणून घेतलं. पाण्याचा वापर वाढत असताना त्याचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाण्याच्या उपलब्धतेसोबतच त्याची गुणवत्ता जपणंही तितकंच महत्वाचं आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, जल गुणवत्तेच्या संदर्भात जल नियमनाची भूमिका नक्की काय आहे आणि प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व नेमकं काय सांगतं, या महत्वाच्या विषयावर आपण दिलखुलाच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनापासून आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांना नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
4: श्रोते हो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो. मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ञांकडे जात नव्हत्या. तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची, पण

0: एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. डॉक्टर, तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल.
0: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते आणि अशा मध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लाग छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं.
1: अच्छा.
0: आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुसपात्र दुर्लक्षित राहतं. की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं, यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम असं या आजाराचं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धाही दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम होऊ शकतो. हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
1: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज श्रीनिवास खळे यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना या कार्यक्रमात ऐकूया. सुरुवात मंगेश पाडगावकर यांच्या या रचनेनं. आवाज आहे अरुण दाते यांचा.

पवनदाते आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची, संगीत अर्थातच श्रीनिवास खळे यांचा. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता पुन्हा एकदा मंगेश पाडगावकर यांची रचना, अरुण दाते यांचा आवाज.

श्रोता हो, अरुण दाते यांच्या आवाजातल्या या गीताबरोबरच आजच्या भावगीतांच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आज आपण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना ऐकल्या. श्रोता हो, 7 वाजता कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम अवश्य ऐका. गीतबहार हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता यामध्ये आज अभिनेत्री साधना यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकू शकाल. आणि आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ऑगस्ट महिन्यात पाऊस थांबल्यामुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या 2 ते 3 दिवसात विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 2 सप्टेंबर म्हणजे आज संध्याकाळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल आणि या हवामान बदलामुळे 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रोतेहो, राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत सहभागी मंडळांना विशिष्ट वेळ एका ठिकाणी थांबण्याची मुभा देण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर 5 ठिकाणी लाल आणि हिरव्या रंगातील सिग्नल लावले जाणार आहेत. यावर मंडळाला 20 मिनिटं थांबण्याचा वेळ दिला असेल. वेळ संपताच त्या मंडळानं जागा सोडायची आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत हा प्रयोग करण्यात येणार आहा.

0: श्रोतेहो कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 8:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. थोडंसं इकडे लक्ष द्या. गीतांजली रमेश मेथे वय वर्ष 40, राहणार नानीबाई चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर 29 ऑगस्ट पासून बेपत्ता आहेत. रंगानं गोऱ्या, उंची 5 फूट, चेहरा गोल, अंगानं जडपातळ, नाक सरळ, डोळे काळे, केस लांब, कानात सोन्याच्या रिंगा, गळ्यात मणिमंगळसूत्र, अंगावर लाल साडी, लाल ब्लाऊज आणि पायात लाल रंगाचं चप्पल, मराठी भाषा बोलू शकतात अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास यंत्रणेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. शांताबाई श्रीपती कांबळे वय वर्ष 70, राहणार संभाजीनगर, कामगार चाळ, रेसकोर्स नाका, कोल्हापूर, या उंची 5 फूट 5 इंच, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, केस काळे आणि पांढरे, लांब, गळ्यात सोन्याचा सर, मराठी भाषा बोलू शकतात, या सुद्धा बेपत्ता आहेत. या वर्णनाच्या व्यक्ती आपल्याला आढळल्यास यंत्रणेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव असलेल्या किंवा नोंदीमध्ये तफावत असलेल्या मतदारांना आपलं नाव समाविष्ट किंवा दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील 7,000 अधिक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अशा प्रकरणांवर सुनावणी घेणार आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्र मतदाराला आयोगानं निश्चित केलेली किंवा समकक्ष वैध कागदपत्र सादर करता येतील. आधार कार्डाचा वापर ओळख पटवण्यासाठी करता येईल. आडनाव बदललं असल्यास विवाह प्रमाणपत्रासह अन्य वैध पुरावे देता येतील. नावाच्या स्पेलिंग फरकासाठी किंवा वयातील तफावतीसाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक असेलच असं नाही. जुन्या नोंदींशी स्वतःची लिंक सिद्ध होत नसेल तर नातेवाईकांच्या नोंदी किंवा कागदपत्रांचाही आधार घेता येईल. मात्र केवळ नातेवाईक असल्याच्या आधारावर हा दावा मंजूर होणार नाही.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
3: मुलांची कागदपत्र दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
1: तर श्रोते हो अवश्य ऐका ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही.
0: श्रोते हो महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीनं खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उद्योजकांनी तयार केलेल्या या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलंय.

हे प्रदर्शन 5 आणि 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 8 या वेळेत नागाळा पार्क इथं श्री बाळकृष्ण हवेली ट्रस्ट सांस्कृतिक हॉल केशवभाई पटेल यात्री निवास बिल्डिंग पार्किंग एरिया इथं संपन्न होणार आहे. सन 2026 सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन

0: यासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या 17 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मंडळाच्या कामगिरीचं मूल्यांकन करताना पारंपरिक कला, गायन, वादन, नृत्य, नाट्य आणि लोककलेचं सादरीकरण, सांस्कृतिक वारशाशी संबंधित प्रदर्शन, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम, वन, निसर्ग, गडकिल्ले आणि राष्ट्रीय राज्य स्मारकांच्या प्रचार प्रसार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटक आणि दिव्यांगांसाठीचे उपक्रम, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक जनजागृतीशी संबंधित उपक्रमांचा विचार करण्यात येणार आहे.
1: श्रोतेहो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजता इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. शिक्षक दिनाच्या अनुषंगानं सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ञ डॉ जे पी नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15 वड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍपवर.
0: श्रोतहो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 9 वाजता गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अभिनेत्री साधना यांच्यावर चित्रित गीत आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता ऐकूया आमच्या संग्रहातून, या अंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिसंग्रहाविषयी डॉ सुनील कुमार लवटे यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत. 11 वाजता कातर हे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आणि श्रोते हो, आता सकाळचे 8:30 वाजता आहेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारतात होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना, हवामान कृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी, परदेशातले विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% जीडीपी विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं, विविध योजनांमध्ये परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस तसंच बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4,000 क्विंटलवरून कमी करून ती 2,000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तसंच हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी कांदा

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवाद

0: एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळं कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेबर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण हवामान कृती निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रीडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, नवकरणीय ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरू केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. हवामान. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 8:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: अनिष्ट चिंतन करण्याची सवय जडलेल्या माणसाला जीवनात अनेक अनिष्ट प्रसंगांना आणि संकटांना तोंड द्यावं लागतं। अनिष्ट चिंतन करण्याची सवय माणसाला इतकी जडून गेलेली आहे की आपण अनिष्ट चिंतन करतो हे सुद्धा त्याला ज्ञात नसतं। जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते की माणूस जे करतो ते तो देवाजवळ मागतो। माणूस अनिष्ट चिंतन करतो म्हणूनच त्याच्या मागणीप्रमाणे निसर्ग देवतेकडून त्याच्या जीवनात अनिष्ट घटना निर्माण होतात। द लॉ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अलाइक। द लॉ ऑफ व्हेन अप्लाइड इन अ निगेटिव्ह वे इज द कॉज ऑफ फेल्युअर, फ्रस्ट्रेशन अँड अनहॅपीनेस। हाउएव्हर, इफ युअर हॅबिच्युअल थिंकिंग इज हार्मोनियस अँड कन्स्ट्रक्टिव्ह, you will experience success, prosperity and perfect health. जीवन विद्या सांगते माणसाच्या हातात शरीर रूपी चिंतामणी आहे, याचं नित्य भान ठेवून त्यानं नित्य इष्ट चिंतन आणि ईश्वर चिंतन करण्याची सवय अट्टहासानं आणि प्रयत्नपूर्वक जडवून घेतली पाहिजे। हे करणं प्रत्येक माणसाच्या हातात आहे। म्हणूनच जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। मानवी शरीर म्हणजे साक्षात कामधेनू आहे। पुराणामध्ये कामधेनूचा उल्लेख केलेला आहे। कामधेनू ही एक गाय आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं की या कामधेनूकडे ज्या कामना कराव्यात त्या सर्व कामनांना फलद्रूप करण्याचं अलौकिक सामर्थ्य त्या गायीत असतं। काम म्हणजे कामना आणि धेनू म्हणजे गाय। कामना पूर्ण करणारी धेनू म्हणून तिला कामधेनू असं म्हणतात। अशी ही कामधेनू वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात होती। त्या कामधेनूचा पराक्रम पाहून ती कामधेनू आपल्याला मिळावी अशी विश्वामित्रांच्या मनात इच्छा निर्माण झाली। ती कामधेनू विश्वामित्रांच्या स्वाधीन न झाल्यामुळं विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं अशी पुराणात कथा आहे। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मानवी शरीर हीच एक कामधेनू आहे, परंतु मानवजातीला या कामधेनूची ओळख झालेली नाही हीच मोठी खेदाची गोष्ट। मानवी शरीर हे सर्वांगानं आणि सर्वार्थानं अलौकिक असं आहे। लहानशा बीमध्ये विराट वृक्ष असतो आणि त्या बीवर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केल्यावर त्या बीचं वृक्षात रूपांतर होतं। त्याचप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीप्रमाणे ब्रह्मांड पिंडाच्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपात वास करून असतं। मानवी शरीराच्या

काही पंच महादेव म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय, सप्तधातू, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती असे विविध प्रकारचे दिव्य घटक आणि विविध प्रकारच्या दिव्य शक्ती मानवी शरीराच्या ठाई वास करतात. त्याचप्रमाणे आनंद स्वरूप, जाणीव रूप दिव्य चैतन्य शक्ती मानवी शरीराच्याच ठिकाणी वास करते. मला सांगायचा मुद्दा काय की सर्व घटकांनी युक्त असलेलं मानवी शरीर प्रत्यक्षात अक्षरशः भव्य आणि दिव्य स्वरूप आहे. एका साध्या अणूमध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं. मग मानवी शरीराच्या ठिकाणी किती सामर्थ्य असेल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणूनच जीवनविद्या सांगते की मानवी शरीर ही कामधेनू आहे. तुम्ही या शरीररूपी कामधेनूकडे ज्या ज्या कामना व्यक्त कराल त्या सर्व कामना फलद्रूप करण्याचं सामर्थ्य या शरीररूपी कामधेनूत आहे. धेनूला किंवा गायीला चारा दिल्याशिवाय आणि तिची योग्य ती निगा आणि काळजी घेतल्याशिवाय ती आपल्याला दूध देत नाही. त्याचप्रमाणे शरीररूपी कामधेनूला सतत श्रम किंवा कामरूपी चारा दिल्याशिवाय आणि तिची योग्य ती निगा आणि काळजी घेतल्याशिवाय ही शरीररूपी कामधेनू आपल्या कामाला येत नाही. योग्य दिशेनं आणि योग्य कार्यास्तव माणसानं सतत काम करत राहिलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, तरच ही शरीररूपी कामधेनू प्रसन्न होते आणि माणसाच्या सर्व कामना फलद्रूप करण्यासाठी प्रवृत्त होते. या संदर्भात विश्वामित्रांचंच उदाहरण पुन्हा घेऊ. कामधेनू प्राप्त होत नाही म्हणून विश्वामित्र नाराज झाले, परंतु भगीरथ प्रयत्न करून याच विश्वामित्रांनी तपश्चर्येच्या बळावर म्हणजेच कष्ट आणि अभ्यास यांच्या सामर्थ्यानं प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं प्रचंड सामर्थ्य प्राप्त करून घेतलं. वशिष्ठांच्या कामधेनूपेक्षा विश्वामित्रांची शरीररूपी कामधेनूच सहस्रपटीनं श्रेष्ठ ठरली. दुर्दैवाची गोष्ट अशी की मानवी शरीर ही कामधेनू आहे आणि आपल्या सर्व इष्ट किंवा अनिष्ट कामना फलद्रूप करण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे याचीच जाणीव मानवजातीच्या ठिकाणी नसल्यामुळं मानवी जीवनात अनेक अनिष्ट समस्या निर्माण होतात. समर्थ रामदास स्वामी सांगतात, उभा कल्पवृक्षातळी दैन्य वाहे, घरी कामधेनू पुढे ताक मागे. या संदर्भात जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे टू वर्क विथ लव, सिन्सिरिटी अँड ऑनेस्टली इज वर्शिप ऑफ गॉड ऑन द वन हँड अँड इट इज अ ग्रेट सर्व्हिस टू द नेशन ऑन द अदर. याचा अर्थ गोडीनं, मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करणं म्हणजे प्रत्यक्षात देवाची उपासना आणि राष्ट्राची सेवा होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अपवाद वगळता माणसं काम करण्यास टाळाटाळ करतात किंवा कसं तरी काम उरकण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक असं करणं म्हणजे सर्वांचीच फसवणूक करणं होय. हे महापाप करून माणूस स्वतःला तर फसवतोच, शिवाय तो कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आणि देवालाही फसवतो. हे पाप निसर्गदेवतेच्या दरबारात दखलपात्र गुन्हा ठरतं. पोटासाठी काम करावयास लागणं हा निसर्गाचा अटळ नियम आहे. कुठल्याही परिस्थितीत माणसानं पोटासाठी काम केलंच पाहिजे अशी जर वस्तुस्थिती आहे तर काम टाळण्यात किंवा काम कसं तरी उरकण्यात काय अर्थ आहे बरं. असं केल्यानं त्याला स्वतःलाच जीवनात अपयश प्राप्त होऊन त्याचे अनिष्ट परिणाम त्याच्या सकट त्याच्या कुटुंबातील सर्वांना भोगावे लागतात. याच्या उलट पोटासाठी काम केलंच पाहिजे असा निसर्ग नियमच असल्यामुळं
कामच करायचं झालं

0: तर रडत रडत किंवा रखडत रखडत करण्यापेक्षा हसत हसत आणि मन प्रसन्न ठेवून आवडीनं करणं सहस्रपटीनं श्रेष्ठ नाही का? असं गोडीनं आणि आवडीनं काम केल्यानं ते काम खूपच चांगलं होतं आणि चांगलं काम केल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होतं. शिवाय उत्तम काम केल्यानं मालक किंवा वरिष्ठ प्रसन्न होतात, जीवनात प्रगती होते, आर्थिक परिस्थिती सुधारते, आरोग्य चांगलं राहतं आणि त्याचे इष्ट परिणाम त्याच्या कुटुंबावर, समाजावर आणि राष्ट्रावर होतात. त्याचप्रमाणे उत्तम काम केल्यानं शरीररूपी परमेश्वराची उत्कृष्ट सेवा घडते, परिणामी त्याच्यावर परमेश्वरी कृपेचा वर्षाव होतो. कळत किंवा नकळत माणसं या शरीररूपी कामधेनूकडे अज्ञान, अंधश्रद्धा आणि अहंकार यांच्या आहारी जाऊन अनिष्ट कामना व्यक्त करत असतात. परिणामी त्या अनिष्ट कामनांना शरीररूपी कामधेनू अनिष्ट प्रतिसाद देते. जाणीवपूर्वक इष्ट आणि उत्कृष्ट कामनांचा परिपोष करण्याचं ज्ञान बहुतेक लोकांकडे नसतं ही दुर्दैवाची गोष्ट. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोतेहो, ठीक 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अभिनेत्री साधना यांच्यावर चित्रित गीत आपण ऐकणार आहोत। दरम्यान लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत।

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे. सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज अभिनेत्री साधना यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांच्यावर चित्रित गीतं या कार्यक्रमात ऐकूया. सुरुवात आरझू या चित्रपटातल्या गीतानं. आवाज मोहम्मद रफी यांचा, रचना हसरत जयपुरी यांची, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, आरबीआय

0: त्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क करा. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आज आपण अभिनेत्री साधना यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गीत ऐकत आहोत. सकाळचे 9:12 झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता असली नकली या चित्रपटासाठी पुन्हा एकदा हसरत जयपुरी यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत, आवाज आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आता मेरा साया या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, राजा मेहदी अली खान यांची रचना आणि मदन मोहन यांचं संगीत.

श्रोतेहो गीत बहार या कार्यक्रमामध्ये आज आपण अभिनेत्री साधना यांच्यावर चित्रित गीत ऐकत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोतेहो आता आरजू या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात, हसरत जयपुरी यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

आणि श्रोतेहो गीत बहार या कार्यक्रमामध्ये आता शेवटी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची रचना, जयदेव यांचं संगीत, चित्रपट हम दोनों।

आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. या कार्यक्रमात आज आपण अभिनेत्री साधना यांच्यावर चित्रित गीत ऐकली त्यांच्या जन्मदिनानिमित्त. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोतेहो, आज सकाळी 10:30 आमच्या संग्रहातून या अंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीसंग्रहाविषयी डॉ सुनीलकुमार लवटे यांच्याशी प्रवीण चिपळूणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: नव भारत साक्षरता कार्यक्रम के अंतर्गत सभी के लिए शिक्षा को बढ़ावा देते हुए NCERT असाक्षर लोगों को साक्षर बनाने के क्रम में कार्य कर रहा है। और अब हम आपसे आज्ञा चाहेंगे, क्योंकि उमंग कार्यक्रम का समय अब समाप्त होता है, तो अपने मित्र अजीत को
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी चेतना, कुसुमलता, जगबंधु और मंजू जी के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
4: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
5: बोला।
4: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
5: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं।
4: पण हे होईल कसं?
5: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
4: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
5: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
4: बस समजलं।
5: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
7: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
3: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे ठीक 10 वाजलेत। नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। या कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना माणिक वर्मा यांच्या आवाजात ऐकूया। नाटक आहे मान अपमान।

0: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, ठीक 10:30 आमच्या संग्रहातून या अंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीसंग्रहाविषयी डॉ सुनील कुमार लवटे यांच्याशी प्रवीण चिपळूणकर यांनी केलेली बातचीत अवश्य ऐकूया. 11:00 हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
5: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, आज सकाळी 11:40 वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण ऐकूया. वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा. वक्ते आहेत प्राध्यापक डॉ सुनील कुमार लवटे. आणि आता नाट्य संगीताच्या कार्यक्रमाकडे वळताना जय जय गौरी शंकर या नाटकातलं पद आपण ऐकणार आहोत.

श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची ही पदरचना आपण ऐकली जय जय गौरी शंकर या नाटकासाठी. संगीत होतं वसंत देसाई यांचं, आवाज होता प्रसाद सावकर यांचा. नाट्यगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता नीलकंती जुवेकर यांचा आवाज आणि हे नाटक आहे एकच प्याला.

संगीत संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.

0: मंत्रालयाने हे अॅप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
1: तर श्रोते हो, अवशायिका ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही. नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण एकदा आहात आकाशवाणी कोल्हापूर. सकाळचे 10:14 आणि 45 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आता कट्यार गाजात घुसली या नाटकासाठी पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना, वसंतराव देशपांडे यांचा आवाज, जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत.

0: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपेक्षाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

0: श्रोतेहो, गोविंद वल्लाळ देवल यांची ही पदरचना आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते वसंतराव देशपांडे आणि नाटक होतं संशय कल्लोळ. याबरोबरच आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपला निरोप घेतोय. श्रोतेहो, सकाळचे 10:31 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत आमच्या संग्रहातून.
1: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज 2 सप्टेंबर मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांचा स्मृतिदिन. यानिमित्तानं त्यांच्या स्मृतीसंग्रहालयाविषयी डॉ सुनील कुमार लवटे यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली मुलाखत आपण ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. तर लवटे सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार.
3: नमस्ते.
2: वी स खांडेकर आणि कोल्हापूर यांचं नातं खूप असं अतूट असं आहे किंवा जवळचं आहे, त्याच्याबद्दल काय सांगा.
3: वी स खांडेकर 1936 दरम्यान कोल्हापुरात आले. ते पटकथा लेखक म्हणून.
2: बर.
3: त्यावेळी मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर आणि नाईक या तिघांनी मिळून एक नवीन चित्रपट कंपनी स्थापन केली होती, हंस पिक्चर्स नावाची. त्यांना चांगले लेखक पाहिजे होते, म्हणून ते अत्र्यांच्याकडे गेले की तुमची एखादी कथा द्याल म्हणून. तेव्हा ते एक नाटक लिहित होते, तर ते म्हणले मला सध्या सवड नाही, पण तुम्हाला हातोहात लेखक मी देतो म्हणले. वी स खांडेकर.
2: अच्छा.
3: आणि मग ते वी स खांडेकरांच्याकडे, शिरोड्याला ते शिक्षक होते, गेले. त्यावेळी खांडेकरांना अवघा 80 रुपये पगार होता. खांडेकरांनीच एका ठिकाणी लिहिलंय की अखंड 80 रुपये मला आयुष्यात कधी मिळाले नाहीत. म्हणजे कट पेमेंट, हप्ते हप्त्याने पगार. एका ठिकाणी तर लिहिलंय मी लाल पैशात पण पगार घेतलेला आहे. म्हणजे
2: पैशा.
3: तर त्यावेळी मास्टर विनायक आणि पेंढारकरांनी त्यांना ऑफर अशी दिली ती की आम्ही तुम्हाला एका कथेला 500 रुपये देऊ.
2: बरं.
3: 80 रुपये आणि 500 रुपये याचं जे आर्थिक मोह होता, आणि

0: एक नवमाध्यम साहित्याला, म्हणून मग खांडेकर पटकथा लेखक म्हणून 36 दरम्यान कोल्हापुरात आले. आज शाहूपुरीमध्ये जो विनायक स्टॉप म्हणून शाहूपुरी तिसऱ्या गल्लीला आहे, तिथे कोपऱ्यात बंगला आजही आहे तसं आहे. तिथे आउट हाऊस मध्ये बॅक साईडला ते राहायचे, समोर मास्टर विनायक राहायचे. तिथे त्यांनी पहिली हंस चित्रपटासाठी छाया नावाची पटकथा लिहिली. छायाचं वैशिष्ट्य असं की तो चित्रपट त्या काळात इतका गाजला की त्याला भारतीय सिनेसृष्टीचं, आज ज्याला तुम्ही ऑस्कर म्हणता, ते त्या काळचं पहिलं गोहर मेडल. त्यावेळी गोहर नावाची एक गायिका होती, कलकत्ता जर्नलिझम असोसिएशननी तिच्या नावे एक सुवर्ण पदक पटकथेला ठेवलेलं होतं. खांडेकर भारतीय भाषेतील पटकथेचे मराठीचे पहिले पुरस्कार विजेते, त्यांना सुवर्ण पदक मिळालं. असा खांडेकरांचा कोल्हापूरशी संबंध आणि कोल्हापूरमध्ये त्यांची कर्मभूमी पण बनली. खांडेकरांचं सर्वात श्रेष्ठ साहित्य कोल्हापुरात निर्माण झालं, त्यांना मान्यताही कोल्हापूरनी मोठ्या प्रमाणात दिली. म्हणजे त्याचं एक छोटं उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठ 62 स्थापन झालं, तर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मध्ये वि.स. खांडेकर होते. कोल्हापूरच्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाचे ते शिलेदार होते त्या काळात. आणि एकाच काळामध्ये कोल्हापुरात दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहांचे लेखक होते. नासी फडके पण कोल्हापुरात होते, ते राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, आणि वि.स. खांडेकरही कोल्हापुरात होते. त्यांची जुगलबंदी कोल्हापुरात चालायची आणि लोकांना मोठं आकर्षण दोघांच्या बद्दल समानपणे होतं. पण खांडेकरांनी महाराष्ट्रीय समाज मनावर आणि संस्कृतीवर जो प्रभाव आजही कायम ठेवलेला आहे तो मात्र कुणालाच विसरता येणार नाही, आणि ती कोल्हापूरची देणगी मानायला लागेल महाराष्ट्राला दिलेली.
1: खरं हा. आता एक अभ्यासू हे म्हणून की खांडेकरांची मुसाफिरी, त्यांनी सगळी क्षेत्र म्हणजे कथा कादंबरी सिनेसृष्टी वगैरे अशी केली, तर अजून त्याचं थोडस विस्तारानं तुम्ही काय सांगा.
0: एक तर खांडेकर हे महाराष्ट्रामध्ये मराठीचे जरी लेखक असले तरी ते मूलत भारतीय लेखक आहेत. तुम्ही असं समजून घेतलं पाहिजे की प्रेमचंदांच्या नंतर आणि टागोरांच्या नंतर तिसरा लेखक जर भारतीय कोण असेल तर तो वि.स. खांडेकर आहेत. म्हणजे त्याचं कारण असं की सर्व भारतीय भाषात जाणारा मराठी साहित्यिक एकमेव वि.स. खांडेकर आहेत. एक म्हणजे भारतीय लेखक. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगेन की 1936 साली प्रेमचंदांनी हंस नावाचं मॅगझिन सुरू केलं. जसं आपल्याकडे 48 साली 15 ऑगस्टला साने गुरुजींनी साधना सुरू केलं, त्यामध्ये पण प्रांत भारतीय होती. प्रेमचंदांनी त्यावेळी 14 भारतीय भाषांच्या लेखकांना संपादक म्हणून आमंत्रित केलं होतं. हंसच्या पहिल्या पानावर खांडेकरांचं नाव आहे मराठी संपादक म्हणून. या अर्थाने पण ते भारतीय लेखक होते. दुसरं, खांडेकरांनी मूलभूतरित्या मराठीमध्ये म्हणजे मराठीतल्या लघुनिबंधांची सुरुवात जरी नासी फडकेंनी केलेली असली तरी लघुनिबंध विकासाचं श्रेय खांडेकरांना दिलं जातं असं स्वतः फडकेंनी पण ते मान्य केलेलं आहे की निर्मिती माझी असेल पण विकासक वि.स. खांडेकर आहे. त्यानंतर रूपक कथा फॉर्म खांडेकरांनी मराठीला दिलेला आहे. म्हणजे पूर्वी विष्णू शर्माच्या रूपक कथा होत्या, इसाप फेबल्स होत्या, पण मराठीमध्ये तितक्या दर्जाची रूपक कथा निर्माण करणारा लेखक म्हणून तुम्हाला खांडेकर पाहता येईल. खांडेकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की ज्या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं त्या साहित्य प्रकारचा अभ्यास करून ते लिहायचे, ज्याला आपण फॉर्मेशन ऑफ फॉर्म म्हणतो, की त्या साहित्य प्रकाराचं बलस्थान काय आहे याचं खांडेकरांना पूर्ण भान असायचं. म्हणजे लघुनिबंध आणि निबंध यातलं अंतर खांडेकरांना जितकं कळालं मला नाही सांगता येईल की कुठले निबंध करायला कळालं, कारण त्यांनी मुक्त निबंध पण लिहिले आणि बंदिस्त निबंध पण लिहिलेले आहे. कथांच्या मध्ये पण मुक्त कथा पण लिहिल्या आणि रूपक कथा. रूपक कथाचं वैशिष्ट्य असं की कमी शब्दात लिहिली जाते आणि कथा ही पाल्हाळीक असते, म्हणजे विस्ताराने लिहिली जाते. तसं कादंबऱ्यांच्या मध्ये पण त्यांनी संक्षिप्त कादंबऱ्या लिहिल्या, विस्तृत कादंबऱ्या लिहिल्या. संपादन खांडेकरांनी जी केली ती आजही माइलस्टोन म्हणून मानली जातात. हे जे खांडेकरांचं बलस्थान आहे त्याचं एकमेव कारण त्या काळामध्ये खांडेकरांचं वाचन अत्यंत प्रगल्भ होतं. म्हणजे खांडेकरांनीच एका ठिकाणी

0: असं लिहिलंय की शिरोड्याच्या काळात माझा पगार सगळा पोस्टाला जायचा. माझा पगार पोस्टाला जायचा म्हणजे काय, तर पुण्यात मित्र असायचा, त्याला सांगायचं की पुणे विद्यापीठात अमुक एक पुस्तक आहे ते तू तुझ्या नावावर घे, पोस्टाने मला पाठव, आणि मग इथे ते व्हीपी सोडून घ्यायचे, म्हणजे पैसे भरायचे आणि पुस्तक घ्यायचं. असं करत खांडेकर 100 मित्रांच्याकडून 100 पुस्तक मागवायचे आणि सगळा पगार पोस्टाला जायचा. वाचनाचं वैशिष्ट्य असं आहे की वाचनाचा दुष्काळ तुम्ही अनुभव लागतो, त्याशिवाय वाचनाची तीव्रता, वाचनाचं महत्व. आज मुद्रणाचा सुकाळ आहे पण वाचनाचा दुष्काळ आहे. तर हे जर बदलायचं असेल तर परत खांडेकर समजून घेतले पाहिजे की 80 रुपये पगारात 8000 रुपयाची पुस्तकं त्या काळात खांडेकर वाचायचे. ही जी नशा होती वाचनाची, म्हणजे खांडेकरांनीच लिहिलंय की मी इतकं चांगलं लिहू शकलो याचं एकमेव कारण मला असं दिसतं की मी ज्या ज्या ग्रंथालयात जातो तिथे माझी पुस्तकं पान पान झालेली दिसतात. पान पान म्हणजे सुट्टी झालेली, सगळी पानं रिकामी झालेली. हे मी माझ्या पुस्तकांचं वैभव मानतो. माझं एकही पुस्तक ग्रंथालयात तुम्हाला पान पान न झालेलं दिसणार नाही,
1: म्हणजे वाचक वर्ग
0: कसोटी. हा, वाचकांची कसोटी.
1: आता त्यांच्या पुरस्काराबद्दल काय सांगाल, त्यांना जे काही पुरस्कार,
0: खांडेकरांना तसे भरपूर पुरस्कार मिळाले. खरं म्हणजे मराठीमध्ये त्यांनी अनेक नव्या पायऱ्या पुरस्कारांचे निर्माण केले. मी वरून येतो खाली की पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे खांडेकर पहिले साहित्यिक म्हणून. साहित्य अकादमीचं महदत्तर सदस्यत्व फेलोशिप मिळवणारे पहिले, ज्ञानपीठ मिळवणारे पहिले, साहित्य अकादमी नंतर मिळालं त्यांना. पण अनेक अशी पारितोषिक आहेत की त्याची सुरुवात खांडेकरांच्या पासून मराठी संदर्भात झाली. त्यामुळे पुरस्कारांचे ते मराठीसाठी प्रणेते होते आणि मराठीनी पण खांडेकरांना भरपूर भरभरून दिलेला आहे. म्हणजे असा क्वचित पुरस्कार असेल की जो खांडेकरांना मिळाला नाही. सगळ्यात मोठा पुरस्कार असा की एक मोठा कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा होता की त्या काळच्या सगळ्या सांस्कृतिक समारंभांचे अध्यक्ष खांडेकर असायचे. हा माझ्या दृष्टीने फार मोठा सन्मान आहे. किंवा अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते, म्हणजे त्यांना रौप्य महोत्सवी सोलापूरच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं होतं. तर असे अनेक सन्मान मराठी समाजाने खांडेकरांना दिले, त्यामुळे पण खांडेकर मोठे झाले. आणि अनेक जगातील भाषांच्या मध्ये त्यांचे अनुवाद आहेत. तुम्हाला रशियनमध्ये त्यांचे अनुवाद दिसतील, इंग्रजीमध्ये दिसतील, फ्रेंचमध्ये दिसतील, जपानीमध्ये दिसतील, यादी तर जवळजवळ सगळ्या भाषांच्या मध्ये.
1: आणि ययाती सारखी जी कृती आहे ती म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार त्याला मिळाला, तर तो मग ययाती आणि ज्ञानपीठ,
0: म्हणजे ययाती किती मोठी होती. एक छोटं उदाहरण सांगतो की आपले तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव हे त्यावर्षीच्या प्रवर समितीचे अध्यक्ष होते पंतप्रधान म्हणून. त्यांनी त्या प्रवर समितीला असं सांगितलं की अरे तुम्ही सगळ्यांना पुरस्कार देत निघाला, एक मोठा लेखक अजून तुमच्या कसा लक्षात आला नाही. आणि त्यांनी स्वतः अनुवाद केलेली तेलुगू ययातीची प्रत दिली त्यांना आणि म्हटले लॉंग बॅक इन 30 इयर्स आय ट्रान्सलेटेड दिस बुक. आणि तरी तुम्ही त्याची नोंद घेत नाही. आणि मग त्यांनी प्रवर समितीला सांगितलं की इतक्या भाषेत याचे अनुवाद आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी माणसाचा ययाती व्हायचा नसेल तर तुम्ही त्याला पुरस्कार दिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लोभमुक्त मनुष्य निर्माण करायचं असेल तर ही ययाती माणसाला लोभमुक्त, प्रलोभनमुक्त, भौतिक मुक्त करते आणि एका वेगळ्या मिथकात नेते असं सांगितलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे विशेषतः सेक्सच्या संदर्भात की कामभूक मुक्त मनुष्य जर तुम्हाला आदर्श असेल, म्हणजे आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की खांडेकरांची ती कादंबरी असो किंवा हिंदीमध्ये नाखून क्यों बढते हे नावाचा निबंध आहे, की त्या नाखून क्यों बढते मध्ये लेखक एक छोटा प्रश्न घेऊन निबंध लिहितो, आपली नख का वाढतात. तर त्याचं उत्तर लेखक असं देतो, आपल्या मनामध्ये हिंसा असते म्हणून आपली नख वाढतात. ज्या दिवशी आपल्या मनातली हिंसा संपेल तेव्हा नख वाढायची बंद. अजूनही आपली नख वाढतातच ना, तसं अजूनही लोभ आपला वाढतो. तर ययाती वाचल्याशिवाय माणसातला लोभ काम मरणार नाही.
1: अच्छा अच्छा अच्छा. आता खांडेकरांना तुम्ही जवळून पाहिलेले म्हणून, तर त्यांचे व्यक्ती म्हणून त्यांची जीवन पद्धती कशी होती?
0: खांडेकर हे माणूस म्हणून मोठे होते असं मी त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. की खांडे

0: जसं महात्मा गांधींच्याबद्दल होतं, महात्मा गांधींचं वैशिष्ट्य असं होतं की रोज सातपोती टपाल नुसतं एका गांधीजींचं असायचं. म्हणजे सेवाग्राम आश्रमामध्ये 35 साली जेव्हा ते गेले तेव्हा वर्ध्याचं जे पोस्ट ऑफिस होतं त्यांनी असं शासनाला त्यावेळच्या केंद्र शासनाला कळवलं होतं की आम्हाला यांचं टपाल रोज 7 गोण्या घेऊन 15 किलोमीटर जायला लागतं, तिथेच पोस्ट ऑफिस का उघडत नाही. आणि मग सेवाग्रामला पोस्ट ऑफिस सुरू झालं. तसं खांडेकरांचा पोस्टमन सांगायचा की माझ्या बीटचं निम्मं टपाल तुमचंच असतं आणि एक पिशवी तुमच्याच टपालाला लागते, इतर पोस्टमनला एक बॅग चालते, तुमच्या बीटला 2 बॅगा घेऊन यायला लागतं. पण खांडेकर त्याचे ते कष्ट बघून 11-12:30 दरम्यान पोस्टमन यायचा तर खांडेकर वाट बघत बसलेले असायचे आणि ते उन्हाळ्यात सरबताचा पेला घेऊन बसलेले असायचे की आल्यावर पोस्टमनला म्हणायचे बस सरबत पी आणि मग काय सह्या घ्यायच्या ते घे. म्हणजे साध्या माणसाकडे पण पाहण्याची दृष्टी,
1: म्हणजे
0: मानवतावादी दृष्टिकोन किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. त्यांची 73 साली दृष्टी गेली आणि जवळजवळ पूर्ण अंध झाले. त्यांच्या मुलीनं जे घर बांधलं होतं तिथे ते राहत होते, नंदादी पत्ताचं जे आहे. तर त्यांना चालता यावं, शतपावली करता यावी म्हणून एक कट्टा बांधलेला होता.
1: अच्छा.
0: तर त्यांनी साधं उदाहरण सांगितलं की कृतज्ञता माणसाची कशी असते, की मला आत्ता कळालं की गवंड्याने किती मनापासून ह्याचा गिलावा केला मूसूत. तर असं छोट्या छोट्या गोष्टीकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी होती,
1: म्हणजे संवेदनशीलता ज्याला आपण म्हणतो माणसाची, की त्या म्हणजे पोस्टमन जेव्हा ते घेऊन येतो टपाल तर त्याच्या मागे कष्ट आहे.
0: आपल्याला पोस्टमनचं नाव माहीत नसतं,
1: नाव माहीत
0: म्हणजे आता कुरिअर वाले येतात, आपण कधी डीड वी एक्सप्रेस एनी केअर अबाउट हिम, केवढं मोजं पाठीवर घेऊन असतो.
1: बरोबर.
0: मी म्हणतो अरे ठेव जरा विश्रांती घे मग जा, पण त्याला घाई इतकी असते आपल्या या 21व्या शतकाने कष्ट करणाऱ्याला इतकं कष्ट दिलेले आहेत आणि आराम करणाऱ्याला इतका आराम दिलाय की रोज विषमता भारतातली वाढते
1: आहे.
0: आणि ते मला कुरिअर मॅन बघून लक्षात येतं की केवढं ओझ.
1: तर काळाच्या कसोटीचा जर विचार केला तर खांडेकर आजही टिकून आहेत.
0: ह्युमन व्हॅल्यू, मानवी मूल्य त्यांच्या साहित्यामध्ये जे आहे, म्हणजे एक त्यांची कथा आहे ना शेवटच्या काळातली घर, कोल्हापुरात मास्टर प्लॅन सुरू होता आणि मास्टर प्लॅन सुरू झाल्यावर घर पाडतात दोन्ही बाजूची.
1: हो, हो.
0: एक भाडेकरूचं घर पाडण्यात आलेलं होतं, भाडेकरू. तर त्यांनी भाडेकरूच्या वेदना लिहिलेल्या आहेत, मालकाच्या नव्हे. भाडेकरू विस्थापित झाल्यावर मास्टर प्लॅनमुळे त्याला दुप्पट भाडं भरायला लागतं, कारण मास्टर प्लॅनमुळे घराची किंमत भाडी वाढतात आणि मग जगणं कसं कठीण होतं. तर हे सगळं छोट्या छोट्या गोष्टीतून संवेदना पाहणं, खांडेकरांचा संवेदना सूचकांक भारतीय लेखकांच्या इतकाच मोठा होता असं माझी जाणीव आहे. म्हणजे मी मगाशी नावं घेतली तशी की रवींद्रनाथ टागोर आहेत, प्रेमचंद आहेत, हरिशंकर परसाई आहेत, अशी उच्च कोटीची संवेदना त्यांच्या साहित्यात दिसते आणि ती केवळ आणि केवळ मानवी दुःखाने भरल्यामुळे. की लोक त्यांना मध्यमवर्गीयांचा लेखक म्हणतात, तत्कालीन टीकाकार म्हणायचे, पण मला जर विचाराल तर तो मानवी लेखक होता, तो काही मध्यमवर्गीयांचा लेखक नव्हता. आजही कोणती कथा कादंबरी निबंध काढून वाचा, तुमच्या डोळ्यात टच दिशी पाणी आलंच पाहिजे किंवा तुम्हाला हृदयस्पर्शी ते वाटलंच
1: पाहिजे.
0: पाल्लाळीक असेल कदाचित, भाषा कृत्रिम असेल, पण ते तुम्हाला पान उलटून पुढे नाही जात आहेत खांडेकर. हे पान उलटून पुढे न जाऊ देण्याचं जे सामर्थ्य आहे ते लेखकाचं बलस्थान आहे.
1: अच्छा अच्छा.
0: अशी माझी धारणा आहे, ती कसोटी आहे लेखकाची.
1: अच्छा अच्छा. आणि त्याच्यामुळे हा जो मानवतावादी दृष्टिकोन आहे किंवा सर्वसामान्य
0: हृदयस्पर्शी आणि हृदयस्पर्शी शैली, म्हणजे असं वाटतं की लेखक आपल्या पुढे बसलाय आणि गप्पा सांगायला लागला, हितगुज करायला लागलाय.
1: अच्छा.
0: म्हणजे भाषणामध्ये तर ते खांडेकर नेहमी एक त्यांचं हे मी तुम्हाला सांगतो, हे मी तुम्हाला सांगतो या वाक्यामध्ये ना सगळं आलं की तो संवादच साधतो.
1: संवाद साधतो. बरोबर.
0: तसं लेखनामध्ये आहे, पण हे मला तुम्हाला सांगायचं
1: आहे, मी तुम्हाला
0: सांगतो.
1: व्यक्ती जरी
0: आणि तो पिढ्यांशी संवाद आहे, तो एका व्यक्तीशी नाही, वाचकाशी नाही, काळाशी संवाद आहे. त्यामुळे खांडेकर वजा करून मराठीचा इतिहास नाही लिहिता
1: येणार. नाही लिहिता येणार. खरंय खरंय खरंय. या सगळ्या संग्रहालयासाठी काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. खांडेकरांचं तर म्हणजे तुम्ही पूर्ण अभ्यासादी त्या निमित्तानं केलेलाच होता, झालेला

0: होता, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं होतं, तर त्यांचा जो काही तुम्हाला सहवास लाभला त्याच्याबद्दल काय सांगा?
1: वि स खांडेकर हे माणूस म्हणून अत्यंत संवेदनशील होते. म्हणजे मला आठवतं की मी 9वीला होतो आणि कोल्हापुरात नुकतीच रिक्षा आली होती. त्यापूर्वी खांडेकर टांग्यातून प्रवास करायचे, राजारामपुरीतून करवीरनगर वाचन मंदिरला टांग्यातून जायचे, कधी चालत पण जायचे, कधी बसने जायचे. खांडेकरांनी स्वतःला असं काही लावून घेतलेलं नव्हतं. म्हणजे जर एक पुस्तक प्रकाशन आहे, लेखक गरीब आहे, तर चालत जायचे ते. त्याला बस भाडं पण सांगायचे नाही, जायचे. 9वीला असताना आम्ही वादविवाद सेक्रेटरी होतो आणि आमचे गोंधळी नावाचे मुख्याध्यापक होते. मी वादविवाद सेक्रेटरी असल्यामुळे आम्ही खांडेकरांना पाहुणा म्हणून बोलवलेलो होतं एका कार्यक्रमाला. खांडेकरांना आणायला आम्ही जाताना चालत गेलो, पण येताना राजारामपुरीच्या 6व्या गल्लीच्या कॉर्नरला मुक्ताश्रम नावाचा बंगला होता, तिथे ते राहायचे. तर तिथे रिक्षा आम्ही आधीच एंगेज केली ती खांडेकरना, आणि खांडेकर त्या दिवशी पहिल्यांदा रिक्षात बसले ते, कारण ती पहिल्यांदाच आलेली रिक्षा होती. रिक्षात बसल्यावर शाळेत येईपर्यंत खांडेकरांनी टांगा आणि रिक्षा यातला फरक आम्हाला सांगितलेला, मला आजही आठवतो.
0: बरोबर.
1: तर ते असं म्हणले की यंत्र चांगली असतात, गांधीजी उगच नाही विरोध करायचे. म्हणले एक साधी गोष्ट आहे, म्हणले टांगा गेला तर दोन प्राणी मरतात, एक घोडा मरतो आणि घोडवान मरतो. रिक्षामध्ये रिक्षावाला पण मरतो आणि पॅसेंजर पण मरतो, दोन्हीकडे दोन माणसं मरतात. पण टांग्यामध्ये जी निरीक्षण शक्तीचं सामर्थ्य आहे ते रिक्षात नाही. दृश्य धरधर निघून जातात, ती माझ्यासारख्या लेखकाला पकडता पण
0: येत नाहीत. हो, त्याच्या गतीमुळे.
1: गतीमुळे
0: तर रिक्षा बंदिस्त असते.
1: ते गती आणि अर्थशास्त्र सांगत होते, असं भरपूर सांगितलं. म्हणजे लेखक कसा बघत असतो बदलांच्या कडे, त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे खांडेकर.
0: खांडेकरने केलं. हो हो. तसंच तुम्ही जसं सुरुवातीला उल्लेख केलात की त्यांचे विद्यार्थी म्हणून पहिला तुमचा संबंध आला, त्याच्यानंतर सहकारी म्हणून त्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून, तर तो अनुभव काय सांगा?
1: तर आम्ही खांडेकरांच्या त्या शाळेचे पहिले विद्यार्थी. 63 साली जेव्हा शाळा सुरू झाली, थोडी उशिरा सुरू झाली ऑगस्टमध्ये, त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आम्हा विद्यार्थ्यांना घेऊन. 16 विद्यार्थी होतो, 16 विद्यार्थी, संस्था चालक आणि पत्रकार, 3-4 पत्रकार होते. त्यांना खांडेकर काय सांगत होते की कोल्हापुरात 51 शाळा असताना मी 52वी का सुरू केली, तर मला देशासाठी जबाबदार नागरिक घडवायचे आहेत.
0: बर,
1: अशी ती पत्रकार परिषद होती. आम्ही 11वीला गेलो, 11वीला आमच्या निरोप समारंभाच्या दिवशी पण त्यांनी पत्रकार परिषद ठेवली होती.
0: बर.
1: आणि तेव्हा ते भरभरून हे 4 वर्ष आम्हा विद्यार्थ्यांना कसं घडवलं वगैरे सांगत होते. पण पत्रकार ते पत्रकार, भाऊंचं एवढं सगळं अर्धा तास व्याख्यान ऐकून शेवटी त्यांनी खोचक प्रश्न विचारला, हे सगळं ठीक आहे म्हटलं, किती टक्के निकाल लागेल सांगा. खांडेकर त्यांच्यापेक्षा हजर जबाबी निघाले. ते म्हटले शाळेचा निकाल किती टक्के लागेल मला माहीत नाही, या मुलाला किती टक्के मार्क मिळतील मला माहीत नाही, पण जितके टक्के कमी मार्क मिळतील तेवढ्या टक्क्याचा माणूस घडलेला असेल.
0: अच्छा.
1: ही जी दृष्टी होती खांडेकरांची ती मी कधीच विसरणं. त्याचा एक साधा प्रभाव असा झालाय की मी पुढे शिक्षक झालो योगायोन. तो प्रभाव खांडेकरांचा आहे, तो प्रभाव साने गुरुजींचा आहे, तो प्रभाव महात्मा गांधींचा आहे, काही म्हणा त्याला. पण मी असं त्या एका वाक्यामुळे शिकलो की मी शिक्षक म्हणून इतकं शिकवीन की उरलेल्या टक्क्याचा माणूस माझा प्रत्येक विद्यार्थी असेल. तर लेखक असा घडवत जातो पिढ्यांना, समाजाला. ते सामर्थ्य खांडेकरांच्या मध्ये होते.
0: अच्छा. आता तुम्हाला तर खांडेकरांचा अगदी प्रत्यक्ष सहवास मिळाला, त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणूया की असं भरभरून मिळालं काही जे
1: म्हणजे भरभरून म्हणजे किती खांडेकरांनी किती लेखक आमच्या पुढे उभा केले 4 वर्षात. मी गमतीनं नेहमीच सांगतो की कुसुमाग्रजांनी मला कोलंबसाचं गर्वगीत शिकवलंय, गदी माडगुळकरांनी मला 2 लाट फोडी वेगा नाही पुन्हा भेट शिकवलंय, म्हणजे गीत रामायणातली कविता. शांता शेळकेंनी मला आहते सुंदर दिनहरा पले शिकवलंय. नागगोरेंनी मला सोनेरी मुंगू शिकवलेलं आहे, अनंत काणेकरांनी मला दोन टोके शिकवलेलं आहे, स्वतः खांडेकरांनी भुंगा शिकवलेला आहे. आणि खांडेकरांचं आम्हा विद्यार्थ्यांवर इतकं प्रेम होतं, तो निरोप समारंभाचा प्रसंग मी सांगितला ना.

0: मला आणखीन एक जोडून प्रसंग आहे.
1: अच्छा.
0: त्या दिवशी खांडेकरांनी स्वतःच्या घरून आईस्क्रीम पॉट आणला होता लाकडी, आणि स्वतः फिरवून आईस्क्रीम आम्हाला दिलेला आहे. हे तर मी कधीच विसरणार.
1: एका शिक्षकाची विद्यार्थ्यांच्या प्रती सुद्धा किती
0: किती कमिटमेंट, मातृत्व.
1: मातृत्व ते मातृहृदय होते असं त्यांच्या त्या साहित्यामध्ये जाणवतं.
0: हो, साने गुरुजी खांडेकर ही मोठी माणसं होती. ती नुसती साहित्यिक, नुसती माणसं नव्हती, समाज शिक्षक होती, समाज मार्गदर्शक होती, संस्कृती पुरुष होती, असं कितीतरी कारणांनी सांगताय.
1: आता तुम्ही जेव्हा संग्रहालय बनवायचं असं तुमच्या मनामध्ये आलं, विचार आला, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या अशी काही तुम्ही एक सूची केली होती का?
0: सूची खरं म्हणजे आमचं ते संग्रहालय हे प्रयोगातून विकसित झालेलं संग्रहालय आहे. म्हणजे सुरुवातीला आम्हाला खांडेकर कुटुंबानी अश्रू त्याची लिखित प्रत आणि पद्मभूषण ही पदवी एवढ्या दोनच गोष्टी दिलेल्या होत्या. आणि निर्मिती पुढे एक प्रश्न असा निर्माण झाला की आता संग्रहालय तर तयार झालंय
1: आणि
0: पूर्ण कसं करायचं. तर मग आम्ही असं ठरवलं की उपलब्ध साधनांच्या निशी ते संग्रहालय तयार करायचं. जय दडकर आमच्या मदतीला आले. त्याचवेळी त्यांचं वि स खांडेकर सचित्र चरित्र आलेलं होतं. त्याच्यामध्ये भरपूर एव्हिडन्सेस खांडेकरांचे, ज्याला आम्ही एक्झिबिट म्हणतो, म्युझियममध्ये लावण्यासाठी जे लागतं ते सगळं त्या पुस्तकात होतं. आणि शिवाय माझ्या संशोधनातून बऱ्याच गोष्टी आलेल्या होत्या. तर आमचं पहिलं व्हर्जन जे आहे त्या म्युझियमचं हे प्रतिकृतीचं आहे. आज जे म्युझियम आहे हे आमचं थर्ड जनरेशन आहे. आम्ही तीनदा हे विकसित केलेलं आहे. नंतर काही वस्तू मिळाल्या आम्ही विकसित केलं. आणि आता हे मूलभूत संग्रहालय आहे. या संग्रहालयाचं आणखीन एक वैशिष्ट्य की ते भारतातलं पहिलं शास्त्रोक्त म्युझियम आहे. शास्त्रोक्त म्युझियम याचा अर्थ असा की चरित्र निर्मितीमध्ये असं मानलं जातं की जन्मापासून मृत्यूपर्यंतची कथा तुम्हाला सवस्तू सादर करता आली पाहिजे. त्यामुळे या म्युझियममध्ये तुम्हाला त्यांचा जन्म दाखला म्हणजे कुंडली पण दिसेल आणि मृत्यू दाखला पण दिसेल. आणि मधल्या सगळ्या टप्प्यांची जी मांडणी आहे, म्हणजे दरम्यानच्या काळात निर्माण झालेलं साहित्य, त्यांचे गुरु, शाळेतल्या घटना, म्हणजे तर तिथे शिरोड्याच्या शाळेचं पगारपत्रक आहे, अशा सगळ्या घटना आम्ही सजीव केल्यात. किंवा खांडेकरांची पहिली सात प्रकाशित म्हणून आम्ही सप्तपदी लावलेली आहे. खांडेकर वैनते संपादन करायचे त्याचे सगळे फॉर्म लावलेले आहेत. असं ते कळाल्या बघत असताना माणसापुढे वि स खांडेकर आपल्या बरोबर फिरताहेत, बोलताहेत,
1: सांगताहेत,
0: तिथे भाषण पण आपण ऐकवतो, चित्रपट दाखवतो. त्यामुळे माणसं 100 वर्षाच्या मागे जातात आणि खांडेकरांना अनुभवतात. म्युझियमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं असतं की ते तुम्हाला फ्लॉवर पॉट सारखं नेहमी ताजं ठेवायला लागतं. तसं आमचं हे म्युझियम तुम्हाला ताजं नेहमी पाहायला मिळेल. भर टाकतो आम्ही
1: आणि
0: त्यांनी ताजं होतं ते,
1: म्हणजे ज्याला आपण अपडेट्स म्हणतो,
0: अपडेशन. सगळीकडे मोकळा हात सगळ्यांनी दाखवला, म्हणून इतकी देखणी म्युझियम होऊ शकेल. मुळात म्युझियमची निर्मिती हे संशोधन आहे. तुम्हाला असं ठरवायला लागतं की तुम्हाला म्युझियम मध्ये तुमच्या हातात काय आहे ठेवायला. आणि नुसतं ती मांडणी नसते. म्युझियम मध्ये एक थॉट दिला जातो. इथे तुम्ही खांडेकर म्युझियम कोल्हापुरातलं पाहिलं तर बघणाऱ्याला लेखक व्हावं वाटतं. हेच खांडेकरांचं म्युझियम तुम्ही शिरोड्याला बघाल तर तुम्हाला आदर्श शिक्षक व्हावं वाटेल. तर प्रत्येक म्युझियम एक थॉट घेऊन डेव्हलप केला जातो, तशी मांडणी केली जाते. आणि मुळात म्युझियम हे पिढी आणि समाज संस्कृतीवर प्रभाव करणारं मोठं साधन आहे. जगामध्ये असं सांगितलं जातं की ज्या ज्या देशामध्ये म्युझियम्स पाहिली जातात ते देश सुसंस्कृत असतात.
1: तुम्ही खांडेकर अनुभवलेत आणि त्या संग्रहालयाच्या रूपानं ते आता, म्हणजे संग्रहालय हे काही पिढ्यांसाठी पुढे एक अभ्यासाचं किंवा मार्गदर्शनाचं हे असतं, तर अशी जी संग्रहालय असतात विशेषतः त्यांचा उपयोग पुढच्या पिढ्यांसाठी कसा होतो आणि तसा कसा करून घ्यावा असं तुम्ही एक जाणकार म्हणून आवाहन करा.
0: एक जाणकार म्हणून मी असं सांगेन की ते खरं आव्हान पालक आणि शिक्षकांना आणि शासन आणि समाजाला पण आहे की शाळेचा अविभाज्य भाग असला

0: केला पाहिजे अध्यापनाचा. म्हणजे आपण इतिहास शिकवतो, ऐतिहासिक म्युझियम का दाखवत नाही? म्हणजे आता आजही कोल्हापुरात नवीन राजवाड्यामध्ये इतकं उत्कृष्ट ऐतिहासिक संग्रहालय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तरी त्या म्युझियमला भेट देतात का? सगळ्या इतिहास शिक्षकांनी पाहिलंय का? इतिहास शिक्षकांनी इनव्हेरिबली त्या संग्रहाला भेट दिलेली आहे का? हेच युरोपमध्ये, म्हणजे मी एक उदाहरण सांगतो, म्हणजे म्युझियम कशाशी खातात केव्हा तरी आपल्याला कळालं पाहिजे. म्युझियम आपल्या जीवनाचा किती अविभाज्य भाग असला पाहिजे. युरोपमधले शिक्षक जेव्हा आपली सहल म्युझियमला नेतात तेव्हा ते अगोदर स्वतः महिनोन महिने म्युझियम पाहतात, महिनोन महिने, मग सहल नेतात.
1: तर हे जे शिवाजी विद्यापीठातलं, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातलं
0: खरं म्हणजे कोणताही व्यक्ती समजून घ्यायचा तर त्याचं म्युझियम पहा.
1: हो, पण आपण आता ह्या याच्याबद्दल बोलतो आहोत, म्हणजे वि.स. खांडेकर संग्रहाबद्दल. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भाषाभवन इमारतीतील जे वि.स. खांडेकर संग्रहालय आहे ते जर बारकाईनं पाहिलं, अभ्यासवृत्तीनं पाहिलं, तर संपूर्ण खांडेकर आपल्याला जाणून घेता येतील एवढी त्या संग्रहालयाची ताकद आहे.
0: त्याच्या पलीकडे पण खांडेकर तिथे समजतात, मांडलेल्या पलीकडचे खांडेकर पण अनुभवतात
1: समजतात,
0: अशी ताकद त्या म्युझियममध्ये आहे.
1: थोडंसं पुन्हा जरसं मागे जाऊया की जसं आता आपण खांडेकरांच्या साहित्याबद्दल बोलतो आहोत की ते अतिशय हृदयस्पर्शी असं होतं आणि आंतरभारतीय शाळा स्थापन करण्यामागचा जो खांडेकरांनी उद्देश सांगितला की मला इथे माणूस घडवायचे आहेत, तर तुमचा तर अगदी त्या शाळेच्या स्थापनेपासून संबंध आला, तर तो जो प्रभाव तुमच्यावर आहे खांडेकरांचा आंतरभारतीय शाळेच्या संदर्भातून तो कसा विशद कराल?
0: म्हणजे मी जेव्हा खांडेकरांच्या शाळेत शिकत होतो तेव्हा 11वीला आम्हाला रॅपिड रीडर होतो, टेल ऑफ टू सिटी, चार्ल्स डिकन्सची एक छोटी कादंबरी होती. ती प्राध्यापक अ के भागवत हे इथल्या कॉमर्स कॉलेजचे इंग्रजीचे प्राध्यापक, ते सकाळी कॉमर्स कॉलेजमध्ये शिकवायचे आणि दुपारी आमच्या शाळेत येऊन आम्हाला शिकवायचे.
1: बर,
0: त्यांचं इंग्रजी ऐकत मला असं वाटलं की आपण शिक्षक व्हायला पाहिजे आणि मी योगायोगाने शिक्षक झालो. आणि त्यांना मी सांगायला गेलो की सर मी शिक्षक झालो आणि आता तुमच्यासारखा मी शिकवीन, तर त्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती. मला कळे ना की
1: काय म्हणजे
0: प्रतिक्रिया का नाही यांची. तर मी खोदून त्यांना असं विचारलं की तुम्हाला आनंद नाही का झाला मी शिक्षक झाल्याचा? तर म्हणले नाही कसा आनंद झाला, पण म्हणले तू चुकीच्या काळात शिक्षक झालेला आहे.
1: बर,
0: मी म्हटलं कसं काय? तर ते म्हटले की अरे आता पाट्या टाकण्याचा काळ आलाय शिक्षकी जीवनात. आम्ही जेव्हा शिक्षक झालो तेव्हा आम्हाला पगार नव्हते, शिकवण हाच पगार होता.
1: समाधान त्यातून
0: आता पगार आल्यामुळे शिकवायचं समाधान संपलेलं आहे. पण ते पुढे जे वाक्य म्हटले ना त्यांनी माझं जीवन बदलून टाकलं.
1: अच्छा,
0: ते म्हणले ठीक आहे पाट्या टाकायचा काळ आलाय, खरंय, तू पण पाट्याच टाक पण भरून टाक.
1: भरून टाक,
0: ते भरून पाटी टाकणं जे त्या माझ्या शाळेने मला सांगितलं. मला आठवत नाही मी कधी तास चुकवलाय, मला आठवत नाही मी वर्गात कधी गप्पा मारलेत, मला आठवत नाही की माझा तास कधी फ्लॉप गेलाय. खांडेकरांनी आम्हाला घडवलंय.
1: अच्छा, हो हो हो,
0: शिकवलं
1: पण
0: घडवलं.
1: हा, मी शिकण्यामागे
0: घडण नावाची जी गोष्ट आहे, घडण नावाची जी गोष्ट आहे, किती छोट्या छोट्या गोष्टी ते समजावून सांगायचे. बर, तो काळ असा इतकं लक्षात ठेवण्याचा नव्हता, पण तरी तुम्ही असं म्हणाल की का लक्षात राहिलं, तर इतरांच्या पेक्षा त्यांचं सांगणं वेगळं असायचं. म्हणजे एकतर संवाद असायचा, सांगणं असायचं, रुजवणं असायचं. शिक्षकामध्ये हे सगळं असलं पाहिजे. आता आपण सांगतो रुजवत नाही. ज्या दिवशी साहित्य शिक्षण रुजवायचं काम करेल ते खांडेकरांचं पुनरुज्जीवन असेल. आणि परत सांगतो म्युझियम पाहिल्याशिवाय खांडेकर अनुभवता येणार
1: नाही. खरंय, खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे कुठच्याही प्रकारचं संग्रहालय ज्याला आपण म्हणतो तर ते त्याचे
0: एक चिरंतन एक तरी ओवी अनुभवावी, तसं एक तरी संग्रहालय अनुभवावं
1: असं खरं सांगता येईल. खरंच लवटे सर, आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला संग्रहालयाच्या निमित्तानं खांडेकरांच्या बद्दल भरपूर काही सांगितलं आणि खांडेकरांना अभ्यासण्याची किंवा त्यांच्याकडे बघण्याची एक नवीन दृष्टी सुद्धा तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिलीत.
0: त्याबद्दल काय सांगितलं पण
1: खरं तर मी आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.
0: प्रेक्षकांचे आभार मानेन की माझी मुलाखत ऐकल्यानंतर अवश्य वि.स. खांडेकर म्युझियमला भेट द्या. धन्यवाद.

0: ज्येष्ठ साहित्यिक वि स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीसंग्रहालयाविषयी डॉ सुनीलकुमार लवटे यांचे प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
1: वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि एक कार्यक्रम आपण ऐकू शकाल. जरूर ऐका वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हे भाषण. वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर सुनील कुमार लवटे. आज सकाळी 11:40 आणि आता सकाळचे 11:04 आणि 45 सेकंद झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया. गात रहे मेरा दिल.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. दर चित्रपटातल्या गीतांना कार्यक्रमाची सुरुवात करूया. आवाज आहे उदित नारायण यांचा, रचना आनंद बक्षी यांची आणि संगीतकार शिवहरी.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

श्रोतेहो खाकी या चित्रपटासाठी हा होता अर्णव चक्रवर्ती आणि श्रेया घोषाल यांचा आवाज. रचना होती राम, संगीत होतं राम संपत यांचं आणि शब्द होते समीर यांचे. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना, आवाज लता मंगेशकर आणि बाबला यांचा चित्रपट चांदनी

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:21 झाले आहेत. श्रोते हो एक आठवण. आज सकाळी 11:40 वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर सुनील कुमार लवटे. आणि आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये बादशाह या चित्रपटासाठी अभिजित आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांची रचना, अनु मलिक यांचं संगीत.

श्रोतेहो दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी समीर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि आवाज होता अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांचा. याबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: कोणी नेत्रदान करू शकतो, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळे इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळे इन्फेक्ट झालेली आहे,

0: एड्समुळं किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11:40 होत आहेत. आता वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम प्रसारित करत आहोत. वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा. वक्ते आहेत प्राध्यापक डॉ सुनील कुमार लवटे.
2: श्रोते हो, वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया विशेष कार्यक्रम वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा. वक्ते वी स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉ सुनील कुमार लवटे यांचं भाषण. निर्मिती आकाशवाणी सांगली.
3: वर्तमान वर्ष हे वी स खांडेकरांच्या जीवनाच्या संदर्भात त्यांचं सुवर्ण स्मृती वर्ष आहे. त्यांना जाऊन 50 वर्ष झाली. या निमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचं मूल्यमापन योगदान अशा अंगाने जर आपण त्यांचा विचार करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या साहित्याच्या जीवननिष्ठा, त्यांच्या साहित्याचे संस्कार यांनी गेल्या 50 वर्षाचा जो महाराष्ट्र आहे तो घडलेला दिसेल. त्यामुळे जेव्हा केव्हा सुवर्ण स्मृतिवर्षाच्या निमित्ताने खांडेकरांचा पुनर्विचार केला जाईल तेव्हा त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेलं साहित्य आणि त्यांच्या पश्चात संपादित रूपात त्यांचं जे असंकलित साहित्य होतं त्याचा समग्र विचार केला असता आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठी साहित्यातले अनेक अंगांनी व्यवच्छेदक असे साहित्यकार होते. ते मराठी लघुनिबंधांचे जनक जरी नसले तरी विकासक होते. आपल्याला माहीत आहे की फडके आणि खांडेकर या दोघांनी मराठीमध्ये विपुल प्रमाणात लघुनिबंध लिहिले आणि तत्कालीन समाजाचं चित्रण केलेलं दिसतं. लघुनिबंधाचे जनक जरी प्राध्यापक नासी फडके असले तरी त्याचा गुणात्मक विकास करण्यामध्ये वी स खांडेकरांचं योगदान मोठं असलेलं आपल्या लक्षात येतं. खांडेकरांची सर्वात मोठी देणगी किंवा योगदान कोणता असा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खांडेकरांनी मराठीमध्ये रूपक कथांचा विकास केला. खांडेकरांचं वाचन हे भारतीय जसं होतं किंवा पौर्वात्य जसं होतं तसं पाश्चात्य पण होतं. म्हणजे अर्नस्ट स्टोलर त्यांचा आवडता लेखक होता, त्याची तुरुंगातली पत्रं त्यांनी भाषांतरित केलेली आहेत. खलील जिब्रान त्यांचा आवडता लेखक होता, त्यांच्या रूपक कथांचे अनुवाद आणि विश्लेषण खांडेकरांनी केलेलं आहे. खांडेकरांवर चेखावचा प्रभाव होता, तुर्गनेव खांडेकरांनी वाचलेला होता. ही सगळी पाश्चात्य लेखक मंडळी एका अर्थाने समाजवादी विचारांची होती आणि मानवतावादी विचारांची होती. त्यामुळे खांडेकरांच्या साहित्याचा वैचारिक स्वर जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठीतले गांधीवादी, मानवतावादी आणि समाजवादी लेखक होत. एकदा वाचतानाचा प्रसंग माझ्या लक्षात आहे की त्यांना असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही मार्क्सवादी, गांधीवादी की समाजवादी, तर ते असं म्हटले होते की मी समाजवादी आहे, पण माझा जो समाजवाद आहे ना तो मार्क्सवादावर केलेलं गांधीवादाचं कलम आहे. आपल्या असं लक्षात येईल की मार्क्सवादामध्ये एक प्रकारचा क्रांतीचा स्वर दिसतो, गांधीवादामध्ये हृदय परिवर्तनाचा विचार दिसतो. खांडेकर हे स्वभावाने अत्यंत रुजूग्रस्त होते आणि समन्वय आणि सद्भाव ही त्यांची जीवन प्रवृत्ती होती.

शैली पण तशी होती. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचं लेखन मराठीमध्ये केलं विचाराच्या अंगांनी, ते तुम्हाला ध्येयवादी, मूल्यवादी आणि समाजाला आदर्शाकडे घेऊन जाणारं असं लेखन तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण संविधानिक मूल्यांचा विचार करतो. खांडेकरांनी 50 वर्षांपूर्वी जे लेखन केलं होतं, त्यांच्या लेखनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन ही सगळी मूल्य म्हणून पाहायला मिळतात. आणि त्याचं कारण त्यांनी पाहिलेलं कोकणातील दारिद्र्य होतं. कोकणात साधारणपणे 20व्या शतकाच्या 20 नंतरच्या काळामध्ये ते गेले. त्यावेळचा जो कोकण आहे 20 ते 30 या काळातला, तो दारिद्र्याने गांजलेला होता. अंधश्रद्धाचं गारूड कोकणवासियांवर मोठं होतं. अशा त्या परिसरात शिक्षणाची गंगा वाहती ठेवून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून विज्ञानवादी, विवेकवादी बनवण्याचं काम खांडेकरांनी कृतिशील पद्धतीनं केल्याचं लक्षात येतं. विज्ञानाचा पुरस्कार हा 100 वर्षापूर्वी करणं हे भारतामध्ये एका अर्थाने धाडसाचं काम होतं. पण खांडेकरांनी आपल्या जीवनामध्ये जे ध्येय अंगीकारलेलं होतं, ते ध्येय लक्षात घेता तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो, की त्यांनी आपलं समग्र साहित्य हे रंजकतेपेक्षा जीवनावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने लेखन केल्याचं दिसेल. त्यांचा एक फार सुंदर असा लेख आहे, माझ्या जीवन निष्ठा नावाचा. त्याचं जर आपण वाचन करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की माणसाचं 2 प्रकारचं जीवन असतं, ऐहिक आणि आध्यात्मिक. खांडेकरांना आध्यात्मिक जीवनाची फारशी ओढ नव्हती. ते ऐहिक जीवनाचा जास्त विचार करायचे आणि ते जीवन बुद्धी आणि हृदयाचा मेळ घालत अधिक प्रकाशमान कसं होईल अशी धडपड सतत ते करताना दिसतात. मग अज्ञानाचा निराश असू दे, अंधश्रद्धेचं उन्मूलन असू दे, दारिद्र्याचं निराश असू दे, अशी सगळी एक धडपड त्यांच्या साहित्यामध्ये दिसते. त्यामुळे त्यांचे सगळे नायक कथा आणि कादंबऱ्यांचे हे तुम्हाला ध्येयवादी आणि समतावादी असलेले दिसतील. खांडेकरांच्या वैचारिकतेचा आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून असं लक्षात येतं की बुद्धिवादाचा अंगीकार करत खांडेकरांनी एका अर्थाने बुद्धिप्रामाण्यच स्वीकारलेलं होतं. बुद्धिप्रामाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्याचं कारण सांगता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही. जेवढा पुरावा तेवढा स्वीकार अशी एक विज्ञाननिष्ठ बैठक बुद्धिप्रामाण्यवादामध्ये असते, ती खांडेकरांनी विचारपूर्वक स्वीकारली होती आणि आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. निष्ठा, श्रद्धा या गोष्टीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. केवळ बुद्धीनी मनुष्य वैचारिक होतोय खरं आहे, पण हृदयाची जोड जोपर्यंत त्याला दिली जात नाही, तुमच्या विचारांना भावनांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते साहित्य श्रेष्ठ होणार नाही, असा काही एक निर्णयात्मक विचार खांडेकर करत आणि त्या पद्धतीचं लेखन त्या काळात त्यांनी माणूस घडणीसाठी केलेलं होतं. आपणाला माहीत आहे की सृष्टीमध्ये प्राणी हा प्रकृतीशील असतो तर मनुष्य हा संस्कृतीशील असतो. खांडेकरांची अशी धारणा होती की मानवी जीवन उन्नत व्हायचं तर धर्म, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या मार्गानेच मानवी जीवन उन्नत होईल आणि तसा प्रयत्न ते आपल्या कथा कादंबऱ्यातून करत राहायचे. माणसानी स्वार्थबुद्धीवर विजय मिळवला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन

सामाजिक धर्मबुद्धी माणसात विकसित झाली पाहिजे असा एक विचार ते सतत आपल्या साहित्यातून मांडताना दिसतात. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे गांधीवादाचा जसा त्यांच्यावर प्रभाव होता तसा खरं म्हणजे बुद्ध आणि ख्रिस्ताचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणून ते नेहमी असं मानायचे की या तिघांनी म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त आणि पुढे पुढे ते मार्क्स पण त्याला जोडायचे, त्यांचं असं म्हणणं होतं की या चौघांनी मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानानेच मानवी जीवन हे अधिक उन्नत होईल अशी त्यांची धारणा होती आणि तसा प्रयत्न ते आपल्या साहित्यातून करायचे. त्याग, सेवा, प्रीती, करुणा, न्यायबुद्धी याचा अंगीकार करत अहिंसक जीवनाचा ते पुरस्कार करत राहिले. त्यामुळे त्यांच्या साहित्यात वैराला, युद्धाला आणि दुजाभाव वृत्तीला अजिबात जागा नव्हती. शरीर आणि आत्मा, धर्म आणि व्यवहार असं द्वंद्व मिटवून लोकशाही समाजवादी मूल्यांचं रक्षण हा त्यांच्या साहित्याचा मूलस्वर असलेला आपल्याला दिसेल. त्यामुळे खांडेकरांनी जे विपुल साहित्य लेखन केलेलं आहे त्या साहित्य लेखनामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे प्रयोग खांडेकरांनी केलेले आहेत. म्हणजे एका पानाची कहाणी नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. पण मित्रांनो, खांडेकरांनी वैखरी नावाच्या मासिकामध्ये पहिली पावलं नावाचं सदर चालवलेलं होतं आणि त्या सदरामध्ये त्यांनी आपली पहिली कादंबरी, पहिली कथा, पहिलं भाषण, पहिलं नाटक, पहिला लघुनिबंध, पहिलं भाषांतर, पहिली प्रस्तावना असं साहित्याच्या प्रांगणातील पहिल्या पावलांचा प्रवास लिहिलेला होता. या पहिल्या पावलांचं संपादन करून मी पहिली पावलं नावाचं जे पुस्तक संपादित केलेलं आहे त्यातून खांडेकरांच्या साहित्यिक प्रवासाचा एक आलेख आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या दृष्टीने हे मराठीतलं पहिलं आणि एकमेव असं साहित्यिक आत्मकथन आहे. आपल्याला लेखक व्यक्तीच्या अंगाने माहीत होतो त्याच्या आत्मचरित्रामुळे, पण लेखकाचं साहित्यिक विश्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर साहित्यिक आत्मकथनच त्याच्यावर प्रकाश पाडू शकतं. आणि त्या दृष्टीने हे पहिली पावलं नावाचं त्यांचं जे साहित्यिक आत्मकथन आहे ते अत्यंत व्यवच्छेदक असं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गांधीवादाचा प्रभाव त्यांच्यावर होता. 1969 आपण महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली. वर्षभर खांडेकरांनी गांधींच्यावर जे लेखन केलं त्याचं एक पुस्तक संपादित झालेलं आहे, दुसरे प्रॉमिथियस महात्मा गांधी. प्रॉमिथियसनी मानवी कल्याणासाठी जसा स्वर्गातून अग्नी पृथ्वीवर आणला तसं महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा विचार जगातून भारतात आणला आणि भारत स्वतंत्र झाला. अशी अनेक वैचारिक लेख खांडेकरांनी आपल्या जीवनात लिहिले. त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाखतींचं काही पुस्तक आलेलं नव्हतं, भाषणांचं जरी आलेलं असलं अभिषेकसारखं. आपण ऋतू न्याहाळणारं पान नावाचं एक पुस्तक संपादित करून खांडेकरांच्या मुलाखती आपण संग्रहित केलेल्या आहेत. त्या मुलाखती वाचत असताना विविध प्रश्नांवर खांडेकरांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घ्यायला मोठी मदत होते. खांडेकरांची जी भाषणं आहेत ती भाषणं अत्यंत प्रभावी अशी आहेत हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत खांडेकर श्रोत्यांशी संवाद साधायचे आणि आपला वैचारिक प्रभाव श्रोत्यांवर टाकायचे. समीक्षा, संपादन, भाषांतर, वृत्तपत्रीय लेखन, पटकथा लेखन असं समग्र लेखन करत खांडेकर हे संपूर्ण लेखक म्हणून आपल्या समोर येतात आणि म्हणूनच ते भारतीय लेखक म्हणून आपल्या मनात रुंजी घालत राहतात.

0: वि स खांडेकर यांच्यासारखा एक प्रतिभावान साहित्यिक युगावर आपल्या विचाराची मांड ठेवून लेखन करत असतो तेव्हा तो शिळोप्याचा उद्योग नसतो. त्याच्यापुढे काही एक स्वप्नसृष्टी असते, मानवी विकासाचा ध्येयवाद असतो. तो त्यांच्या या समग्र लक्षी साहित्यात काठोकाठ तुम्हाला भरलेला दिसेल. म्हणून त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ती जेव्हा आपण वाचतो तेव्हा हा लेखक आपल्याला समजावतो की भोगवाद ही माणसाची शोकांतिका आहे, कर्मवाद हा माणसाचा धर्म आहे. भोगवादावर मनुष्य कर्मवादाने जोपर्यंत विजय मिळवणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला एक मानवी उत्कर्षाची झळाळी येणार नाही. आपल्या भारतीय साहित्यामध्ये अनेक मिथकं आहेत, अशी अनेक मिथकं घेऊन खांडेकरांनी अनेक कथा रूपकथा लिहिलेल्या आहेत. त्या वाचतानाही तुमच्या असं लक्षात येईल की पूर्व साहित्याला एक नवा वर्तमान संदर्भ देण्याचं एक विशिष्ट असं कौशल्य त्यांच्या लेखनशैलीत होतं. त्यांची भाषा अत्यंत अलंकारिक होती. सुभाषित म्हणजे खांडेकर वाचताना वाचक हातात पेन्सिल घेऊन बसायचे आणि ते अधोरेखित करीत राहायचे. वाचकाला प्रत्येक वाक्य अधोरेखित करावंसं वाटावं, ते मुखोद्गत करावं असं वाटावं, अशी एक प्रचंड शब्दकळा आणि शब्दसौंदर्य खांडेकरांच्या साहित्यामध्ये होतं. त्यामुळे आजही आपण जेव्हा खांडेकरांच्या साहित्यातलं कोणतंही पान उघडतो तेव्हा आजही खांडेकर आपल्याला एका सौंदर्यवादी जीवनात नेताना दिसतात. अशा खांडेकरांच्या या सुवर्णस्मृती वर्षात त्यांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: श्रोते हो, वि स खांडेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त वि स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हे भाषण आपण ऐकलत. वक्ते होते वि स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ सुनील कुमार लवटे. सादर करते मुक्सित मुजावर. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोतेहो, शुक्रवारी 4 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. शिक्षक दिनाच्या अनुषंगानं सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ जे पी नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15व्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घेतलं पाहिजे की हायर सक्सेस साठी अपेक्षाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर। श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा।
2: वाहनांची कागदपत्र दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य। भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्र

तर श्रोतेहो अवशायिका ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर हे प्रसारण. श्रोता वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल आणि आता 12 वाजता आहेत तेव्हा आमच्या सख्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान आकाशवाणी कोल्हापूरच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. मैत्रिणींनो, सुनीताबाई देशपांडे यांच्यावरचं रूपक आपण ऐकणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एक छानसं गीत. हे भावगीत आहे भूप आणि देसकर या रागावर आधारित. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. भूप आणि देसकर हे दोन्ही राग ऐकायला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारे आहेत, त्यामुळे या गाण्याला एक आगळा वेगळा सकारात्मक गोडवा मिळालाय. रूपक ऐकण्याआधी चला तर मग ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. सहभाग आहे गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
1: सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. वय होतं कविता करण्याचं, भारावून जाण्याचं. पुण्यात तेव्हा उत्तम साहित्यिक कार्यक्रम होत असत. सायकल घेऊन निघायचं आणि तिथे रमून जायचं, हा संध्याकाळचा परिपाठ. अशीच एक संध्याकाळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पदमजी सभागृह, पूर्ण भरलेलं, खिडक्यांमध्ये सुद्धा लोक बसलेले, मंचावर अगदी साधी पण नेटकी बैठक, पाण्याचं तांब्याभांड ठेवलेलं, वातावरणात उत्सुकता भरून. आणि ते दोघं आले, बसले, दोघांनीही प्रेक्षकांना नमस्कार केला आणि बोरकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. बोरकरांच्या कवितांचं वाचन आणि गायन असा चिंब ओला अनुभव सभागृहात भरवून आला. पुलंचं गायन आणि सुनीताबाईंचं वाचन, कोण अधिक प्रभावी असा प्रश्नच उरू नये इतके ते दोघेजण कवितामय झालेले. नंतर मग अर्थातच मर्ढेकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही ऐकला. अभ्रांच्या ये कुंद फुने ही त्यांची कविता ऐकली आणि सुनीताबाई ही व्यक्ती वेगळेपणानं मनात ठसली ती तेव्हापासून. सुनीताबाईंना कविता म्हणताना बघत राहावं. एरवी बाईंचा आवाज जरासा जाड, काहीस करकरीत सुद्धा, पण कविता वाचताना तो असा काही भिडे, कारण त्या आवडलेली कविता स्वतःची करून म्हणत. त्यात कुठंही सादरीकरणाचा आवभाव नसे, कंठातून नव्हे तर त्यांच्या जणू ती पोटातूनच येई.
2: चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलासा स्वप्नात, तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात, केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको नारे पाणी डोळ्यात आणून, ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू, तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना, जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतय ना, काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय, तुलाही कळतंय, कळतंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी उंजळ भरली आहे ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा. लखलखी

0: गोऱ्या रेखीव चेहऱ्याच्या आणि दबदबा वाटावा, पटकन जवळीक नाहीच निर्माण होणार अशा वाटणाऱ्या सुनीताबाई तेव्हा फार आवडल्या, आदरयुक्त आवड. जाऊन बोलावं, त्यांच्याशी जवळीक असावी असंही वाटायचं, पण ते तितकंच. जाऊन काय बोलायचं, तुम्ही खूप सुंदर कविता वाचता असं सांगणं तेव्हा बालिशपणाच वाटला. मग अधूनमधून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या भरघोस देणग्यांच्या बातम्या वाचनात येत गेल्या, तसा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. मग आलं त्यांचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र. कितीतरी दिवसांनी एखादं पुस्तक वाचताना अनेक वेळा जीव गलबलवून आला आणि त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं उमजल्यासारखं वाटलं. प्रखर बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ विचारपद्धती आणि तीव्र संवेदनशीलता असलेल्या या स्त्रीनं तिच्या या पहिल्याच गद्य लेखनातून देखील कवितेसारखाच अनुभव दिला. आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन, त्यातलाच एक लहानसा अंश आता ऐकूयात.
1: हे आत्मचरित्र नाही, आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती, पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाही, पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाहीत, म्हणजे मी त्यांना विसरले असं नव्हे, पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकंच. आणि जी भेटली तीही त्या त्या संदर्भात भेटली तितकीच इथे उमटली. त्यांचंही हे संपूर्ण चित्र नव्हे, पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचे आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ की खोड, ही ओढ टागोरांनाही होती असं त्यांनी म्हटलंय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा. प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचं ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहतं. पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारं स्वतःचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि हे वहीतलं चित्र यांचं काहीतरी नातं जाणवतं का? अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या 4-5 वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसं थोडं थोडं तुकड्या तुकड्याने केलेलं हे लिखाण, कोणतीही योजना न आखता केलेलं, त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधूनमधून बदलणं स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धून स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यातलं एखादं विल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरत. चोहूकडून नातवंड येऊन बिलकतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात. हे सगळं किती लोभस्वान आहे. पण माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होत आहे? आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू? एक होता राजा आणि एक होती, एक कोण होती आणि एक होती परी की एक होती म्हातारी की दुसरं कोणी नव्हतंच. फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी.

0: सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच, ही साठा प्रश्नांची कहाणी, सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच.
1: स्वातंत्र्यप्रेम, पराकोटीची तत्वनिष्ठा, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी कष्ट घेण्याची असामान्य ताकद, शिवाय श्रमावर अढळ श्रद्धा, असे फार दुर्मिळ गुण एकवटलेली सुनीताबाई ही व्यक्ती त्यांच्या या लेखनातून उमजली. पुलंसारख्या असामान्य लेखक कलाकाराची पत्नी असूनही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपून सुनीताबाई आयुष्यभर पुलंची पाठराखण करत राहिल्या हे त्यांच्या जगण्याचं वेगळेपण. त्यांच्या जगण्याला हे सततचं एक व्यापक अस्तर होतच. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय, सगळं काही करू शकणाऱ्या भाईंना निवडक आणि नेमकं काही करायला लावणं हे सुनीताबाईंनी आपलं काम मानलं आणि भाईंच्या गुणांच्या पारड्यात त्यांचं ते तुळशी पत्र पडलं. आपल्या जवळच्या गुणसंपदेसकट कलेच्या दुनियेत अनायास रममाण होणारे भाई आणि भाईंनी काय करायला हवं याची दक्ष जाणीव ठेवून त्यांच्या जोडीनं उभ्या राहिलेल्या पापणी जागी असणाऱ्या सुनीताबाई हे दृश्य मराठी वाङ्मय विश्वात तसं अपूर्वच म्हणायला हवं. खरोखर ह्या दोघांच्याही प्रेमाची जातकुळी वेगळीच होती. भाई गेल्यानंतर त्यांना लिहिलेल्या एका पत्रात सुनीताबाई म्हणतात,
2: फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्ताशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधून मधून तरी एकांताची मागणी करत. एकांत म्हणजे पोकळी नव्हे, एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की पोकळी निर्माण होते, पण खंबीर असलो तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो. आणि या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते. तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मीची ताकद ज्यांनी त्यांनी अजमावायला हवी हा माझा अट्टहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत राहील. तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राहील. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू दोन ध्रुवांवर दोघे आपण. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी वनस्पती सृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर चार चौघांसारखाच एखादा कुणी असतास ना, तर मग निर्मितीची साहित्य संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असली तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते ही शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूलपणा, तुझी लबाडीही पटकन उघडवायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानात लिखाणात तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालू असते का?
1: रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध सदानंद महादेव ठाकूर वकिलांची ही कन्या. सरलादेवी हे त्यांच्या आईचं नाव. वडील प्रसिद्ध सरकारी फौजदारी वकील. सधन सुसंस्कृत कुटुंब. सदानंद निवास या ऐसपैस घरामध्ये नांदणारं. ठाकूरांच्या आठ अपत्यांमधल्या सुनीताबाई चौथ.

0: 3 जुलै 1925 त्यांचा जन्म. अर्थात या तारखेबाबत बराच काळ एकमत नव्हतं, पण तरी आता हीच तारीख मान्य झाली आहे. सर्वांची नावं स या अध्याक्षरापासून. तेव्हा या मुलीचं नाव ठेवलं सुनीता. पण कुटुंबामध्ये मात्र त्या कायमच माई, माई मावशी, माई आत्या, माई आजी म्हणूनच ओळखल्या जात. स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा हे गुण आईकडून, तर निवृत्ती आणि निर्मोह हे आपल्यामध्ये वडिलांकडून आले असं त्या म्हणत असत. लहानपणी तब्येतीनं त्या काहीशा नाजूक होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे नीट लक्ष देता येणार नाही म्हणून त्यांना धामापूरला त्यांच्या सावत्र आजीकडे काही काळ ठेवलं होतं. तो काळ सुनीताबाईंच्या स्वतःच्या आयुष्यातला फार संस्मरणीय काळ होता. त्याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात फार जिव्हाळ्यानं लिहिलंही आहे. आणि पुढे मग सोयरे सकळ या ललित लेखसंग्रहात यक्षाचं तळ या ललित लेखामध्ये सुद्धा. तेव्हा ऐकूया त्यातलाच एक लहानसा उतारा.
1: काळाच्या हिशोबात मोजलं तर मी धामापूरला तशी थोडेच दिवस राहिली आहे, पण आजीचं सगळं आयुष्य धामापूरला गेलं. माझी ती विधवा आणि विकेशा आजी एकटी असताना कधी त्या तलावापाशी जाऊन माझ्यासारखी पाण्यात पाय बुडवून बसली असेल. त्या पाण्यात पडलेलं आपलं ते तसलं प्रतिबिंब पाहून त्या तलावाला तिने उष्ण अश्रूंच अर्घ्य वाहिलं असेल. माझ्या काळजाचं पाणी करणाऱ्या तिच्या त्या अश्रूंचा त्या तलावाच्या विशाल पाण्याला स्पर्श झाला, तिने काय घडलं असेल. माणसांसारखी, सजीवांसारखी पाण्यालाही स्पर्शाची भाषा कळते, बोलताही येते. यापूर्वीही असंख्य वेळा असंख्य दुःखितांचे अश्रू त्यांनी अलगत झेललेले आहेत. पुंकर घालून, हळुवार शब्दात समजूत घालून, शांत करूनच त्यांना आपल्या पोटात घेतलंय. माझ्या आजीची हितगुज आमच्या धामापूरच्या घरातल्या त्या विहिरीला माहीत होती. तिथून ती या तलावापर्यंत पोचलीच असणार. या पाण्याची भाषा मला बोलता येत नाही, पण मी ती अनेकदा ऐकलेली आहे. दिवस रात्र केव्हाही चालणार पावसाचं धारा संगीत वेगवेगळ्या रागात आणि तालात कितीदा तरी मनाला भिजवून गेलाय. रत्नागिरीच्या आमच्या घरासमोरचा समुद्र मला लहानपणी दुरून अगदी शांत दिसे. अफाट पसरलेल्या त्याच्या मौनाची भाषा कळण्याचं माझं ते वयच नव्हतं, पण मग हळूहळू जाणू लागलं. त्याच्या मनातल्या भयानक अंतर्गत वादळांना क्षणाचीही उसंत नाही. आतड्यातली ते सुख दुःख, गडबड, गोंधळ, गुंतागुंत तो कुणापुढे उघडी करत असेल. त्याच्या मनाच्या गाभ्यात आत आत दडलेले कितीतरी प्रचंड खडक असणारच, पण तेही त्याच्यासारखे एकटे एकटे स्वतःच मग्न. अंतर्विश्वात ज्यांचं अस्तित्व सतत जाणवत ते हे अंतरंगातले मित्र भासणारे खडक प्रत्यक्षात ऐहिक डोळ्यांना कधीही दिसू शकत नाहीत. किनाऱ्याशी तेच जणू सामोरे येतास आनंदाने उत्संबळून येणाऱ्या लाटा त्यांचं कुजे पण लक्षात आल्याने का अशा उरी फुटून कोसळत असतील, की झिडकारल्या गेल्याने उसासत अशा मागे जात असतील. त्यांचा तो आक्रोश, तो खर्जातला हुंका, ती गाज मी व्याकुळ होऊन ऐकलेली आहे. पण त्या समुद्राच्या दुःखाचं नेमकं कारण मात्र माझ्या यक्कश्चित बुद्धीला अनाकलनीयच राहिलं आहे. अशा वेळी मनाला आधार फक्त शंकांचा, कल्पनांचा. मग असंही वाटत की अफाट विश्वाला मर्यादा आहेतच, तसाच सागराला त्याचा किनारा अपरिहार्य आहे. तिथल्या लहान मोठ्या खडकांनी जागोजागी अडवलं, वाळूनी झालर लावून पांघरलं, म्हणून का हा समुद्र असा खदखदा असतो. मग हे धुक्याचे उसासे निश्वास कशासाठी. आपले अंतरंग, तिथलं व्याकुळ वैभव जाणण्याची ताकदच ज्यांच्यात नाही,

0: अशांशीच शेवटी आपली गाठ पडावी, अशांशीच शेवटी संग जडावा हीच आपली मर्यादा, ही अपरिहार्य नियती सामोरी आली म्हणून
1: '1942 मॅट्रिकला उत्तम गुण मिळाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला सुनीताबाई मुंबईला गेल्या. त्याचवेळी गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली होती. सुनीताबाईंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या संपर्कात त्या आल्या. अण्णासाहेबांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन यामुळे बाईंची वैचारिक बैठक आणि जगण्याची दिशा बरीचशी ठरली. एकटीनं राहणं, धोक्याची जोखमीची कामं धडाडीनं पार पाडणं, गुप्त पत्रकं काढणं, ती योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणं, एक विलक्षण आत्मसामर्थ्य असलेलं झळझळीत व्यक्तिमत्व त्यातून आकाराला येत गेलं. अण्णासाहेबांनी स्वतः विणलेली खादी सुनीताबाईंना दिली तेव्हापासून दागिने आणि कपडे यांच्या मोहातून त्या सुटल्या ते अखेरपर्यंत. चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे सुनीताबाईंचं जग एकदम व्यापक झालं. साधेपणानं जगण्याचं महत्व पटलं. अनेक माणसं, विविध विचारसरणी यांचा परिचय झाला. 1945 चळवळ थंडावली पण शिक्षण मात्र मागं पडलं. चळवळीत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माफीपत्र दिलं तरच त्यांना पुन्हा महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याची माफी कसली, ते तर प्रत्येक भारतीय माणसाचं कर्तव्य आहे असं म्हणून सुनीताबाईंनी ते नाकारलं. पुढे मग स्वतंत्र भारतात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं निवृत्ती वेतनही त्यांनी घेतलं नाही. यथावकाश नागपूर विद्यापीठाचा पत्राद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी पदवीही प्राप्त केलीच. जन्मजात अभिनय गुण असलेल्या स्वातंत्र्यप्रेमी सुनीताबाईंना योगायोगानं पहिला चित्रपट मिळाला तो वंदे मातरम. ऐकूया त्यातलंच एक गीत.

घर आणि शिक्षण दोन्ही सुटल्यावर चरितार्थासाठी माटुंग्याच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये मुख्यतः इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सुनीताबाई रुजू झाल्या. याच शाळेत पु ल देशपांडे

0: सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होते. शाळेच्या वार्षिक उत्सवात सत्तेचे गुलाम हे नाटक झालं. या दोघांनीही त्यात भूमिका केल्या होत्या. हळूहळू दोघांमध्ये भावबंध जुळून आले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इथेही बाईंचं वेगळेपण उठून दिसतंच. आहे मनोहर तरी या आपल्या आत्मपर पुस्तकात त्यांनी हा सगळा प्रसंग सविस्तर लिहिलाय. त्या लिहितात,
1: मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझा तो विचार अण्णांच्या कानावर घातला. अण्णा गंभीर होऊन म्हणाले, तू निर्णयच घेतला असशील तर खुशाल तुला रुचेल त्या माणसाशी लग्न ठरवायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष लग्न मात्र इतक्यातच करू नकोस. तुला पुढल्या आयुष्यात काय करायचंय, कोण व्हायचंय ते आधी ठरव. त्या दृष्टीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून मार्गाला लाग. म्हणजे तुला नाच करायला येतो आणि आवडतोही. तुला नर्तिका व्हायचंय का शिक्षिका की डॉक्टर वगैरे.

0: बनायचं आहे ते आधी ठरव. त्या दृष्टीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून मार्गाला लाग. म्हणजे तुला नाच करायला येतो आणि आवडतोही. तुला नर्तिका व्हायचंय का शिक्षिका की डॉक्टर वगैरे. आपल्याला सर्वात अधिक काय आवडतं ते ठरवावं आणि मग त्या दृष्टीनं आयुष्य आखावं. मग लग्न केलं काय न केलं काय फारसा फरक पडणार नाही. पण सध्याच्या अशा अर्धवट अवस्थेत संसारात पडलीस तर त्यातच हरवून जाशील. आजची तुझी तू राहणार नाहीस. विचार कर. अण्णांचे ते कळकळीचे शब्द कानावर पडले त्यांची आठवण आजही ताजी आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मी भाईच्या प्रेमात पार बुडून गेले होते. देशप्रेमाच्या स्वप्नातून व्यक्तिप्रेमाच्या स्वप्नात कधी आणि कशी शिरले ते कळलंच नव्हतं. मी त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचारच केला नाही आणि खरोखरच नकळत संसारात हरवून गेले.
1: अत्यंत साधेपणानं दोघांचं लग्न झालं. त्यांच्या संपूर्ण लग्नात रोख रकमेची उलाढाल झाली ती म्हणजे फक्त 8 आणे नोंदणी अर्जाची किंमत. विवाहानंतर पुलंवरच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या तर सुनीताबाईंनी पार पाडल्याच, पण देशपांडे कुटुंबामध्ये सुद्धा स्वतःच असं एक निराळं स्थान निर्माण केलं. खरं म्हणजे देशपांडे आणि ठाकूर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती जीवनदृष्टीत भरपूर फरक होता. नाना बदलांशी जुळवून घेत घेत सुनीताबाई पुलंचा लौकिक संसार उमेदीनं करत राहिल्या. पुलंचं लेखन, त्यांचे चित्रपट, नाटकं, त्यांनी केलेल्या अनेक नोकऱ्या आणि अनेक ठिकाणचं त्यांचं वास्तव्य सुनीताबाईंनी सारं निभावून नेलं. आणि नुसतं निभावलं नव्हे तर त्याला एक मूल्यांची आणि तत्वांची बळकट चौकट त्या देत राहिल्या. कलावंत पतीच्या आयुष्याशी जाणतेपणानं त्या समरसून गेल्या. कशा ते ऐकूया प्रिय जीए या पुस्तकातल्या एका लहानशा उतार्यात.
0: आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून टाकते. फार वर्षापूर्वी पुलं चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन करत असे. रेकॉर्डिंग आणि विशेषतः पार्श्वसंगीत हे रात्रीचंच असे. साधारणतः रात्री 9 नंतर काम सुरू होईल आणि अपरात्री केव्हा एक घरी पुलं येत. मी रात्री साधारणतः 1:30 सुमाराला स्वयंपाकाला सुरुवात करत असे आणि सर्व काम आटोपून मग तो येईपर्यंत काहीतरी घरकाम करत त्याची वाट पाहत बसत असे. त्यावेळी पुण्यात SP कॉलेज जवळ गवी केतकरांच्या बंगल्यात आम्ही 3 मजल्यावर राहत असू. रात्रीच्या वेळी रस्त्यावरनं अधून मधून वाहनं जातच असत. पुलांना घरी आणून सोडणारी गाडी काही खास नसे किंवा एकच नसे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या आणि सर्वसाधारण गाड्याच असत. पण पुलांना आणून सोडणारी गाडी आली हे नेमकं मला त्या गाडीचा आवाज येण्यापूर्वीच हा नव्या इंजिनाचाच तर ते येण्यापूर्वीच कळत असे. मग हातातलं काम ठेवून दार उघडून ती इंजिने खाली उतरून खालच्या दाराची कडी मी काढत असताना गाडी फाटकाशी येऊन उभी राहिली. गाडीतल्या इतर सहकाऱ्यांना हा कधी थट्टेचा तर कधी आश्चर्याचा तर कधी कौतुकाचा विषय असे. पण मला वाटतं यामागे कोणतीही खास देणगी नसावी. भलत्या वेळी दाराची बेल वाजल्याने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये या इच्छेपोटी माणसाचे कान इतके तीक्ष्ण होत असावे कोण जाणे.
1: 100 वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये जन्मलेली ही स्त्री काळाच्या कितीतरी पुढे होती. कोणतीही कृत्रिम बंधनं पाळणं सोडाच मानणं देखील त्या करत नव्हत्या. पुलंसारख्या नवऱ्याबरोबर राहून त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वावर कोणतेही दबाव आणि दडपणं येऊ दिली नाही. आपलं वाचन, आपली समज, आपलं चिंतन यासह स्वतंत्र अशी समांतर वाटचाल त्या करत राहिल्या. आजच्या काळात सुद्धा हे सोपं नाही. त्या काळात तर ते किती कठीण गेलं असणार. पण पारखून आणि चिंतन करून आपलेसे केलेले विचार आणि त्यांच्याशी असणारी निष्ठा अशी पदरातल्या दिव्यासाठी जपणं येऱ्याचं कामच नाही. त्यांच्या विचारांशी जुळणाऱ्या फिलिप रोज हिच्या पॅरलल लाईव्स या पुस्तकाचं समांतर जीवन म्हणून त्यांनी केलेल्या रूपांतर

0: ढलतात. फिलिस रोज इज अ पॅरलल लाईव्ह हे पुस्तक नुकतंच वाचलं. 19व्या शतकातल्या राणी व्हिक्टोरियाच्या काळच्या इंग्लंडमधल्या समकालीन 5 थोर व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दलचं हे पुस्तक. 5 व्हिक्टोरियन मॅरेजेस अशा उपशीर्षकात आहे. त्या काळचे ब्रिटिश कायदे, नीती नियम, शिष्टाचार, परंपरा, स्त्रियांचं सामाजिक स्थान वगैरेच्या पार्श्वभूमीवर या लोकांचं जीवन रंगलेलं असल्याने आज त्याला ऐतिहासिक महत्व तर आहेच, पण सामाजिक पार्श्वभूमी, व्यक्ती व्यक्तीतील नात्यांचं स्वरूप, कुटुंब व्यवस्था, पती पत्नीतले संबंध वगैरे गोष्टी झपाट्याने बदलत असल्या तरी मनुष्य स्वभाव आणि व्यक्ती समाज संबंध यात फारसा फरक पडत नाही हे लक्षात आलं की मोठी गंमत वाटते. लग्नामुळे येणारा शारीरिक संबंधांबद्दलचा, सासरच्या नातेवाईकांचा वगैरे अनुभव नवा असतो. त्याच्याशी ती दोघं कसं काय जमवून घेतात यावर सुरुवातीच्या काळात बरंचसं अवलंबून असतं. त्यानंतरच्या काळात शारीरिक ओढ काहीशी निवल्यावर परस्परांच्या कोणत्या गुणविशेषात तुम्ही रस घेता त्यावर समतोल अवलंबून असतो. या बाबतीतही त्या काळातल्या आणि आताच्या वैवाहिक नात्यात काहीही फरक पडलेला नाही.
1: सुनीताबाईंनी पुलंचा साहित्यिक संसार नेटका केलाच, पण अत्यंत दक्षतेनं केला. पुलंच्या निर्मिती हक्कासंबंधी त्यांनी सखोल माहिती घेतली आणि रॉयल्टी हक्कांसाठी नोटिसा बजवायलाही कमी केलं नाही. नानी पालखीवाला यांच्यासारख्या कायदे पंडितांना त्यांना विचारावं की हु वॉज युअर लॉ टीचर, किंवा शिक्षण मंत्री भाऊसाहेब हिऱ्यांनी त्यांना मालेगाव शिक्षण प्रकल्पावर रुजू होण्याविषयी पुन्हा विनवावं. त्यांचा अभिनय पाहून बाबूराव पेंढारकरांनी त्यांचा चरणस्पर्श करावा आणि साक्षात पुलंनी सुनीताला न रुचलेलं लेखन चक्क फाडून टाकावं अशा योग्यतेच्या होत्याच त्या. कोणतंही काम असो त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ते चोखपणे पार पाडायचं हा तर त्यांच्या पिंड प्रकृतीचाच भाग होता. एक मजेशीर उदाहरण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. पुलं आणि त्या दिल्लीमध्ये असताना एकदा भूकंपाचा धक्का बसला. पुलं तात्काळ जिना उतरून खाली मोकळ्या मैदानात गेले. सुनीताबाई मात्र पुलंचं उघडं पेन बंद करून, लिहित्या कागदांवर दडपण ठेवून, दिवे वगैरे नीट बंद करून कुलूप लावून खाली आल्या. तोवर भूकंप थांबला देखील होता. त्यांनी स्वतःच ही हकीकत लिहून ठेवली आहे, पण त्यावरून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक आणि इतरही तयारी असण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता हे लक्षात येतं. बहुगुणी आणि अत्यंत संवेदनशील माणसाच्या वाट्याला येतो तो अंतरातला खोल एकटेपणा डिग्निटीनं सांभाळत कवितेचं बोट धरून त्यांनी आपला सारा प्रवास केला. कविता हे तर त्यांचं पहिलं प्रेम. आपलं आत्मचरित्र त्यांनी कवितांना अर्पण केलंय यात नवल नाहीच. मराठी आणि इंग्रजी भाषांमधल्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. खरी सोबत म्हणावी ती त्यांचीच. अखेरच्या आजारातही भास आभासांच्या सीमेवर कवितेच्या आठवणी मात्र अगदी लख होत्या असं लोक सांगतात. अरुणा ढेरे यांनी त्याविषयी लिहिलं आहे. अखेरीस गुंगीत असायच्या त्या, शांत पडलेल्या. त्यांच्या कपाळावर हात ठेवत एखादी आरती प्रभूंची किंवा बोरकरांची कविता म्हणू लागलं की त्यांचे ओठ आपोआप हलू लागत, त्याही कविता म्हणू लागत. डोळे मिटलेले, आपण आल्याचं भान नाही, भान फक्त कवितेचं. खरोखर कविता हीच सुनीताबाईंची सखी होती.
2: फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाट दादा, फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवनी, छाती वरती तुमास समदा. फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा इंजनवाली पसंद पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नकटी नागिण तल्लखतार. किती पायांची छोट्या मोठ्या मऊचा मडी गेला हुंगून, किती बुटांच्या ठोकरटाचा फलाट दादा गेला पचवून. सपाट नाजूक नखरे

0: बाज बिलवून गेल्या किती चंपल्या, किती रांगडी ठसकेदार वहाण गेली दावीत टिकल्या. फलाट दादा बोला ओ तुम्ही, फलाट दादा बोला ओ तुम्ही, आली गाडी गेली गाडी, परी न हसला अथवा रडला, राम रामचा फुपाट हरगडी. किती बावटे वाले दादा, मुछी दारन मुछी बगरबी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचक पान यो कुणी थुंकले, कुणी मायेचे निरोप दिधले, बिडी माची सकुनी इकित फिरले, विलायती कुणी मुके घेतले. हरगारडाची न्यारी शिट्टी, हरड्रायव्हरचा न्यारा हात, तुम्हा सदादा ठाऊक आहे परसमद्यांची पारी कबार. बोलावो तुम्ही, बोलावो तुम्ही, फलाट दादा फलाट दादा आली गाडी, फलाट दादा फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी.
1: अनेक भाषांमधल्या पुस्तकांचं त्यांचं वाचन अद्ययावत होतं. सुरुवातीला त्या शिक्षिका असताना त्यांचा विषय इंग्रजी, पुढे इंग्रजी वाचनाचाही त्यांचा व्यासंग अत्यंत सखोल होत गेला. पु ल देशपांडे जेव्हा हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीचं भाषांतर करत होते तेव्हा एकेका शब्दाबद्दल सुनीताबाई अत्यंत जागरूक असत. याच त्यांच्या विविधांगी व्यासंगानं त्यांचा आणि मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी ए कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार बहरला आणि मराठीतलं अक्षर लेणं म्हणून नावारूपाला आला. कोणत्या पातळीवर त्यांच्यातली ही वैचारिक देवघेव होती हे समजून घेणं फार रोचक आहे. बाईंच्या बद्दलचा आदर दुणावणारा आहे. जीएंनी त्यांना लिहिलेल्या पत्रातला एक लहानसा अंश आपल्याला हे दाखवेल, ऐकूया.
2: तुमच्या पत्रातल्या एका वाक्याने मी फार हादरून गेलो. जगावं कसं हा मला जरी रोज पडणारा प्रश्न असला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडलंय असं वाटतं. मला त्या बाबतीत माझ्या इतका शून्य ऐपतीचा माणूस तुम्हाला शोधूनही सापडला नसता. प्रथम मला वाटलं की तुम्ही ते थट्टे मी लिहिलेलं आहे, पण नाही, त्या वाक्याभोवतालचा परिसर फार गंभीर आहे. नंतर वाटलं तो प्रश्न आहे, फक्त प्रश्नचिन्ह नाही एकच, तेही तसं नाही, ते विधान आहे. टॉलस्टॉय ओनील ही माणसं खरी प्रतिभावंत, पण त्यांना तर सोडाच, पण व्यासासारख्या द्रष्ट्याला देखील कधी आयुष्याचा अर्थ समजला असेल की नाही कोणास ठाऊक. महाभारत जर एकाच द्रष्ट्याने लिहिलं असेल, आणि द्रष्टा म्हटलं की मला व्यासच फक्त आठवतो, ग्रीक नाटकाविषयी विशेषतः सोफोक्लस आणि एस्किलस यांच्याविषयी वाटणाऱ्या ओढीबाबत माझ्या इतका संपूर्ण शरण दुसरा कोणीही क्वचित असेल, पण व्यासापुढे ही माणसं देखील लाईट वेट वाटतात. तर महाभारत लिहून झाल्यावर त्यांनीही हताशपणे रित्या मनाने अंग टाकलं असेल, परिपूर्तीच्या श्रांतपणाने नव्हे तर अद्यापही केवढा सागर ओलांडायचा आहे या जाणीवेने. आधी मुळातच जीवनाचा अर्थ समजता येईल का हाच एक प्रश्न आहे. अनंताला शून्याने भागत बसणं यात भागाकार हाती लागणारच नाही. उलट जर एखाद्यानी आपल्याला जीवनाचा अर्थ समजलाय असं म्हटलं तर कुणीतरी आभाळ फाडून मी आपल्याला आपल्या जोगते आंगडे टोपडे शिवले असं म्हटल्यासारखं वाटत.
1: सुनीताबाईंची कला जाणीव अतिशय सजग होती. पुलंचे मंचीय कार्यक्रम असोत की काव्य वाचनाचे कार्यक्रम असोत की त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असोत, त्या सम्यक विचार करत, सोख तयारी करत आणि प्रयोग परिपूर्ण होण्यासाठी दक्ष असत. किती दक्ष? तर समजा एखादी जागा प्रयोग करत असताना पुलंना सुचली तरी ती त्यांनी अचानक घ्यायची नाही असा सुनीताबाईंचा दंडक असे. सहकलाकारांना सांगून नीट तालीम करून पुढच्या प्रयोगातच ती जागा घ्यायची किंवा बदल करायचा असा सुनीताबाईंचा आग्रह असे. भाईंचं वय वाढत गेलं तसा एकपात्री प्रयोगांचा ताण त्यांना जाणवू लागला. त्यांना श्वास लागतो हे लक्षात येताच सुनीताबाईंनी त्यांना ते प्रयोग आटोपते घ्यायला लावले. आज आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी धो धो चालणाऱ्या त्या प्रयोगांची दुपटी गायच जणू, ते प्रयोग बंद करणं

0: किती कठोर निर्णय असेल हे जाणवतं. ही सुनीताबाईंची कलेवर असलेली अव्यभिचारी निष्ठा. कलाकारांचं मानधन ठरल्याप्रमाणे चोख आणि वेळच्या वेळी स्वच्छ पारदर्शी व्यवहार. कुणालाही फ्री पासेस नाहीत. परगावी अनेकदा प्रयोगाच्या वेळेला त्या त्या ठिकाणची प्रतिष्ठित मंडळी देशपांडे दाम्पत्याला घरी जेवणासाठी बोलावत. सुनीताबाई म्हणत, आम्ही कसे एकटे येणार, आमचा 16 जणांचा ग्रुप आहे. आणि अशी आमंत्रण त्या निग्रहानं परतवून लावत. व्यवहारामध्ये इतक्या काटेकोरपणे वागण्याची काय गरज असं वाटणारे मग त्यांच्याविषयी गैरसमज करून घेत आणि पसरवत देखील. सुनीताबाईंनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा याविषयी अतिशय परखडपणे लिहिलंय. त्या लिहितात, कितीही श्रेष्ठ दर्जाचा कलाकार असला तरी त्याला म्हातारपणी सुद्धा तरुण नायिकेच्या भूमिकेत पाण्याचा अट्टहास करणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि असा परखडपणा त्यांच्या स्वतःच्या बाबतही होता, पुलंच्या बाबतही होता. लेखिका म्हणून साहित्य संमेलनातला सन्मान त्यांनी नाकारला होता, आपण लेखिका नाही याची पुरेपूर जाणीव ठेवून. दुसरं एक उदाहरण द्यायचं तर आणीबाणीच्या काळामध्ये पुलं आणि सुनीताबाई यांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद करून त्याच्या प्रती स्वखर्चानं छापून ठिकठिकाणी पोहोचवल्या होत्या. आणीबाणीनंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात पुलंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र नंतरच्या यशाच्या विजयाच्या उत्सवात सामील होणं सुनीताबाईंना मुळीच पटलं नाही. त्यांनी पुलंना त्यापासून जाणीवपूर्वक परावृत्त केलं आणि त्यांच्या या दक्षतेमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं ते मात्र पुलंचं. पुलंच्या लेखनातून आणि एकपात्री प्रयोगातून मिळालेला गरजेपेक्षा अधिकचा पैसा त्यांनी 1966 पु ल देशपांडे प्रतिष्ठान उभारून विविध सामाजिक कामांकडे वळवला. कोट्यावधी रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी दिल्या. पुलंच्या लेखकपणाची ही किती मोठी श्रीमंती आहे. प्रतिष्ठानची सगळी कामं सुनीताबाई एखादी सांभाळत हेही विशेष. हिशेब ठिशेब ठेवणं, चारचाकी चालवणं, तिची देखभाल करणं, घरातल्या यंत्रांची हाताळणी सगळंच त्यांना जमत असे. पु ल दंपतीवर पुत्रवत माया असणारे नागपूरचे नाना जोग म्हणत, ही पोरगी म्हणजे रत्न आहे रत्न. पुलंच्या प्रचंड जनसंपर्कामुळे सुनीताबाईंच्याही वाट्याला अनेक थोरा मोठ्यांचा स्नेह सहवास आला. त्यातल्या काहींवर त्यांनी सोयरे सकळ आणि मण्यांची माळ या दोन पुस्तकांमध्ये लिहूनही ठेवले. त्यातला हा प्रसिद्ध गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्यावरील लेखाचा छोटासा भाग.
1: अण्णा तसे परंपरावादी होते, बंडखोर काही नव्हते. पण परंपरेची त्यांची व्याख्या ही प्रवाहपतिताची किंवा अंधश्रद्धेची नव्हती. साधी सरळ मार्गी असेल पण त्यांची एक निश्चित ठाम विचारसरणी होती. ते गाण्यासाठी जात तेव्हाही त्यांचा धोतर, कोट, टोपी असा नेहमीचाच पोशाख असे. नीटनेटकेपणाचा किंवा रंगसंगतीचा अजिबात विचार न करता केलेला पोशाख, पण तो स्वच्छ असे. इस्त्रीची तमा त्यांनी बाळगली नाही हे खरं, पण कळकटपणाही तितकाच दूर ठेवला. डोळ्यांवर चष्मा, अनेकदा कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले असत. असं हे ध्यान गायला बसलं की गंमत वाटे, मनातल्या मनात हसूही येत असे. पण त्यांचं गाणं सुरू झालं की क्षणात जादूची कांडी फेरवल्यासारखं दृश्य बदलून जाईल. त्यांची बैठक रंगायला थोडा देखील वेळ लागत नसे. पहिला सूर कानांवर पडे तो सिद्ध होऊनच अवतरलेला असे. मग पुढचं सगळं गाणं, अखंड बैठक, श्रोत्यांनाही अशा काही तल्लीनतेचा अनुभव येईल की तो सूर, ते मुखमंडल, ती लय, हे सगळं मिळून एक अलौकिक शिल्प आपल्या पुढे साकार होत आहे. आणि आपला सारा जीव कान आणि डोळे या दोन इंद्रियात एकवटून कसल्या तरी दिव्य साक्षात्काराचा सुखकारी अनुभव आपण घेत आहोत. गातानाच त्यांचं दर्शन फार लोभस वाणं, डोळे भरून पाहत राहावं असं असे. रेशमाच्या धाग्यासारखा तलम, सात्विक, मोत्यासारखा आत्मतेजाने तेवणारा सूर त्यांच्या मुखातून बाहेर पडताना त्यांचा चेहरा दृष्ट लागणं इतका मोहक दिसे. सारे सूर अण्णांच्यावर लुब्ध असल्याचं जाणवे, पण त्याचं नवल वाटत नसे. त्या सुरांची आळवणीसमुळे एखाद्या प्रियकराच्या हळूवार, मृदू, आर्त, थपथपलेल्या

0: मधुर गुंजनात चाले. मधून मधून येणाऱ्या एखाद्या परमोच्च क्षणी बैठकीतून नकळत उमटणारी दाद आणि तिला अण्णा देत तो निरागस पण खदखदून हसण्याचा प्रतिसाद हाही एक दुर्मिळ अनुभव असे. सूरलईंच्या त्या अखंड प्रवाहामधूनच असा एखादा हास्याचा जिवंत झरा खळाळून जाई. कुमारच्या बैठकीत गाण्याची प्रत्यक्ष निर्मिती पाहण्याचा योग येईल, तर अण्णांची बैठक ही आपल्या पुढे गाण्याचं भांडार खोलायला सिद्ध होऊन आल्यासारखी सुरू होईल. प्रथम पासून शेवटपर्यंत आपल्याला मुग्ध करून टाकेल. तसे अण्णा सनातनी कर्मठ, गुरु मठ सेवा असं मानणारे, पण गाण्याच्या साम्राज्यात त्यांनी सूरलईंवर प्रेम केलं ते केवळ भक्तिभावानी नव्हे. कवन देस गयो काय, मतजा जोगी काय, किंवा ही रात सवत बाई काय, किंवा बिहारी मधली नींद नाई काय, अशा त्यांच्या अनेक चीजा ऐकताना वाटे हा माणूस भक्त म्हणूनच नव्हे तर प्रियकर म्हणूनही फार वरच्या श्रेणीतलाय, सर्वस्वपणाला लावणारा.
1: पुलंच्या अखेरच्या दिवसात सुनीताबाईंनी अत्यंत धैर्यानं आणि विवेकवादी वृत्तीनं सारं निभावून नेलं. भाईंच्या आजारपणाचं स्वरूप पाहता आपल्या आधी भाईनं जावं ही त्यांची रास्त इच्छा होती. तसंच घडलं. पुलं गेल्यानंतर अखेरच्या काळात सुनीताबाईंच्या काव्यवाचनाचा काव्यांजली हा कार्यक्रम नॅशनल फिल्म आर्काईव्समध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीतही होणार होती. या प्रयोगाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. जांभळ्या रंगाच्या फुलांच्या साध्या शुभ्र साडीत मऊ चंदेरी केसांचा पोनी बांधलेल्या सुनीताबाई आज एकट्याच कविता म्हणत होत्या. इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या प्रयोगातही बाईंचं स्मरण, सादरीकरण आणि त्यांची उत्कटता यांची मात्रा मात्र तीच होती. सर्व कविता त्यांना तोंडपाठ होत्या, तरीही कविता लिहिलेले कागद हाताशीच होते. बाईंचं कविता वाचन, त्यांनी सांगितलेल्या कवींच्या आठवणी, अधूनमधून भाईच्या आठवणी, सारं सारं फार देखणं होतं. आताशा मी नसतेच इथं ही पद्मा गोळे यांची कविता त्या म्हणत असताना ती ऐकताना नकळत डोळे पाणावले. सुनीताबाईंचे पहिलं तिरी लागलेले नेत्र जाणवून गलबलून आलं.
0: आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाये असली तरी आताशा मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला फारसं कुणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की इतकं मोठं की त्या घराला भिंतीच नाहीत. छत ना आहे नाहीच, तसला सुंबरठा, त्यावरून वाहते नदी, नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या. मी ना काठाकाठाने निर्माल्य वाहतय ना, त्यातच असते कुठेतरी, त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात. सोबत आहे की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना, पण मला की नाही काही आठवतच नाही. आता श्यामी नसतेच इथे, हळूहळू तुटतय रेशीम काचणार, आता गळा मोकळा होतोय, ओठापर्यंत आलंय गाणं, म्हणू का? यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं. वस्त्र केव्हाच गेलीत कदंबावर अंतर पाठ होण्यासाठी, सावधान मी झालीय निळ गाणं, निळ्या नदीत वाहणार निर्माल्या बरोबरच. आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाई असली तरी आताशा मी नसतेच इथे, मी नसतेच इथे.
1: सुनीताबाईंना ज्यांचं मैत्र लाभलं ते माधव अस्वल, जी ए कुलकर्णी आणि अखेर भाई, हे सारेच गेल्यावर तर या ओळींचा अर्थ अधिकच खोलवर भिडला.

0: कोणत्याही तडजोडी न करता जगता येतं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व त्याच्या प्रतिष्ठेसह जपता येतं हे सुनीताबाईंच्या जगण्यातून उमजतं. असं हे लाख मुलाचं जगणं. सुनीताबाई देशपांडे.
1: आताच आपण सुनीताबाई लाख मोलाचं जगणं हे रूपक ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी. सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण पुलं आणि सुनीताबाई यांचा विषय चालू असताना त्यांच्या जगण्याबद्दलचे आयाम समजून घेत असताना गाणं तर व्हायलाच हवं, आणि म्हणूनच कार्यक्रमाचा शेवट करूया पुलंनी संगीतबद्ध केलेल्या एका भावगीतानं. गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. काफी या रागावरती आधारित पुलंनी हे गीत संगीतबद्ध केलंय. चला तर मग घेऊया आस्वाद.

आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला मेल करा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर, किंवा फोन करा, पत्र पाठवा किंवा मेसेज करा. पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की नक्की कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: है कि महमूद जी की फिल्म सबसे बड़ा रुपया आई थी, उसमें यही दिखाया गया था कि पैसे की कीमत क्या होती है। विलेन का रोल महमूद जी ने जरूर किया, लेकिन एक सबक देने का प्रयास किया है। और एक साथी कहते हैं कि धन बढ़ाने के ऊपर मेरी अपनी निजी राय ये है कि धन हर कोई बचा सकता है, लेकिन रिश्ते बचाना बहुत बड़ी बात होती है। धन आ जाएगा, कल चला जाएगा, लेकिन रिश्ते आपके हमेशा आपका साथ देंगे और आपके साथ रहेंगे। आपके जाने के बाद भी आपको याद किया जाएगा। धन से आप बहुत कुछ ले सकते हैं, ये बात सही है, लेकिन धन से आप सब कुछ नहीं ले सकते। रिश्ते जिसके बच्चे हैं अच्छे हैं, वही सबसे बड़ा बचत है, वही सबसे बड़ा धन है। और एक और साथी कहते हैं कि सबसे ज्यादा पैसे की अहमियत सब समझ में आती है जब कोई बीमार होता है तब।
1: आकाशवाणी मुंबई। विजया सहजरा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धिदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन। एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर। भारताच्या सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धिदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं। अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते। जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं। आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं। या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली। भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डाब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली। या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली। भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह एआय अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत। टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती, त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे। केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे। पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं। परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि पोलंडचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे, तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश

प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ऍपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आतापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खासगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधलं एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत

भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7-8% वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन अॅशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह एआय अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 7% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिना अखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय, जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ऍपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान

0: रिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झालं पाहिजे असं ते म्हणाले. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं गंगापूर इथं आगमन झालं तेव्हा नाशिक भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली तसंच काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नारी शक्तीला विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा या निदर्शनात देण्यात आल्या. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार आणि पोलीस ठाणे प्रमुखांना समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांचा पल्ला तपासणी सल्ला हे विशेष अभियान बुलडाणा जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर रोजी या कालावधीत 100 दिवस मिशन मोडवर राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 30 वर्ष आणि त्यावरच्या प्रत्येक नागरिकानं या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आणि निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक सैराज रंगी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: पानी तेल छिलके और पत्तों तक का उपयोग अलग अलग कामों में किया जाता है और नारियल के इसी महत्व को लोगों तक पहुंचाने के लिए प्रतिवर्ष

पाच वाजता कार्यक्रम युववाणी. आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका का।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे दिशा जोशी यांनी, सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्रांनो नमस्कार, आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो 2 सप्टेंबर म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृती दिन। मित्रांनो आपल्या प्लेलिस्ट मध्ये बऱ्याच प्रकारचं संगीत असतं, बघा ना, म्हणजे कधी कधी बॉलिवूड तर कधी टॉलिवूड, कधी रॅप तर कधी टेक्नो, कधी एखादं गाणं फक्त लिरिक्समुळे आवडतं तर कधी बीट इतके कॅची असतात की आपण नकळत ते गाणं रिपीटवर ऐकत असतो। पण कधी असा विचार केलाय का की आजच्या या सगळ्या म्युझिक कल्चरमध्ये जर तुम्हाला एखादं गाणं फक्त त्याच्या चालीमुळे ओळखायचं असेल तर ती चाल किती ताकद

रुची असायला हवी, कारण काही संगीतकार गाणी तयार करतात आणि काही संगीतकार गाण्यांना आयुष्य देतात. अशाच एका विलक्षण संगीतकाराचं नाव म्हणजे श्रीनिवास खळे. एक नाव ज्यांच्या चालीमध्ये गोडवा होता, शब्दांचा आदर होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला स्पर्श करण्याची ताकद होती. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मराठी संगीत विश्वातील या दिग्गज संगीतकाराची गोष्ट. आजच्या काळात आपण बहुतेक वेळा बॅकग्राऊंडमध्ये गाणी ऐकत असतो, म्हणजे कधी काम करताना किंवा कधी ट्रॅव्हलिंग करताना किंवा कधी वर्कआउट करताना. पण काही गाणी अशी असतात की ती बॅकग्राऊंडमध्ये राहतच नाहीत, मुळे ही गाणी आपल्याला थांबवतात, दोन मिनिटांसाठी का होईना त्यांच्या मोहात पाडतात. खळे काकांच्या संगीताचं हेच वैशिष्ट्य होतं. त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं जाणवतं की इथे फक्त स्वरांची मांडणी नाही, इथे शब्द समजून घेतले जातात, कविता समजून घेतली जाते आणि त्या कवितेमागचा भाव सुद्धा समजून

काकांच्या संगीताचं हेच वैशिष्ट्य होतं. त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं जाणवतं की इथे फक्त स्वरांची मांडणी नाही, इथे शब्द समजून घेतले जातात, कविता समजून घेतली जाते आणि त्या कवितेमागचा भाव सुद्धा समजून घेतला जातो. म्हणूनच खळे काकांची गाणी ऐकताना आपण फक्त गाणं ऐकत नाही, आपण त्या भावना अनुभवतो. श्रीनिवास विनायक खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी झाला. लहानपणापासूनच संगीताशी त्यांचा जवळचा संबंध होता. संगीत शिकताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिस्त आत्मसात केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या संगीत प्रवासाला वेग आला, पण त्यांच्या वाटाला लगेचच मोठं यश आलं नाही. प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांनाही संघर्ष करावा लागला आणि कदाचित त्याच संघर्षामुळे त्यांच्या संगीतामध्ये एक वेगळी खोली निर्माण झाली. कारण ज्यांनी संगीत फक्त शिकलेलं नसतं, ते जगलेलं असतं, त्यांच्या रचनांमध्ये ती अनुभूती दिसते. मित्रांनो, आता समजा तुम्हाला एखादं गाणं कंपोज करायचंय, तुम्ही काय बरं कराल? पहिल्यांदा बीट शोधाल की लिरिक्स वाचाल? खळे काका यांच्या संगीताकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, शब्दांना ते खूप महत्व देत असत. कवितेची लय, तिचा अर्थ, तिच्यातील भाव, त्यानुसार तयार होणारी चाल. म्हणूनच त्यांच्या अनेक रचना आजही कविता आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ वाटतात. श्रीनिवास खळे यांच्या संगीत प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कवींशी आणि गीतकारांशी केलेलं काम. गदिमा, मंगेश पाडगावकर, सुरेश भट आणि इतर अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या शब्दांना त्यांनी स्वर दिले. आता जरा कल्पना करा, एका बाजूला एखाद्या कवीची कविता, दुसऱ्या बाजूला संगीतकार आणि मध्ये शब्द आणि स्वर यांच्यातील संवाद. हीच त्या काळातील संगीत निर्मितीची जादू होती. आज आपण एका क्लिकवर बीट बदलू शकतो, पिच बदलू शकतो, टेम्पो सुद्धा बदलू शकतो, पण त्या काळात मात्र चाल ही संगीतकाराच्या कल्पनेतून जन्माला यायची आणि खळे काका यांची कल्पकता विलक्षण होती. कधी एखाद्याचं हसणं पाहून मनात नकळत एक गोड भावना निर्माण होते, नाही का? न बोलताही खूप काही सांगून जाणारं ते हसू, लाजून हसणे, या गीतातून अशीच एक नाजूक हळूवार भावना अनुभवायला मिळते. खळे काकांच्या चालींचं हे वैशिष्ट्य, भावना मोठ्याने व्यक्त करण्यापेक्षा त्या अलगद मनापर्यंत पोहोचवणं. चला तर मग अनुभवूया हीच कोमल भावना. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आपलं आवडीचं गाणं लाजून हसणे.

एक गोष्ट नक्कीच जाणवते की काळ बदलतो, संगीताची साधनं बदलतात, पण चांगल्या संगीताची एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ते म्हणजे ते गाणं आपल्या मनाला भिडतं. भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक स्वतंत्र पर्व आहे आणि श्रीनिवास खळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजासाठी अनेक सुंदर चाली दिल्या. याबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महान गायकाचा आवाज असणं पुरेसं नसतं, त्या आवाजाची क्षमता ओळखणारा संगीतकारही तितकाच महत्वाचा असतो. खळे काकांच्या चालीमध्ये आवाजाला भरपूर मोकळीक मिळते, स्वरांना श्वास मिळतो आणि शब्दांना त्यांचा अर्थ मिळतो. म्हणूनच त्यांच्या रचना ऐकताना गायक आणि संगीतकार यांच्यातील सुंदर संवाद जाणवतो. खळे काकांच्या संगीताबद्दल बोलताना काही गोष्टी विशेष जाणवतात. पहिली म्हणजे सुरेलपणा, त्यांच्या चाली ऐकताना त्या सहज गुणगुणता येतात. दुसरी म्हणजे कवितेचा आदर किंवा त्या संगीताचा आदर, चाल सुंदर असावी पण ती शब्दांना झाकून टाकणारी नसावी. आणि तिसरी खासियत म्हणजे भावनांची सूक्ष्मता. प्रेम असो, विरह असो, निसर्ग असो की भक्ती असो किंवा जीवनाकडे पाहण्याचा शांत दृष्टिकोन

0: कोण असो, खळे काका यांच्या संगीतामध्ये भावना मोठ्या आवाजात ओरडत नाहीत, त्या अलगत मनात उतरतात आणि कदाचित म्हणूनच आजही त्यांचं संगीत जुनं वाटत नाही. आजच्या आपल्या तरुणांना बऱ्याच वेळा विचारलं जातं बरं का की तुम्ही जुनी गाणी ऐकता का रे, काही जण म्हणतात अरे आमच्या जनरेशनची ही गाणी नाही आहेत. पण मित्रांनो, म्युझिकला जनरेशन असतं का? एखादं गाणं 1960 असलं म्हणून ते 2026 ऐकता येत नाहीये का? तर मुळेच नाही, कारण भावना कालबाह्य होत नाहीत. प्रेम आजही आहे, मैत्री आजही आहे, विरह आजही आहे आणि आठवणी त्या सुद्धा आजही आहेत. पावसात भिजताना मनात येणारी भावना आजही तीच आहे, फक्त आपल्या हातातील मोबाईल बदलला आहे, भावना नाही. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत आजही आपल्या तरुणांना आपलंस वाटतं. मराठी भावसंगीताच्या प्रवासात श्रीनिवास खळे यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. भावसंगीत म्हणजे फक्त संथ चाल किंवा गंभीर कविता नव्हे, भावसंगीत म्हणजे शब्दांच्या भावनेला स्वरांचं रूप देणं. आणि खळे काका यांनी हे अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया जाणवतो, पण त्याचबरोबर ते सहज ऐकू येतं. हे कॉम्बिनेशन मात्र सोपं नाही बरं का. शास्त्रीयतेचा आधार आणि लोकप्रियतेची सहजता, ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल त्यांच्या संगीतामध्ये दिसतो. श्रीनिवास खळे यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला अनेक मान सन्मान मिळाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात त्यांचं स्थान अत्यंत मानाचं राहिलं. त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनी घेतली. पण मित्रांनो, कलाकारासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता बरं? तो म्हणजे त्यांचं काम पुढच्या पिढीनं ऐकणं. आज आपण त्यांच्या रचना ऐकतो, त्यांच्याबद्दल बोलतो, नव्या पिढीला त्यांची ओळख करून देतो, यापेक्षा मोठं स्मरण कोणतं बरं असेल? श्रीनिवास खळे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पु ल देशपांडे त्यांच्या बाबतीत काय बोलले होते ते ऐकूयात.
1: ऐकणाऱ्यांनी खळ्यांच्या संगीतावरती प्रेम केलं, दाद दिली. प्रेम आणि दाद याचं प्रमाण वाढलं की माणूस थोडासा किती तालात असला तरी थोडा बेताल व्हायला लागतो. खळ्यांचं तसं काही झालं नाही, मुळेच झालं नाही. याचं कारण आहे की त्यांचं स्वतःवर प्रेम नसून संगीतातल्या प्रत्येक सुरावरती प्रेम आहे. ज्याचं सुरावर आणि लईवर प्रेम जडलं त्याला दुसऱ्याकडून काही आलं आणि गेलं त्याला काही संबंध नसतो. आणि अशा रीतीने प्रेम करणारा माणूस महाराष्ट्राला केवढी संस्कृती देऊन गेला. आपल्याला खळे लहानसे आपल्याबरोबर बसलेले आहेत म्हणून त्याचं एवढं वाटत नाही, परंतु मी तर असं समजतो की भारतातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांची संगीताच्या क्षेत्राचे नाव घ्यायची असेल त्यात जर खळ्यांचं नाव नसेल तर ती यादी चुकीची आहे असं मी म्हणतो. आणि हे खळ्यांची तारीफ करावी म्हणून मी सांगत नाही, त्याची गरजच नाहीये. त्यांचं गाणं ऐकू येतं ज्या वेळेला त्याची तारीफ सुरू झालेली असते. आणि त्यांचं नशीब हे की मंगेश पाडगावकरांचा का महाप्रतिभेचा कवी हा त्यांना त्यांच्या कवितेला चाल लावायला त्यांची कविता त्याला म्हणे.
0: आज संगीत बनवणं पूर्वीपेक्षा बरंच सोपं झालं आहे. मोबाईलवर ऍप डाऊनलोड करा, बीट तयार करा, रेकॉर्डिंग करा आणि अपलोड करा आणि काही तासातच तुमचं म्युझिक जगभर पोहोचू शकतं. पण खळे काकांचा प्रवास आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. टेक्नॉलॉजी संगीत तयार करू शकतं पण संगीताला आत्मा कलाकार देतो. म्हणूनच आजच्या जनरेशनने टेक्नॉलॉजी वापरावी पण संवेदनशीलता सोडू नये. काही संगीतकारांचं निधन होतं पण त्यांचं संगीत कधीच मरत नाही. श्रीनिवास खळे यांच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. आज ते आपल्यामध्ये शारीरिकरित्या नसले तरी त्यांच्या चाली आहेत, त्यांचे स्वर आहेत, त्यांच्या रचना आहेत आणि त्या रचनांमधून त्यांची संवेदनशीलता आजही आपल्यापर्यंत पोहोचते. एक सुंदर चाल ऐकताना कधी कधी आपल्याला त्या चालींना निर्माण केलेली भावना आठवते आणि तेव्हाच लक्षात येतं संगीतकार निघून जातो पण त्याचे स्वर राहतात. मित्रांनो, आज आपण अशा संगीतकाराबद्दल बोललो ज्यांनी आपल्याच आधीच्या पिढीला संगीत दिलं. पण त्यांचं संगीत फक्त त्या पिढीचं नाही, कारण चांगलं संगीत कोणत्याही एका जनरेशनचं नसतं. ते तुमचं असतं, माझं असतं, आपल्या सगळ्यांचं असतं. सोशल मीडिया ऍप्सवर किंवा म्युझिकल ऍप्सवर जर श्रीनिवास खळे यांचं एखादं गाणं शोधलं तर ते फक्त ओल्ड सॉन्ग म्हणून ऐकू नका. एकदा लिरिक्सकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा मेलडी ऐका आणि तिसऱ्यांदा गायकाचा आवाज ऐका. चौथ्यांदा फक्त डोळे बंद करून ऐका, कदाचित तुम्हाला जाणवेल इतक्या वर्षापूर्वी तयार झालेला हा स्वर

आजही तुमच्या मनाशी संवाद साधतोय आणि हीच एका महान संगीतकाराची ओळख असते. आकाशातला शुक्र तारा, मंद वाहणारा वारा आणि दोन मनांमधला संवाद, शुक्र तारा मंद वारा हे गीत म्हणजे प्रेमाला मोठमोठे शब्द न वापरता व्यक्त करण्याचं सुंदर उदाहरण. साधे शब्द, सुंदर सूर आणि मनात राहणारी भावना. अरुण दाते आणि सुधा मनोत्रा यांनी गायलेलं आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूयात.

आणि श्रावणाच्या भावविश्वातून चला जाऊयात एका निरागस जगात, बालपणाच्या जगात. एका तळात होती बदके पिले सुरेख. हे गीत ऐकलं की अचानक आपल्यातलं लहान मूल जाग होतं आणि खळे यांच्या संगीताची ही आणखी एक खासियत दिसते. गंभीर भावनेपासून बालमनाच्या निरागसतेपर्यंत प्रत्येक भावनेला ते तितक्याच सहजतेने स्वर देतात.

0: माध्यम बदलली पण मनाला भिडणारे सूर आजही तसेच आहेत आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत जुनं नाही ते आजही तितकंच जिवंत आहे. मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त स्टेट युन या सदरात एव्हरग्रीन खळे काका हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायाबरोबरच जर तुमच्या ओळखीतले किंवा माहितीतले युवक युवती त्यांच्या क्षेत्रातील कार्याने प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. याचबरोबर आजच्या आपल्या युवावाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट युन या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं दिशा जोशी यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. पहिल्यांदा ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 38 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोबती या चित्रपटातून टी मीना यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत गंगाधर महांबरे आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खरे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिव्हाळा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

जिव्हाळा या चित्रपटातील गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू ठीक 6:20.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नारळाच्या वृक्षाला आपण कल्पवृक्ष म्हणतो कारण त्याच्या शेंड्यापासून ते मुळापर्यंत सर्वच गोष्टी उपयोगी असतात. एका नारळाचं झाड एका कुटुंबाला पोचतं असंही म्हटलं जातं. पण मग हाच नारळ वृक्ष अर्थवृक्ष पण बनू शकतो का? अनेकांच्या अर्थार्जनाचं ते साधन असू शकतं का? जाणून घेऊया कोकोनट मॅन म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती तुषार आग्रे यांच्याकडून. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
0: तुषार आग्रे हे नारळाच्या व्यापारातील एक मोठं नाव आहे, पण महत्वाचं म्हणजे नारळ उत्पादन व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन या सर्वच दृष्टिकोनातून त्यांनी आपली प्रगती साध्य केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नारळ एक कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष या प्रवासाविषयी. सर, आपण सगळेच जाणतो की कोकण म्हटलं की नारळाचा वृक्ष हे आलंच, पण आंब्याचं जितकं व्यावसायिकीकरण झालंय तितकं नारळाचं झालेलं दिसत नाही. यामागचं कारण काय असू शकतं?
1: यामागचं कारण म्हणजे मार्केटमधला जो सिनेरो जो आहे तो म्हणजे आंब्याचं झाड वर्षातनं एकदा उत्पन्न देतं आणि एक प्राईम अमाऊंट देऊन जातं.

माझ्या धाराचं वैशिष्ट्य असं आहे की दर महिन्याला प्रोडक्शन देणारं झाड आहे, पण त्यातनं उत्पन्न कसं काढायचं किंवा त्याचा आर्थिकदृष्ट्या त्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहिती नाही. बेस्ट आपण केरळचं बघितलं तर केरळचं आर्थिक गणित हे 30% जवळपास नारळाच्या पिकावरच आहे. म्हणजे एक हात राज्य नारळाच्या पिकावर अवलंबून राहू शकतं तर आपलं का नाही. मग आपल्याकडे तो दृष्टिकोन नारळाच्या बाबतीतला अजून तेवढा प्रभावशाली झालेला नाही की आपण नारळापासून काय करू शकतो का. थँक्यू.

0: बदल करणं गरजेचं असतं. तेच आपण आता इथे ह्याच्यात काही जणांना आपण सांगत असतो.
1: हो, तुम्ही आता म्हणालात ते खरं आहे. मग तुम्हाला असं का वाटलं की हे नारळाचं उत्पादन किंवा नारळाच्या शेतीकडे आपण वळावं?
0: मुळात मी मुंबईतच आहे. 2011 मुंबई सोडून गावाकडे आलेलो आहे. म्हणजे जसं बोलतात की प्रगती करायची असेल तर खेड्याकडे चला, तर त्याच ह्याच्यातनं आपण हा विषय केलेला आहे. 2011 नंतर 2012 पासून नारळ पिकात काम करतोय. ज्यावेळेला नारळ पिकात काम करायची संधी सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की जेवढ्या उद्योगाच्या संख्या एकट्या नारळामध्ये आहेत तेवढं बाकीच्या इतर पिकांमधून उभे राहू शकत नाही. तर विचार केला की आपण ह्याच्यावर काम करूया. कारण की आपल्याकडे तेवढं नारळाच्या झाडाला एकदमच वाईट टाकल्यासारखंच बरेच जण वागतात. त्याला त्याची काळजी घेतली जात नाही, त्याला व्यवस्थित खत पाणी केलं जात नाही, जे काय मिळेल तेच उत्पन्न घेतलं जाते. आणि होतं कसं की लोक असे समजतात की झाडाने आधी मला द्यायला पाहिजे मग मी झाडाला देईन. उलट कोंबडी आधी की अंडा आधी ह्याच प्रकारातला विषय आहे. पण जर का बागायतदाराने आधी झाडाला तयार केलं तर झाड उत्पन्नाला तयार होणार आणि झाडांना हवं तसं प्रोड्युशन घेता येऊ शकतं. हे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मग आपण इथे ह्या क्षेत्रामध्ये वळलो आणि लोकांना गाईड करतोय. आपण काही लोकांना सर्व्हिस देतोय ज्याच्याकडून अनेकांना त्याचं बेनिफिट झालेलं आहे. नारळाकडे वळण्यामागचा उद्देश असा की ह्याच्या नारळापासून अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत सगळ्या भागाचा वापर करता येतो आणि खरोखर खरं आहे. प्लस नारळाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे तेही प्रमोट झालेलं नाहीये. नारळाच्या गाभा जो आहे त्या गाभ्याचा पण औषधी आहे. नारळाच्या पोलनचे जे फुलोर आहे तो त्याचाही औषधी भाग आहे आणि मुळांचाही औषधी भाग आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, त्याच्यावर आपण येणाऱ्या काळात बरंच काम करणार आहोत. संधी बरीच आहे नारळामध्ये, संधी बरीच आहे त्याच्यामध्ये. नारळ म्हणून नारळ या व्यवसायामध्ये मी इंटर गेले. 2012 पासून नारळ पिकात काम करतोय.
1: खूप छान. आणि असंच म्हणतात की जो खरा उद्योजक असतो तो संधी शोधत असतो आणि तुम्ही नारळाच्या पिकात ही संधी शोधलीत ही खूप चांगली बाब आहे. खरं तर कित्येक वर्षापासून नारळ हा वृक्ष कोकणाशी संबंधित आहे किंवा आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश असतो. कोकणी माणसाचं जेवण नारळाशिवाय पूर्ण होत नाही, पण तरीही तुम्ही म्हणता तसं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. पण मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की तुम्ही ते कसं मिळवलं?
0: मला त्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. मी ज्या वेळेला 2012 रत्नागिरीमध्ये आल्यानंतर नारळ ह्या पिकाशी ज्यावेळेस जोडला गेलो तेव्हा एक एक गोष्टी उलगडत गेल्या नारळासंदर्भातल्या. त्याच्याशी संबंध जोडत गेलो, त्याच्याशी संवाद साधत गेलो तेव्हा लक्षात आलं की नारळ आपल्याला काय देऊ शकतं. कारण नारळ हा एकमेव असा पीक आहे ज्याच्यातनं श्रीमंत बनता येतोय. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जर झालं, 2012 पासून नारळ जरी काम करत असलो तरी मी नारळाच्या झाडाची सर्व्हिस देण्याची एक प्रथा सुरू केलेली आहे. होतं कसं की लोक अजून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि झाड एकदा उंच झालं की नारळ काढणारा माणूस मिळत नाही. आणि इथे आपलं काय नारळ काढणारा नारळ पाडपी म्हणून बोललं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा करिअर असतं हे आपल्याकडच्याच लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं नाही. त्याच्यामुळे आपल्याकडचा तरुण वर्ग जो आहे या क्षेत्राकडे वळत नाही. नारळ काढणे हा कन्सेप्ट. आता माझा जो विषय करायचा झाला तर मी मुंबईतनं आलोय. बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे, अॅग्रिकल्चरचा काहीही अनुभव नाही, माहिती नाही. पण मी सुद्धा इथे येऊन नारळ काढण्याचा व्यवसाय करतो आहे आणि बऱ्या चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस देते. म्हणजे वेगळ्या पद्धतीने रेग्युलर नाही, ह्याला आपण एक वेगळा ब्रँड दिला आहे, वेगळा कल्चर निर्माण करून दिला, वेगळा वलय दिलेला आहे. जेणेकरून लोक आज आपल्याला ऍक्सेप्ट केलंय आणि 12 वर्ष स्थिर आहोत हा आपला एक सक्सेस रेशियो आहे. याच्याने कसं होईल की लोकांनी याच्याकडे वळावं, नारळाच्या झाडाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं तर उत्पन्न नक्कीच वाढते. नारळाचं झाड एक प्रामाणिक आहे, जेवढं द्याल तेवढं ते त्याच गतीने तुम्हाला परत देतं.
1: अरे वा, खूप छान.

0: सांगितलं, एका नारळाच्या वृक्षाचं आयुष्यमान किती असतं सर?
1: एक दोन प्रकार विषय असतो, एक भावनिक आणि एक कमर्शियल व्यापारी दृष्ट्या. जर भावनिक असेल तर बऱ्याच जणांचं गावाकडे आता जर बघितलं तर माझ्या आजोबांनी माझ्या पंचोबांनी झाड लावलंय, पण मग ते तसंच ठेवलं जातं, पण त्याच्यावर काळजी घेतली जात नाही. म्हणजे जसं पंजोबाची लावले पंजोबाने लावलेलं आहे तर त्या झाडाची काळजी घेतली गेली पाहिजे, तर ती होत नाही. ते साधारण 100 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत जी झाडं असतात ते एक तर तोडतही नाहीत आणि काळजीही घेत नाहीत.
0: हा
1: एक भाग. कमर्शियलाइज मध्ये विषय असा असतो की त्याची प्रॉपर टेक्निकली लागवड केली जाते. 1 एकरी 70 झाड बसतात, दोन झाडांमध्ये किमान 25 फुटाचं अंतर ठेवायचं असतं. आता ही 70 झाडं जर बसली, आता याचं कमर्शियली आयुष्यमान हे 45 इयर्स 45 वर्ष. ह्याच्यामध्ये विषय कसा असतो की मग 40 वर्षी नवीन लागवडीला सुरुवात करणं आणि 45 वर्ष झाली की जुनी लागवड काढून टाकणं.
0: ओके.
1: हा, हे कमर्शियल आणि भावनिक ह्या दोन गोष्टी आपल्याकडे, आणि आपल्याकडे कोकणामध्ये भावनिक जास्त जप्त जास्त म्हणून प्रोडक्शन वाढत नाही.
0: खरे खरे. पण आता हा जो नारळाचा व्यवसाय आहे त्याच्यातून नारळ विक्री इतकंच आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा इतर काय काय दुसरं मूल्यवर्धन करता येतं त्याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच सांगेन, कारण अनफोल्ड द कोकोनट हा एक कन्सेप्ट आपण आहे, त्याची आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल. कारण जर मुंबईमधले काही आपले कोकणातली लोक आहेत त्यांनी सुद्धा जर ह्याला जास्त प्रभावशाली जर सहकार्य केलं कोकणातल्या नारळ बागायतदारांसोबत तर एक मोठे उद्योग उभे राहू शकतात. जसं की आता आपण वर्णा शेंड्यापासून जर आपण विचार केला तर आपल्याला झावळी मिळते, झावळीकडनं हिर काढली तर झाडू बनते, पण त्याची पाती वेगळी केली तर पात्यांचा आता जर तुम्ही बघितला तर त्याची स्ट्रॉ बनवायला सुरुवात झालेली आहे. इको फ्रेंडली स्ट्रॉ जे आज गव्हर्नमेंटने प्लास्टिक स्ट्रॉ बंद केले त्याला रिप्लेसमेंट हे करता येऊ शकत. हा खूप मोठा मार्केट आहे. त्याच्यानंतर नारळ जो विषय काढला तर नारळाकडनं सोडणं मिळतं, तर आपण सोलला नारळ त्याला सोडणं किंवा त्याला हस म्हणतात, त्या हसला एक्स्ट्रॅक्ट केले तर 4 प्रोडक्ट मिळतात.
0: अच्छा.
1: चारही प्रोडक्टची ऍप्लिकेशन वेगळे, म्हणजे कॉयर मिळतो तो 3 प्रकारचा मिळतो, नंतर कोकोपीट मिळतं ते ऍग्रिकल्चर साठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे नुसतं कॉयर म्हटलं असं पुढे जर नारळचा विषय घेतला तर नारळाचं पाणी हे खूप औषधी गुणधर्मातलं पाणी आहे. म्हणजे एखाद्या आजारी माणसाला नारळाचं पाणी दिलं जातं कारण ते एक सलाईनचं काम करतं, एवढं प्रभावशाली आहे. मग ते पाण्याचं त्या पद्धतीने पाण्याचे 2 विषय होतात, एक तर पाणी ऍज इट इज म्हणून विकता येतं किंवा त्याचं व्हिनेगर बनवता येतं.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे जसं आपण सफरचंदाचं व्हिनेगर, ऍपल व्हिनेगर असतात, बाकीचे इतर सिंथेटिक व्हिनेगर असतात, तसंच नारळाच्या पाण्याचंही व्हिनेगर बनवता येतं. तुम्हाला अजून एक आणखी गोष्ट सांगेन की हैदराबादमध्ये एक कपल आहे ज्यांनी या नारळाच्या पाण्यापासून वेगन लेदर पण बनवलंय, तो लक्झरी आयटम मध्ये जातो.
0: ओके.
1: आपण व्हॅल्युएटेशन कोणत्या दृष्टिकोनातून करणार त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्यानं तो खोबरं आलं तर खोबरं आपल्या जेवणात वापरतो, आता जेवणात वापरल्यानंतर त्या खोबऱ्याचेही वेगळे स्वीट्स आणि हे सगळ्या बनवता येत, त्याच्या त्या खोबऱ्याचं दूध काढलं तर दुधाचे वेगळे प्रोडक्ट बनतात, त्याच दुधाचं तेलही काढलं जातं आणि त्याच दुधाचं क्रीमही काढलं जातं. जे क्रीम तुमचं कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं तेल सुद्धा कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं, त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात. जे येताच्या शेंड्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे. ते पूर्वीच्या काळी वापरत होते आपलं, आपण ते थोडस कमी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. आता हेच झालं नुसतं याच खोबऱ्याचं, करवंटीपासून जर आम्ही एक प्रोडक्ट बनतात, म्हणजे करवंटी जर एखाद्या हे केली तर त्याचं एक करवंटीचे आर्टिकल बनवता येऊ शकतात, त्यात ज्वेलरी आहे कटलरी आहे हे बनवता येऊ शकतात. पूर्वी जर तुम्ही माहिती असेल कोकणामध्ये पेट ढवळायला किंवा आंबेल ढवळायला डाव वापरली जायची, हा ही डाव ही करवंटी पासून त्यांनी काठी लावून केलेली असायची. याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की नाळाच्या करवंटीमध्ये तेल आहे, तेलाचा प्रभावी असा विषय आहे की पूर्वी लोक जर तुम्ही बघितलं आपले पूर्वजी आंबेल खात होती किंवा पेज करवंटीने ढवळत होती, लोक आजारी पडत नव्हते.

0: नक्कीच आहेत महत्वाचा. कोणाला डायबिटीस किंवा हार्टचा रोग नव्हता, कारण त्या करोंडीमध्ये असलेल्या तेलाचा हा प्रभाव आहे.
1: बरोबर.
0: जो आपण हीटशी कनेक्ट झाला की तो आपल्याला आपल्या अंगाचा ते होतात. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे, अनेकांना माहिती नाहीये. हे करोंडीचे प्रोडक्ट आहेत. करोंडीचा चारकोल बनवता येतो. चारकोल मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. चारकोल हा प्युरिफिकेशन इंडस्ट्रीतला हार्ट म्हटलं
1: जातं.
0: ह्याच्याशिवाय प्युरिफिकेशन होऊच शकत नाही. केमिकल असेल, औषध असेल, पाणी असेल, काही असेल.
1: अच्छा.
0: याला चारकोल म्हणजे सिल्वर ऍक्टिवेटेड कार्बन सुद्धा या नावाने ओळखलं जातं. हे आहे. कोडापासून वेगळे प्रोडक्ट बनवता येऊ शकतात. त्याचे फर्निचर बनवता येऊ शकतं, आर्टिकल बनवता येऊ शकतात. मुळं आहे. मुळांचंही काही काही मुळं अशी आहेत जी आपल्याला आरोग्याला चांगली आहे. तेही औषधामध्ये म्हणजे शेंड्यापासून ते गुंड्यापर्यंत जो मग पहिला वक्तव्य तुम्ही जे केलात त्याचं ह्या पद्धतीने बायोफ्युरिक्शन आहे हे एवढं बनवता येऊ शकतं.
1: अरे वा, किती खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. आणि खरंच म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हणत असतील. मग ही जी नारळाची बाजारपेठ आहे ती किती मोठी आहे?
0: बाजारपेठ खूप मोठी आहे. बरेच जण याच्यामध्ये चांगले पैसे कमवतात देखील आहेत. पण आपल्याकडे कोकणातला जो विषय बघितला तर तेवढे नारळाची झाडं आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. ज्या प्रमाणात हवी त्या प्रमाणात नाहीये.
1: व्यावसायिक दृष्ट्या त्याचं लागवड
0: एक्झॅक्टली व्यवसायिकदृष्ट्या तेवढी लागवड आपल्याकडे झालेली नाहीये. दुसरी गोष्ट की तरुण मंडळ याच्याकडे करिअर म्हणून बघत नाहीये. हा एक त्यातला आपल्याकडे भाग आहे. पण मार्केट खूप मोठा आहे. जर केरळचं जर उदाहरण समोर ठेवलं
1: तर खरं
0: केरळ आणि महाराष्ट्र हा जो विषय केला तर महाराष्ट्र केरळपेक्षा नाही म्हटलं तर 8 पटीने मोठा आहे क्षेत्रफळामध्ये. पण तेच जर फोकस करून जर काम केलं तर चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये सुद्धा उभी राहू शकते.
1: आणि मला वाटतं म्हणूनच म्हणतात की दृष्टी बदलली की जग बदलतं. नारळाचं पीक म्हणजे शेती, अधिक रोजगार, अधिक मूल्यवर्धन, अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था, अशा सगळ्या वेगवेगळ्या आयामांबद्दल काय सांगाल?
0: मला काही प्रोडक्ट मी नावं घेतली तर त्या हिशोबाने जर प्रत्येक गावात आता किमान नाही म्हटलं तर जर रत्नागिरी मी जरी असं फोकस करत असलो तर प्रत्येक गावात किमान 2 ते 3 हजार नारळाची झाडं आहे. आता हे तर आता काय झालं हे अनऑर्गनाइज आहे सगळं. आणि आम्ही प्रयत्न करतो ह्याला ऑर्गनाइज करण्याचा. हे जर ऑर्गनाइज झालं तर प्रत्येक गावामध्ये किमान एक उद्योग उभा राहू शकतो.
1: छान.
0: किमान म्हणजे आता आम्ही इथे एक टार्गेट घेतलं की 50 गावांमध्ये 50 नारळावर आधारित प्रकल्प.
1: म्हणजे
0: आता या संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही हा विषय झालेला नाही. त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहेत. लोकांचं सहकार्य मिळालं तर हे लवकरच पूर्ण होईल. म्हणजे कसं आहे की गावांची यादी करून तिथे झाडांची संख्या लक्षात घेता एक एक प्रोजेक्ट वेगळ्या प्रत्येक प्रोडक्टला कनेक्ट करता येईल. जसं की मगाशी मी म्हटलं की आपण नारळ घेतला तर नारळ सोलला. नारळ जर हवं असेल तर त्या नारळवाल्याला तर सोडणं हे वेस्टेज आहे.
1: हो ना.
0: पण तेच वेस्टेज कॉयर इंडस्ट्रीला रॉ मटेरियल आहे. ह्या कनेक्शन मध्ये आपण प्रोडक्शन साखळी तयार करणार, म्हणजे उत्पादन साखळी ज्याला आपण म्हणू शकतो, एकमेकांना कनेक्टेड असते. आणि त्यातनं एक रोजगार निर्मिती होईल. म्हणजे आज लोक बोलतात की गावात रोजगार नाही. गावात रोजगार नाही हे म्हणण्यापेक्षा गावात रोजगार निर्माण करता येऊ शकतो. जर मी मुंबईत नाही मी ते एक कंपनी आणि त्या गोष्टी उभं करू शकतो तर गावातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर गावातच उभं राहू शकेल. हा म्हणजे जसं मगाची स्ट्रॉ म्हटला तर स्ट्रॉ बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या झाडांच्या पात्या आहेत प्रत्येक गावात प्रत्येकाच्या दारात आहेत. मग ती इंडस्ट्री उभी राहू शकते. नारळ त्याच गावातल्या 2000 झाडांचे किंवा जे काय असेल ते एकत्र केलं तर तिथे नारळाची संख्या लक्षात येता तिथे एक इंडस्ट्री उभी राहू शकते. म्हणजे हा जो कम्युनिटी ऍक्शन जे आहे ते जर आपण घेऊ शकतो तर कोकणातला तरुण जो मुंबई पुण्याला जातोय तोच आपण
1: ठेवू
0: शकतो, थांबवू शकतो. त्याच्यासाठी आमचे काही वर्किंग मध्ये आहोत. आम्ही विचार करतोय की कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोकोनट असा एक कन्सेप्ट सुद्धा आपला आहे.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये विषय असा आहे की जर गावातल्या लोकांना जर झाडाची काळजी घेता येत नसेल तर मुंबई किंवा मेट्रो मधल्या लोकांनी

0: ती झाडं अडॉप्ट करून,
1: अरे वा,
0: त्यांची झाडं अडॉप्ट करायची, त्यांच्या झाडांची काळजी घ्यायची मुंबईतल्या लोकांनी, आणि त्या झाडाचे त्यांच्या हक्काचे नारळ त्यांना मुंबईमध्ये पोहोचवू शकतात.
1: अरे वा, छान छान.
0: म्हणजे कसं होतं की मुंबईला आपण आता नारळचा रेट साधारण 60-70-80 रुपये बरोबर आहे. आता तो जर ताजा नारळ हवा असेल तर हक्काच्या स्वतःच्या झाडाचा नारळ आपण घेऊ शकतो. मी असेही कन्सेप्ट आपण येणाऱ्या काळात हे करतोय, म्हणजे मुंबईकडच्या लोकांना कधी काळी काढलेला नारळ घेण्यापेक्षा आपल्या हक्काचा नारळ घेता येईल आणि तोही स्वस्तात त्यांना मिळू शकतो आणि ताजा मिळू शकतो. असा हे कन्सेप्ट आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला रोजगार कोकणातही उभा करता येईल मुंबईकडच्या माध्यमातून.
1: खरंच खूप छान आणि वेगळा विचार आहे आणि तो खरं परिपूर्तीकडे गेला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरूच आहेत. इतरांनीही तुम्हाला तसंच सहकार्य करावं अशी सदिच्छा व्यक्त करते. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आपलं कोकण खरोखर परिपूर्ण आहे, फक्त त्या परिपूर्णता साबूत ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. त्यांची मुंबईतली लोक मुंबईत आहेत, त्यांची त्या पद्धतीने त्यांच्या एफर्ट्स आहेत, तसंच गावाकडचे लोक आहेत ते एफर्ट घेत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी कनेक्शन होणं गरजेचं आहे, म्हणजे वेगळेपणा करण्यापेक्षा. जसं मी मगाशी विषय सांगितला, कनेक्ट रुरल अर्बन बाय कोकोनट, जर ह्याला ह्या माध्यमातून जर कनेक्ट करता आलं आपल्या जर श्रोत्यांनी जर हा विषय घेतला तर आपल्या कोकणाला सुद्धा एक वेगळ्या लेवलला घेऊन जाता येईल. कारण कसं होतं की रत्नागिरी कोकणामध्ये नाळाची झाड आहेत पण खर्च करायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे तेवढा एफर्ट्स होत नाही. हा, दुसरी गोष्ट जर आपण हा विचार केला की मुंबईमध्ये नारळ महाग मिळतो, मग त्याच्यापेक्षा तो जो महाग मिळणार नारळ त्याच्यापेक्षा त्या गावाकडच्या शेतकऱ्याला मदत केली अडॉप्ट करून, तर ते होऊ शकतो. एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांचा विकास करता येऊ शकतो.
1: मला वाटतं की अशाच प्रकारे आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि आपला जो उद्देश आहे की बलसागर भारत हो, तो सुद्धा याच मार्गांनी पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते.
0: नक्कीच नक्कीच.
1: तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप वेगळी आणि महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: थँक्यू. मला मुंबई आकाशवाणीवर बोलवल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खरोखर आभारी आहे.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.
2: अरे नाखवा हो नाखवा,
3: किती रे
2: गुम माहेरला जाते
3: होशे,
2: गुम माहेरला जाते हो नाखवा, गुम माहेरला जाते हो नाखवा.

0: श्रोतेहो, आताच आपण बलसागर भारत हो हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.
1: कंप्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RPLI, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड

0: संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा, या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केलं आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे

कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यक त्या चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडिलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. राहुल गांधी यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेश आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि देशासालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत ऐकलत. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या मध्य आशियाई देशांचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची 26वी शिखर परिषद अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली आहे. भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व आणि मध्य आशियाई देशांशी असलेले भारताचे संबंध याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरण विषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26वं शांघाय सहकार्य संघटना शिखर संमेलन पार पडलं. शांघाय सहकार्य संघटना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्वाची का मानली जाते?
1: शांघाय सहकार्य संस्था नुकतीच 25 वर्षाची झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांकडे जगाच्या आकारमानाच्या 40%हून अधिक भूभाग आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत, चीन, पाकिस्तान सारखे मोठे लोकसंख्या असलेले देश याच्यात असल्यामुळे खूप मोठी लोकसंख्या या भागात राहते. हा जो गट आहे हा काही सुरक्षा संबंधित गट नाहीये. एकमेकांची संवाद, वेगवेगळ्या देशांचा संवाद, जे एकमेकांचे मित्र आहेत, जे एकमेकांचं शत्रुत्व आहे, अशा देशांच्या संवाद साधण्यासाठी हा गट असल्यामुळे त्याचं विशेष महत्व आहे.
0: शांघाय सहकार्य संघटनेनं 25 वर्षांचा टप्पा ओलांडला आहे आणि यंदा 26व्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी हे 3 मुख्य आधारस्तंभ पुन्हा अधोरेखित केले आहेत. काय सांगाल?
1: 25 वर्षानंतर भारताने पुढच्या 25 वर्षासाठी शांघाय सहकार्य परिषदेची नेमकी कोणती दिशा हवी याबाबत भूमिका घेतली. अर्थात ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केली. भारताला असं वाटतं की शांघाय सहकार्य संस्थेच्या यापुढील वाटचालीमध्ये सुरक्षा, कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी हे 3 महत्वाचे घटक असले पाहिजेत. शांघाय सहकार्य संस्थेचे सदस्य देश आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादाने ग्रस्त आहेत, त्याचबरोबर दहशतवादाचं समर्थन करणारेही देश या गटामध्ये आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत हे देश दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा थांबवत नाहीत तोपर्यंत सुरक्षा साध्य होणार नाही. शांघाय सहकार्य

0: व्यवस्थेच्या मध्यभागी हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यामुळे जरी व्यापार गुंतवणूक आणि अन्य प्रकारच्या देवाणघेवाणीसाठी प्रचंड क्षमता असली तरी देखील जोपर्यंत चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगली विमान सेवा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे इंटरनेटची जोडणी या भागात होत नाही, तोपर्यंत कनेक्टिव्हिटीच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, कारण या सगळ्या देशांमध्ये चीन वगळता तरुणांची संख्या मोठी आहे. जर परस्परांच्या सहकार्यातून तरुणांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना, स्टार्टअप कंपन्यांना संधी मिळाली तरच या गटाच्या सहकार्याला अर्थ प्राप्त होईल.
1: या परिषदेमध्ये बोलताना कुठल्याही क्षेत्रातील संघर्ष हा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर विपरीत परिणाम करतो असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेतूनच मार्ग काढणं गरजेचं असल्यावर भर दिला आहे. काय सांगाल?
0: जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर सध्या चालू असलेल्या युद्धांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. युक्रेन युद्धाला जवळपास 4.5 वर्ष होत आलेली आहेत. गाझा युद्धाला लवकरच 3 वर्ष पूर्ण होतील. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धालाही 6 महिने पूर्ण झालेले आणि जेव्हा अशी न संपणारी युद्ध सुरू असतात तेव्हा त्याचे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवर परिणाम होतात, खतांवर, रसायनांवर परिणाम होतात, समुद्राची वाहतूक धोक्यात होते, एकूणच विम्याचा खर्च वाढतो आणि यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होतात. अनेक विकसनशील देशांना अन्नधान्याचा तुटवडा सहन करावा लागतो, औषधांचा तुटवडा सहन करावा लागतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी यादवी किंवा संघर्ष सदृश्य परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपली भूमिका अधोरेखित केली की जागतिक संघर्षांचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी या संस्थेच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संवादात युक्रेन युद्ध संपवण्याची भूमिका घेतली. यापूर्वी पुतीन यांची बोलताना मोदींनी हे युग किंवा हा काळ युद्धाचा नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. आता त्यांनी मानवतेसाठी हे युक्रेनचं युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली. हे अतिशय महत्वाचं आहे.
1: दहशतवाद विरोधी लढाईत भारतानं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शेजारील देशांना काय स्पष्ट संदेश दिलाय?
0: शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांमध्ये इराण आणि पाकिस्तान सारखे देश आहेत जे आपलं राष्ट्रीय धोरण म्हणून दहशतवादाला पाठिंबा देतात. त्यापैकी पाकिस्तानच्या दहशतवादामुळे भारत गेली अनेक दशके त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेच्या व्यासपीठावरून स्पष्टपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्धचा लढा हा फक्त दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याचा प्रतिकार करणं एवढ्या पुरता मर्यादित राहता कामा नये. दहशतवाद समूळ उखडून टाकायचा असेल तर दहशतवादाला वित्त पुरवठा करणं बंद केलं पाहिजे. आपल्या समाजाचं किंवा इतर कुठल्या देशामध्ये रॅडिकलायझेशन करणं, लोकांना चिथावणं, ते बंद केलं पाहिजे. दहशतवाद्यांची भरती करणं बंद केलं पाहिजे. त्यांना असलेली सुरक्षित आश्रयस्थानं बंद केली पाहिजेत आणि त्यांना जे पैसा आणि समर्थन मिळतं, माध्यमातून समर्थन मिळतं, नेत्यांकडून समर्थन मिळतं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून समर्थन मिळतं, अशा प्रकारचं समर्थन त्याचं होऊ शकत नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी मोदींचा रोख पाकिस्तानकडे होता हे स्पष्ट आहे.
1: जोगळेकर सर, प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की कुठलाही कनेक्टिव्हिटी प्रकल्प राबवताना सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे. काय सांगाल?
0: कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमध्ये सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सीमांचा सन्मान राखणं म्हणजे सॉव्हरनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी महत्वाची आहे. व्यापार गुंतवणूक यासाठी परस्परांमध्ये जोडणी असणं आवश्यक आहे. भारत याचं समर्थनच करतो. भारताचा रोख अर्थातच चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाकडे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे होता. मोदींनी स्पष्ट केलं की भारताचा अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध नाहीये, पण असे प्रकल्प बांधताना सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा विचार केला पाहिजे. चीननी ज्याला सीपेक म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा जो मार्ग आहे तो पाकव्याप्त काश्मीरमधून बांधलेला आहे. तो प्रकल्प बांधत असताना त्यांनी भारताची परवानगीही घेतली नाही. जेव्हा अशा प्रकारे वादग्रस्त प्रदेश असेल तर ज्या देशांमध्ये वाद आहे त्या दोन्ही देशांची परवानगी असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प बांधणं संयुक्तिक ठरतं. पण चीननी भारताला न विचारताच अशा प्रकारचा प्रकल्प बांधलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा बांधल्या जातात तेव्हा त्या सुविधा त्या देशात पांढरा हत्ती होणार नाही ना किंवा त्यांचं गळफास त्याच्यात रुपांतर होणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशात अशा प्रकारचा प्रकल्प बांधल्याने किती पैसे मिळू शकतील याचा विचार करायला हवा. चीननी आतापर्यंत आपल्या पायाभूत सुविधांचा विकास करताना अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचाही विचार केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असे प्रकल्प बांधताना त्या देशांना ते प्रकल्प परवडू शकतील का याचाही विचार केला नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी चीनचं नाव घेतलं नसलं तरी

0: चीनच्या पायाभूत सुविधांना आपला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सार्वभौमत्व आणि त्या देशाच्या सीमांचा सन्मान करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सूचित केलं.
1: या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची चीन, रशिया, इराण, तुर्कीसह विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अशा भेटी कशा प्रभावी ठरतात?
0: अशा जेव्हा परिषदा होतात ज्याच्यामध्ये अनेक देशांचे शीर्षस्थ नेते सहभागी होतात, शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान, तुर्कीचे रशीद तय्यब अर्दोआन आणि अन्य युरोशियन देशांच्या नेत्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट सविस्तर नसते, भारताशी या देशांशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली. अशा परिषदांच्या माध्यमातून मला असं वाटतं की जागतिक नेत्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित राहतो आणि त्याच्यामुळे परस्परांबद्दल गैरसमज होण्याचं प्रमाण कमी होतो.
1: भारत आणि किर्गिस्तान दरम्यान व्यापार, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात कोणते महत्वाचे सामंजस्य करार झाले आहेत?
0: किर्गिस्तान हा एक महत्वाचा युरेशियन देश आहे. या देशाशी किंवा या प्रदेशाशी भारताचे अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिजिस्तानचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यातही बैठक झाली. भारत आणि किर्गिजिस्तान मधल्या संबंधांना परराष्ट्र मंत्रालयाने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिलेला आहे, तो अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. त्याचा भाग म्हणून व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवणं, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण याच्यातही वाढ करण्याबाबत चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात भारत आणि किर्गिजिस्तानचं सहकार्य आधीपासून आहे, कारण दोन्ही देश एका प्रकारे सोव्हिएट रशियन प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आता भारत एक आघाडीचा संरक्षण उत्पादक देश म्हणून पुढे येत आहे, शस्त्रास्त्रांचा उत्पादक देश आणि निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे, आणि त्यामुळे किर्गिजिस्तान सारख्या देशांना भारताकडून शस्त्रास्त्र मिळणं त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. दोन्ही देशांची विशेष दलं एकत्र सराव करतात, खास करून दोन्ही देश हे पर्वतमय प्रदेशात असल्यामुळे त्या प्रकारचा युद्धाचा सराव करणं, सुरक्षा सहकार्य वाढवणं याबाबतही त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याशिवाय आरोग्य, गुंतवणूक, व्यापार, कृषी आणि शिक्षण अशा सगळ्या गोष्टींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आणि करार झाली. किर्गिजिस्तानमध्ये सध्या वर्ल्ड नोमाड गेम्स पार पडत आहेत, म्हणजे जे सगळे लोक भटके लोक किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवास करणारे, एका ठिकाणी न राहणारे लोक होते, त्यांचे जे खेळ आहेत अशा स्पर्धांचं तिथे आयोजन करण्यात आलेलं असून 104 देशातील खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये खास करून घोडेस्वारी, तिरंदाजी, कुस्ती आणि अन्य खेळांचा समावेश आहे. त्याच्यातनं भारत आणि किर्गिजिस्तान नाही तर या सगळ्या प्रदेशातील देश खेळाच्या माध्यमातून अधिक जवळ येऊ शकतो.
1: जोगळेकर सर, या वर्षाच्या उत्तरार्धात SCO सिव्हिलायझेशन डायलॉग फोरमची पहिली आवृत्ती आयोजित करण्यास भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उद्देशानं सुरू केलेला हा भारताचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण कशी वाढवता येईल?
0: शांघाय सहकार्य संस्थेतल्या सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरममुळे या देशातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढू शकते. शांघाय सहकार्य संस्थेची निर्मिती एका प्रकारे सुरक्षा आणि व्यापार संबंधित मुद्द्यांवर करण्यात आली होती. आज या संस्थेला 25 वर्ष उलटून गेलेली आहेत. हे जे सगळे देश आहेत हे एका प्रकारे पूर्वी रेशीम मार्गाने किंवा खुशकीच्या मार्गाने जोडले होते. त्याच माध्यमातून आलेले व्यापारी, विचारवंत, विद्यार्थी या माध्यमातूनच भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये तसंच मध्य आशियात पसरला होता. अनेक मध्य आशिया देशात भारताच्या बॉलिवूडचे किंवा हिंदी चित्रपट सृष्टीचा बोलबाला आहे. पण याच्या जोडीला जर या देशांमध्ये अधिकाधिक सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तर त्याचा उपयोग परस्परांमधील संबंध अधिक सुदृढ होण्यामध्ये होऊ शकतो. अर्थात असं करायचं तर वेगवेगळ्या विद्यापीठांना एकमेकांच्या देशातल्या जोडणं, एकत्र संशोधन करणं, संग्रहालय उभारणं, चित्रपट कला, हस्तकला असे यांचे उत्सव साजरे करणं, एकत्र परिषदा घेणं अशा अनेक गोष्टी आहेत. आतापर्यंत हा आयाम शांघाय सहकार्य संस्थेच्या कामामध्ये फारसा नव्हता, पण पुढच्या 25 वर्षासाठी हा आयाम महत्वाची भूमिका बजावू शकतो.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा 4 दिवसीय दौरा भारताची ऊर्जा, सुरक्षा आणि जागतिक शांततेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कसा महत्वाचा ठरतो?
0: सर्वप्रथम उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा स्तर वाढवला, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा देण्यात आला. उझबेकिस्तान हा जगातल्या सगळ्यात मोठ्या युरेनियम उत्पादक देशांपैकी एक आहे. भविष्यात उझबेकिस्तान भारताला अणु इंधनाचा म्हणजे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. त्याच्याशिवाय भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये खाणकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळे करार झाले, ज्याच्यानुसार भारतीय कंपन्या आता उझबेकिस्तानमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननात योगदान देऊ शकतील. खास करून रेअर अर्थ मिनरल्सच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल.

0: किर्गिझस्तानमध्ये पंतप्रधान शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या किर्गिझस्तान आणि इतर मध्य आशियाच्या देशाच्या महत्वाच्या नेत्यांशी बैठका झाल्या आणि त्या बैठकांचा उपयोग जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी होऊ शकतो. याचं कारण म्हणजे सध्या जगात सगळीकडे युद्ध सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पुरवठा सगळ्या धोक्यात आलेला आहे. इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान, रशिया, इराण हे जे सगळे देश आहेत त्यांचे सगळ्यांचे संबंध एकमेकांशी खूप चांगले आहेत अशातला भाग नाही, पण किमान हे देश एकत्र येऊ शकतात आणि आपापसातले मतभेद परस्परांसमोर मांडू शकतात, त्याच्यावर शांततामय मार्गाने उत्तर शोधू शकतात हे जगाला दाखवून दिलं. सध्या ज्या प्रकारे अमेरिकेचं नेतृत्व जगामध्ये वेगवेगळे निर्णय घेताना आपल्या मित्र देशांना विश्वासात घेत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम जगाला सहन करावे लागतात, त्या तुलनेत मध्य आशियाच्या महत्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं यातनं जागतिक शांततेसाठी मोठा संदेश जात असतो.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

श्रोत्यांनो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी जयश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज कृषी संवाद या अंतर्गत आपण ऐकणार आहोत औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया उद्योग याविषयी कुलदीप खोत यांची मुलाखत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2, 3, 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2, 3, 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते

69%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 2, 3, 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाटभागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी फुटव्यांच्या अवस्थेत 5 ते 7.5 सेंटीमीटर एवढी ठेवावी. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये खरीप पिकांना पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडत असल्यास त्वरित संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. धन्यवाद.

0: साडेसात सेंटीमीटर एवढी ठेवावी. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये खरीप पिकांना पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडत असल्यास त्वरित संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. मंडळी, आपण ऐकत आहात कार्यक्रम माझं शेत माझं शिवार FM बँड 102.7 MHz. वेळ झाली आहे कृषी संवादाची. आता ऐकूया कुलदीप खोत यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया उद्योग. आता ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. मंडळी नमस्कार. किसान वाणी कार्यक्रमांतर्गत कृषी संवाद मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण दरवेळी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेत असतो, त्याचबरोबर आपल्या काही शेतकरी बांधवांच्या यशोगाथा सुद्धा ऐकत असतो. तर मंडळी, असेच एक पाहुणे आज आपल्याकडे आलेले आहेत. कुलदीप खोत यांनी औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया उद्योग यामध्ये काही वेगळे प्रयोग केलेले आहेत. तर आज आपण त्यांचा हा प्रवास कसा होता याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार कुलदीप सर.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना तुमची छानशी ओळख करून द्या.
2: नमस्कार, मी कुलदीप प्रकाश खोत, राहणार चांदेकरवाडी, तालुका राधानगरी. चांदेकरवाडी गाव आमचं राधानगरी तालुक्यातलं शेवटचं टोक आणि तिथं म्हणजे एकदम लहान खेडेगाव आहे आमचं. तसंच माझं शिक्षण दूधसाखर महाविद्यालय बिद्री इथे झालेलं आहे. मी पदवीधर शिक्षण घेतलेलं आहे मी. तसंच माझे वडील गोकुळा सर्व्हिसला होते.
1: बर.
2: आणि तसं व्यावसायिक पार्श्वभूमी अशी काय फारशी वेगळी नव्हती आमची. घरच्यांचा पहिल्यापासून आग्रह होता की शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी किंवा पोलीस भरती असेल किंवा MPSC साठी त्यांचं प्राधान्य होतं.
1: मग शेतीकडे कसं काय वळलात तुम्ही?
2: खरं सांगायचं तर मला मुळात शेती करायचीच नव्हती. की नोकरीसाठी मी बरेच प्रयत्न केलेत. नोकरीसाठी जर तसं म्हटलं तर मी अगदी 2008 साली केंद्रीय पोलीस दलामध्ये PSI साठी माझं सिलेक्शन होतं आणि काही थोड्या मार्कामध्ये माझं त्यावेळी माझं एक पद हुकलं त्यावेळी.
1: बर.
2: पण त्याच्यानंतर पण मी खूप प्रयत्न केलेत, पण शेवटी नशिबात माझ्या नोकरीच्या गुलामीपेक्षा माझ्या व्यवसायाचा मालकच होणं माझ्या भाग्यात होतं असं मला वाटतं.
1: नक्कीच.
2: कारण आता ह्या घडीला मला असं वाटतं की नोकरीपेक्षा शेती हा व्यवसाय वेगळ्या पद्धतीने वाट चोकळल्यामुळे आहे. या व्यवसायामध्ये मी सुखी समाधानी आणि एक वेगळं ओळख निर्माण झालेलं आहे याचं मला खूप समाधान वाटतं.
1: खूप छान. म्हणजे नोकरीपेक्षा सुद्धा तुम्हाला शेती या व्यवसायानं खूप छान कीर्ती दिलेली आहे, नाव दिलेलं आहे आणि पैसा सुद्धा मिळत आहे. तर सर मला सांगा की पारंपरिक शेतीला फाटा देऊन वेगळं काहीतरी तुम्ही करताय, तर या प्रकारच्या शेतीकडे तुम्ही कशा पद्धतीने वळलात आणि नेमकं काय करता?
2: मी 2016 सालापासून पारंपरिक शेतीला फाटा देण्याचा विचार केला. आमच्याकडे जास्तीत जास्त ऊस आणि भात ही नगदी पिकं घेतली जातात. पण तसं जर हिशोबाचं गणित घातलं आपण, नफ्या तोट्याचं गणित घातलं, तर म्हणावं तेवढं शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडत नाही. किंवा आपणच उत्पादित केलेल्या मालाचं मूल्यवर्धन किंवा मूल्य ठरवण्याचं आपल्या हातात नसतं. तर मग त्या 2016 साली मी असं ठरवलं की बाकी काही पण करेन, पण ऊस किंवा भात पारंपरिक पिकाला मी अजिबात लागवड करणार नाही असं ठरलं होतं. त्या अनुषंगानेच मी 2016 साली औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
1: काही अभ्यास केला होता या गोष्टींचा की कुठे जाऊन तुम्ही बघून आला होता, कुणाचे अनुभव वगैरे ऐकले होते का या बाबतीत?
2: नाही, असं मी काहीच नाही केलं. पण जे करायचं आहे ते स्वतःच करायचं असं उद्देशाने आम्ही ह्याच्यामध्ये उतरलो. आणि आजपर्यंत इतके अनुभव मी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा कोणाचं मार्गदर्शन असं घेण्यासारखं कोणीच मला भेटलं नाही. संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हटलं तर चालेल, पण तसं करणारा मी हे नवीनच होतं असं मला तर वाटतं त्या दरम्यान तरी. कारण ते करत असताना कोणाचं मार्गदर्शन घेण्यासारखं मला कोणीही भेटलं नाही. अगदी बऱ्याच जणांना मी कृषी अधिकारी असतील यांच्या पत्र सुद्धा मी गेलो, पण त्यांना पण जेवढं काही गोष्टी ह्या गोष्टी नवीनच होत्या. मग बरेच अनुभव असे मी विकत घेतलेले आहेत, मग बरेच नुकसान सहन केलेलं आहे आणि असं अनुभवातूनच मी पुढे पुढे आलेलो आहे. बऱ्याच गोष्टी स्वतःच अनुभव घेत आम्ही पुढेपर्यंत आलेलो आहे.
1: या वेगळ्या वाटेवर चालत असताना काही आव्हानं होती का?
3: कौटुंबिक पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर कसं हे सगळं मॅनेज केलं तुम्ही?
2: मुळात कसं, आमचं व्यावसायिक बॅकग्राऊंड असं काहीच नव्हतं. वडील नोकरी करत असल्यामुळे त्यांना पण अपेक्षित होते की कुठेतरी नोकरीच करावी आपण.

0: पण नोकरीपेक्षाही पारंपरिक शेतीमध्ये काहीतरी वेगळं करता येईल अशा उद्देशाने ज्यावेळी आम्ही लागवड करायचा निर्णय घेतला त्यावेळी मुळात घरातूनच थोडासा विरोध झाला. पण तसेही शेती ग्राउंड लेवलला करत असताना आम्हीच शेती करत होतो. मग त्यांना एक घरच्यांना एक विश्वास दिला की बाबा तुम्हाला पारंपरिक शेतीतून किती उत्पादन मिळतं, त्याच्यापेक्षा डबल उत्पादन देण्याची मी हमी दिली त्यांना. जे काय लागेल ते सगळ्या गोष्टी मीच माझे मी स्वतःहून करतो असं त्यांना एक विश्वास दिला. त्यानंतर त्यांना मी घरच्यांना मी माझ्या सहमत केलं की बाबा जे काय करतो ते वाट सोडून वेगळं काहीतरी लागवड करायचं त्यांना मी मला परवानगी दिली. आणि त्याच्यामुळे मी वेगळ्या औषध वनस्पती स्वतः लागवड केली आणि महत्वाचं म्हणजे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आणि त्याचं उत्पादन मी आता सध्या तरी घेत आहे. एक त्यांच्या मनामध्ये असावं की पारंपरिक शेती सोडून दुसरं काहीतरी करायला तर एखाद्या प्रयोग फसला किंवा नुकसान सहन केलं किंवा अपयश आलं तर बऱ्याच वेळेला खच्चीकरण होऊ शकतं आपलं. या गोष्टीबद्दल त्यांनी एखाद्या वेळेला विरोध केला असेल. बऱ्याच मार्गाने त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. अगदी म्हणजे भांडवल सुद्धा कुठल्याही प्रकारचं एक रुपयाही न भांडवल न देता जे काय करायचं ते स्वतः कर अशा उद्देशानं त्यांनी मला सगळं जमीन ताब्यात दिली होती. पण अगदी मी शून्यातून सगळे सुरुवात केली. पण सध्याच्या घटीला अगदी घरच्यांचं सहकार्य म्हणजे मानसिक सपोर्ट किंवा ते आशीर्वाद ते असा होतेच पण फायनान्शियल सपोर्ट त्यावेळी त्यांनी नाही दिला. एक अर्थानं असं वाटलं की ते नाही दिला तो पण बरं झालं कारण मी स्वतःच्या पायावर उभार आणि एक प्रकारचा मला आत्मविश्वास निर्माण झाला की मी या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मी जे प्रयत्न केले ते अगदी यशापर्यंत मला नेण्यासाठी पुरेसे होते.
1: आता तुमच्या यशाकडे सगळे कसे बघतात?
0: त्यांनाही त्या गोष्टीचं समाधान वाटतंय. माझा मित्र परिवार असेल माझे नातेवाईक असेल त्यांनाही त्या माझ्या मी जे केलेलं आहे त्यांना खरोखर अभिमान वाटतो. मग कुठं जाईल तिथं आवर्जून सांगतात की हा माझा भाऊ आहे हा माझा मुलगा आहे हे सगळं सांगतात बऱ्यापैकी.
1: तुम्ही शेतीमध्ये नेमका वेगळा प्रयोग असा काय केला आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं?
0: सुरुवातीला कमीत कमी क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी 2 गुंठ्यामध्ये स्पिरुलिना शेवाळ शेती हा कन्सेप्ट त्यावेळी नवीनच होता. स्पिरुलिना शेवाळ शेती ह्या गोष्टीबद्दल थोडासा मी अभ्यास केला. मला वाटतं 2015 म्हणजे एक वर्षभर मी त्या गोष्टीबद्दल अभ्यास पूर्ण केला त्याची माहिती पूर्ण घेतली. त्यानंतरच मी निर्णय घेतला की आपल्याला हे करायचं आहे. मग सुरुवातीला मी बऱ्याच ठिकाणी हे बघायचं सुद्धा आपल्याकडे कुठंच नव्हतं. मी बघण्यासाठी फक्त मला वाटतं 3000 रुपये मी त्यांना फीज मोजली होती मला कसं हे दाखवा. पण सुरुवात मी स्पिरुलिना शेवाळ शेतीपासून केली. तर स्पिरुलिना ह्या नावाची जी वनस्पती आहे ती अगदी पृथ्वीवरची 350 कोटी वर्षापूर्वीची पहिली वनस्पती आहे. ज्या वनस्पतीपासून पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती झालेली आहे आणि थोडक्यात जे शेवाळ खाऊन कासव 400 वर्ष जगतं त्या शेवाळीचा मी शेती करतो. जी ऍस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर सुद्धा हेच अन्न म्हणून वापरतात. याची जर थोडक्यात माहिती सांगायची झाली म्हटलं तर बघा याच्यामध्ये चिकन मटन मासे याच्यापेक्षा 3 पटीने प्रोटीन याच्यामध्ये आहे. अंड्यापेक्षा 10 पटीन प्रोटीन याच्यामध्ये, दुधापेक्षा 10 पटीन कॅल्शियम याच्यामध्ये, पालकपेक्षा 68% लोह याच्यामध्ये राहतं, गाजरापेक्षा 25% बीटा कॅरोटीन याच्यामध्ये आहे. म्हणजे असे सुपरफूड म्हणतात त्याला. म्हणजे जगातील सर्वोच्च अन्न अशी मान्यता याला WHO ने दिलेली आहे अगदी 1974 बेस्ट फूड सप्लिमेंट इन द वर्ल्ड म्हणून. अगदी अंतराळामध्ये जे अंतराळवी असतात तेही हेच अन्न म्हणून वापरतात. अगदी 1 ग्रॅमची 1 गोळी जर तुम्ही खाला तर शरीराला आवश्यक असणारे सगळ्या प्रकारचे घटक पुरवले जातात आणि हे पूर्णपणे नैसर्गिक राहतं. आता याची प्रक्रिया करत असताना कसं करतो आम्ही की स्पिरुलिना शेवाळ हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची पावडर बनवली जाते. वाळवून पावडर बनवल्यानंतर त्याचं प्युअर फॉर्ममध्ये टॅबलेट बनवलं जातं. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे घटक मिसळले जाते नाही, 100% प्युअर पावडर राहते. त्याची डायरेक्ट गोळी बनवतो आम्ही आणि गोळ्या बनवल्यानंतर बॉटल पॅकिंग करून विक्रीसाठी स्टिकर लेबल करून आम्ही विक्रीसाठी अवेलेबल करून देतो.
1: कशा पद्धतीने त्याचा आहारात समावेश केला जातो?
0: कसं राहतं बऱ्याच वेळेला एखाद्या विशिष्ट अन्न घटकाच्या कमतरतेमुळे आपल्याला आजार होतात. आता जर दैनंदिन जीवन आपलं बघितलं तर प्रत्येक आहारामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला जीवनसत्व मिळतील असं नाही आहे. व्हिटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम जे काय असेल ते आयर्न असेल सगळ्या गोष्टी मिळतील असं नाही. पण हे आजारी पडल्यावरच घ्यावं असं नाही आहे. आजारी पडू नये म्हणून सुद्धा घेऊ शकतो. जे दैनंदिन आहारातून आपल्या ज्या जीवनसत्वाच्या गरजा पूर्ण होत नाहीत त्या याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे एखादा आजारी पेशंटला जरी तुम्ही दिला तरी तो पेशंट बऱ्यापैकी कव्हर होतो याच्यामध्ये. थोडक्यात आम्ही काय केलेलं एक कृत्रिम समुद्राची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये टेम्परेचर असेल किंवा TDS असेल PH असेल ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. आणि यासाठी गरज होती ती पक्क बांधकाम म्हणजे याच्यामध्ये आम्ही एक टँक बनवलेला आहे. टँकमध्ये तशा पद्धतीचं यंत्र म्हणा किंवा पंखे बसवलेलं आहे जेणेकरून कृत्रिम लाटांचा आभास निर्माण करायसाठी यंत्र बसवलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक साधारण बघा सुरुवात केल्यानंतर 1.5 महिन्यानंतर त्याचं उत्पादन सुरुवात झाली. 1.5 महिन्यानंतर प्रत्येक 2-3 दिवसाला त्याचं हार्वेस्टिंग राहतं. त्याचं उत्पादन किलोमध्ये राहतं पण त्याची दर जो आहे तो 1000 मध्ये राहतो. महिन्याला उत्पादन साधारण

0: 15 ते 20 किलो महिन्याला उत्पादन फक्त राहतं,
1: बरं,
0: पण त्याचं फुल प्रोसेस केल्यानंतर म्हणजे त्याचं मूल्यवर्धन केल्यानंतर ज्यावेळी आपण त्याचे टॅबलेट बनवतो, टॅबलेट बनवून बॉटल पॅकिंग करतो, त्यावेळी त्याचं मूल्य वाढतं. साधारणपणे 5 ते 6 हजार रुपये किलो प्रमाणे ते विक्री होते.
1: याच्या मार्केटिंगचं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं? कारण उत्पादन नवीन आहे किंवा तुमचा ब्रँड नवीन आहे, तर मग तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या का?
0: हो, सुरुवातीला खूपच त्रास झाला, कारण ही गोष्ट ऐकण्यात आणि बघण्यात प्रत्येकाच्या नवीनच होती. मला वाटते सुरुवातीला 5 ते 6 महिने मी उत्पादित केलेला माल घेऊन म्हणजे शांतच होतो, म्हणजे कुठल्याही प्रकारची विक्री होत नव्हती, काहीच होत नव्हतं. त्यावेळी पण खूप डिस्टर्ब झालं होतं की इतकं गुंतवणूक केलेलं आहे, एकतर घरच्यांचा विरोधपत करून केलेलं आहे, आणि याच्यात जर अपयश आलं तर म्हटलं आयुष्यभर म्हटलं घरच्यांचं बोलून घ्यावं लागेल. मग 1-6 महिने तर माझी विक्री कुठल्याही प्रकारची झाली नाही, पण त्या दरम्यानच मला वाटते कृषी प्रदर्शनं व्हायची. त्यावेळी मी एका कृषी प्रदर्शनमध्ये पैसे देऊन पेड करून मी एका ठिकाणी मी माझं स्वतःचं स्टॉल मांडला. मला वाटतं 4 दिवसाचं कृषी प्रदर्शन चाललं ते, पण 4 दिवसामध्ये खचून मला वाटतं 100 बॉटल कशा तरी विक्री झाल्या माझ्या. मग 100 बॉटलचं आज तक आहेत 1000 बॉटल बद्दल कस्टमर वर्ग या 9 वर्षाच्या प्रवासामध्ये वाढलेला आहे. सुरुवातीला लोकांच्या बद्दल पोहोचण्यासाठी 1 man show झाला आमचा, की थोडक्यात स्वतःच उत्पादित करायचं, स्वतःच प्रक्रिया करायची, स्वतःच पॅकिंग करायचं, स्वतःच मार्केटिंग करायची, स्वतःच विक्री करायची, हा सगळा रोल एकट्याचाच झाला आमचा. त्या दरम्यान मी कोल्हापूरमध्ये पण माझं स्वतःचं ऑफिस स्थापन केलं होतं, पण तारंबळ अशी व्हायची की इकडे ऑफिस बघायची की तिकडे प्रोडक्शन बघायचं, या गोष्टीची फार तारंबळ झाली माझी. मग त्यावेळी मी निर्णय घेतला की कोल्हापूरचं ऑफिस थोडे दिवस चालू होतं ते बंद केलं मी, आणि माझ्या युनिटवरच माझं छोटंसं माझं शॉप चालू केलं. आणि क्वालिटी आणि गुणवत्तेच्या जोरावर लोक कुठूनही म्हणजे बाहेरून कोल्हापूरहूनही माझ्याकडे यायची, प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट द्यायची, तिथून माझे मालाची खरेदी करून घ्यायची. आणि या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्याचे जे बाहेर जे कोण कस्टमर वर्ग असेल त्यांच्यासाठी मी बाय पोस्ट किंवा मग कुरिअरच्या सेवेने मी त्यांना घरपोच उत्पादनं पोहोच केलेले आहेत.
1: या सगळ्याबरोबर तुम्ही मधमाशी पालन सुद्धा केलेलं आहे आणि त्यावर सुद्धा प्रक्रिया उद्योग तुमचा सुरू आहे, त्याविषयी थोडीशी माहिती द्या.
0: 3 वर्षापाठीमागे आम्ही खादी ग्रामोद्योग मार्फत आम्ही प्रशिक्षण घेतलं. एकतर कसं राहतं, मधमाशी पालन हा म्हणजे शेती आणि मधमाशी हा न तोडता येणारा संबंध आहे, जेणेकरून परागीभवन असेल म्हणा किंवा उत्पादन वाढीसाठी म्हणा मधमाशांचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: या उद्देशानेच मी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून मी 3 वर्षापाठीमागे मधमाशी पालन पण सुरुवात केलं. सध्या माझ्या शेतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत, की ज्या नैसर्गिक आदिवासातून वसाहती पकडून आपल्या पेटीमध्ये भरणे, त्यांचे संगोपन करणे आणि मध उत्पादित करणे, या सगळ्या गोष्टी आमच्या प्रकल्पावर सध्या तर आम्ही करत आहोत. मग हे अतिरिक्त बोनस म्हणा किंवा अतिरिक्त उत्पादन घेऊन आम्ही जास्तीचा नफा घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत. मधाचं उत्पादनही आपलं स्वतःच आहे आणि स्वतः ब्रँडिंग करून आम्ही ते विक्री करत आहोत. 2016 पासून जे आपण पहिल्या आणि एका उत्पादनापासून जी सुरुवात केली होती व्यवसायाची, ती आज ताकद आपण जवळपास 65 उत्पादनापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. याच्यामध्ये शतावरी अश्वगंधा सफेद मुसळी कवच बीज असेल, बीट पावडर असेल, गव्हांकूर पावडर असेल, गुलकंद ही आम्ही बनवतो, कडीपत्ता पावडर असेल, यासोबत अशी अनेक गुणवत्तेची उत्पादन आम्ही स्वतः बनवतो.
1: कुलदीप सर, स्पिरुलिना नंतर काही वेगळा आणखी काही प्रयोग केलात का तुम्ही, किंवा आणखी कुठल्या उत्पादनाचा विचार केलात का?
0: हा, स्पिरुलिना हे माझं पहिलं उत्पादन जसं यशस्वी झालं, त्यानंतर दुसऱ्याच वर्षी मी निर्णय घेतला की माझ्या पारंपरिक शेतीला फाटा द्यायचा आणि कमीत कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त कसा नफा मिळवायचा यासाठी मी स्वतःच प्रक्रिया करायचा असा निर्णय घेतला. त्यावेळी मी 2016 साली शतावरीची लागवड केली. शतावरी लागवड केल्यानंतर साधारण 15 गुंठ्यामध्ये स्वतः प्रक्रिया केल्यामुळे 15 गुंठ्यामध्ये मला 4.25 लाखाचं उत्पादन त्यावेळी मिळालं होतं. तेही करत असताना हे 1.5 वर्षाचं पीक आहे, 100% ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही शतावरीची लागवड केली होती. त्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांना शतावरीची लागवडीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी रोपं विकली होती, त्यावेळी तो रोपं विकण्याचा खूप मोठा स्कॅम झाला म्हणा किंवा व्यवसाय झाला त्या दरम्यान. पण त्या दरम्यानच मी पण होतो, पण मी जी रोपं घेतली होती उत्पादित झालेला माल कुणाला द्यायचा नाहीये, तो स्वतःच प्रक्रिया करायचा अशा उद्देशानेच मी ती लागवड केली होती. त्या दरम्यान 1000 हेक्टर शतावरी ही जमिनीमध्ये पडून राहिली होती, बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप खूप नुकसान झालं, पण मी स्वतः प्रक्रिया करायचं अशा उद्देशाने लागवड केल्यामुळं त्या नुकसानीच्या झळीपासून मी लांब राहिलो. याच्यामध्ये 2 प्रकारची शतावरी असते, पांढरी शेतावरी आणि पिवळी शेतावरी. पांढरी शेतावरी

0: असते ती वेलगोवर्गीय असते आणि पिवळी शतावरी असते ती झुडूपवर्गीय असते. पिवळ्या शतावरीला नेपाळी शतावरी किंवा गोल्डन शतावरी असं पण म्हणतात. याच्यामध्ये पिवळ्या शतावरी उत्पादन कमी असतं पण त्याला मार्केटमध्ये दर जास्त असतो आणि याच्यामध्ये पांढऱ्या शतावरीला उत्पादन जास्त असतं पण त्याचा रेटही कमी असतो. दोन्हींची प्रक्रिया फार वेगळी आहे. पांढऱ्या शतावरीची डायरेक्ट साल काढून त्याची पावडर केली जाते, पण पिवळी शतावरी जी आहे ना ती उकडून त्याची साल काढून ती वाळवून त्याची पावडर केली जाते. शतावरीचं फायदे जर म्हटलं तर शतावरी ही आयुर्वेदामधली सगळ्यात महत्वाची वनस्पती आहे, जी की शक्तिवर्धक आणि बलवर्धक म्हणून काम करते. शरीरातील दुर्बल्य पूर्ण काढून टाकते. तसेच महिलांच्या माता भगिनींच्या मासिक धर्माचे जे प्रॉब्लेम असेल त्यासाठी खूप चांगलं काम करते. तसेच जनावरांना सुद्धा तुम्ही जर घातला तर जनावरांचं दूध वाढीसाठी खूप चांगला याचा फायदा होतो. शतावरी ज्यावेळी आम्ही काढली त्यावेळी ते जीसीबीच्या सहाय्यानं काढली. जीसीबीच्या सहाय्यानं काढून आम्ही स्वतः आमच्या प्रकल्पावर आणून आम्ही ते वॉश करून त्याची साल उकडून वगैरे म्हणा साली काढून त्याची प्रोसेस करून हवा बंद करून सगळं ट्रेल ठेवलं होतं. आपलं स्वतःच काउंटर आम्ही स्थापन केलं होतं, त्यामुळे जी विक्री होती ती आपल्या स्वतःच्या काउंटरलाच होत होती. आणि जसं मार्केटला मागणी आहे तशा पद्धतीनं आम्ही त्याचे पावडर वगैरे प्युअर फॉर्ममध्ये करून कस्टमरना प्रोव्हाइड करत होतो. साधारणपणे ढोबळ नफा जर आम्ही पकडला त्यावेळी तर 4.25 लाख रुपयांचं आमचं उत्पादन झालं होतं. याच्यामध्ये उत्पादन खर्च धरला तर 75,000 रुपयांचा आम्हाला उत्पादन खर्च झाला होता. पण हा 3 लाखाचा जो नफा आहे तो त्याचं व्हॅल्यू ऍडेड किंवा त्याचं मूल्यवर्धन केल्यामुळे प्रक्रिया केल्यामुळे आम्हाला 4 पैसे आम्हाला ज्यादा मिळाले. हे जर आम्ही दुसऱ्या व्यापाऱ्याला दिले असते तर 1.5 वर्षाचं फक्त मला वाटतं 50-60 हजार रुपये फक्त फायदा झाला असता. पण स्वतः प्रक्रिया केल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचा फायदा झाला
1: नक्कीच.
0: त्यासोबतच आम्ही गवती चहाची लागवड केली होती. गवती चहा जवळपास 1/2 एकर मध्ये लागवड केली होती. त्यावेळी पण आम्ही माझा प्रयोग थोडासा फसलाच, कारण मला ऍक्च्युअली त्याचं तेल काढायचं होतं. पण तेल काढायचं लागवड करून झाल्यानंतर मी त्या गोष्टीचा विचार केला. लागवड 1/2 एकर मध्ये मी लागवड केली होती. लागवड केल्यानंतर तेल काढायच्या युनिटसाठी मी माहिती घेतली.
1: त्यावेळी तेल काढायचं म्हणजे आपण गवती चहा तसंही आपण चहासाठी असा रॉ फॉर्म मध्येच वापरतो. मग हे तेल काढण्याचं कुठं तुम्ही पाहिलं होतं का किंवा तुमचीच हे इन्व्हेन्शन होतं हे तुमचं?
0: नाही नाही, ऍक्च्युअली कसं राहतं ऊर्ध्वपतन पद्धतीनं ते तेल काढण्याची प्रक्रिया असते. डिस्टिल्युशन युनिट असतात त्याची. मग त्याची ज्यावेळी मी लागवड केल्यानंतर मी आणि काढण्याच्या वेळी मी त्या गोष्टीचा विचार केला, तेल काढायचं तर कशात काढायचं. तर मग युनिटची ज्यावेळी माहिती घेतली तर साधारण 10-15 लाख रुपये त्याची युनिटची किंमत होती त्या दरम्यान. मग इतकं गुंतवणूक करायला आपल्याकडे तर भांडवल नव्हतं आणि उत्पादित केलेला माल आता काय करायचा असं मी विचार केला होता त्यावेळी. मग थोडंसं म्हटलं आता याला काही वेगळा विचार करून आपण मार्केटमध्ये उतरला पाहिजे. एकतर लागवड केलेला आहे, जवळपास 1/2 एकर जमीन आपली गुंतलेली आहे, त्याचा बेनिफिट तर घेतला पाहिजे, फायदा तर घेतला पाहिजे. मग मार्केटला त्याची पावडर बनवून मी विक्रीसाठीचा एक विचार केला आणि तो पण प्रयोग खरोखर म्हणजे चांगला यशस्वी झाला आणि पावडर केल्यामुळे त्याचं पण व्हॅल्यू ऍडेड झालं. आणि जशी मागणी आहे तसं फ्रेशमध्ये, जशी मागणीनुसार मी त्याचं फ्रेशमध्ये पावडरी वगैरे बनवून मी त्याचे मार्केटमध्ये सप्लाय केले. भांडवलमध्ये पैसे गुंतवायचे होते ते पण माझे थांबले आणि जास्त प्रक्रिया करून पावडर केल्यामुळे त्याचा ज्यादाचा नफा मला मिळाला.
1: कुलदीप सर, तुम्ही प्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या शेतमालाची साठवण कशा पद्धतीने करता, काय काळजी घेत असता तेव्हा?
0: जे काय असेल स्टोरेज करायसाठी आम्ही हवा बंद करूनच ठेवतो. बऱ्यापैकी जार असतील म्हणा किंवा पिशवी असतील याच्यामध्ये पॅक करून ठेवतो. जशी गरज आहे मार्केटची त्यानुसार तो रॉ मटेरियल काढून आम्ही त्याची पावडर वगैरे बनवून आम्ही मार्केटला विक्री करतो. हे पण आम्ही अनुभवातून घेतलेलं आहे. या गोष्टीचं बऱ्यापैकी आम्ही कुठं ट्रेनिंग आम्हाला मिळालं नाही म्हणा किंवा तिथं त्या लोकांच्या बद्दल आम्ही पोहोचलो नाही जे आम्हाला गायडन्स करू शकतील. खूप अभ्यास केला किंवा खूप माहिती पण घेतली. कोण तर आपल्याला मार्गदर्शन करेल, कोण तर सांगेल आम्हाला की असं नाही असं करा, पण कोणी आजपत्र मला तसं कोण भेटलं नाही. जे काय ते अनुभव हाच गुरु आम्ही डोक्यात धरून आम्ही आता ह्या घडीला म्हणजे पूर्ण अनुभवातून परिपक्व झालेलो आहोत. कुठल्या गोष्टी करू शकतो काय करू शकत नाही ह्या गोष्टी आम्ही शिकलो आहेत आता सध्या तरी.
1: औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया उद्योग याविषयी कुलदीप खोत यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. दुसरा भाग आपण ऐकू शकाल येत्या बुधवारी 7:30 वाजता.

0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आता निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम जाणून घेऊया. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 हॅलो किसान हा कार्यक्रम. उद्याचा विषय आहे भात आणि भुईमूग कीड व्यवस्थापन, आणि उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर रवींद्र कारंडे. मंडळी, कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर आस्वाद घ्या आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम जरूर ऐकत रहा. आता मात्र या वळणावर आम्हाला निरोप द्या. जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी, आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आताच आपण स्वच्छ भारत अभियान हे गीत ऐकलं. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारने फेटाळला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद। अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती। आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर, सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता। आणि आता बातम्या विस्तारानं। यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे। गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं। यंदा फेब्रुवारीमध्ये सरकारनं 2022-2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे। देशाचा आर्थिक वृद्धिदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे। गेल्या वर्षीचा आर्थिक वृद्धिदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात, आर्थिक वृद्धिदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत, असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धिदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे, असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे। अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते। जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं। आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे, असंही त्यांनी सांगितलं। JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे। भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खासगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे। साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत। 8000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे। दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहसाबद्दल तर इंडो तिबेटियन पोलीस सेवेतून निवृत्त झालेले स्कीइंग पटू शिवप्रसाद चमोली यांना आयुष्यभराच्या कामगिरीसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे।

15 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इतर क्रीडा पुरस्कारांच्या बरोबरच हे प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या, पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39 वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी 5,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आतापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्युमुखी पडले तर 28 प्रवासी जबाब

0: जण जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला. अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधली अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100च्या वर. सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विकास दरवडे आणि सहकारी यांनी गायलेली गीतं. सुरुवातीला संत नामदेव महाराजांचा अभंग आधी रचली पंढरी आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांची गवळण गाई गोपाळ यमुनेच्या. ऐकूया विकास दरवडे आणि सहकारी यांनी गायलेली ही संगीत भजनं.

श्रोत्रियो, आत्ताचा पण विकास दरवडे आणि सहकारी पुणे यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग आणि संत तुकाराम महाराजांची गौरण आत्ताच ऐकलीत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत.

0: श्रोत्या, आताचा पण विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. शेतकरी बांधवांना शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत

स्वरातील हे युगुलगीत होतं पी टी पाटणकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. याचबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:18 झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन. राग आहे श्याम कल्याण, त्यांना तबला साथ आहे मुकुंदराज देव यांची. विलंबित गत एकतालात आणि द्रुत गत आढा चौतालात निबद्ध आहे. ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग श्याम कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग होता श्यामकल्याण, त्यांना तबला साथ होती मुकुंदराज देव यांनी. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत अद्य चौतालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित यशवंत बुवा जोशी यांचं गायन राग नटभैरव. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकरींची, तर हार्मोनियम साथ आहे राजाभाऊ पटवर्धन यांची आणि सारंगी साथ आहे अनवर हुसेन यांची. ऐकूयात. पंडित यशवंत बुवा जोशी यांचं गायन राग नटभैरव.